0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सुपर। सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी अनु आली आहे तुम्हाला भेटायला नगरचे अंतरंग या कार्यक्रमात। गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात, शुभ सकाळ। 10 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे वार बुधवार। आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करणार आहोतच आणि एका खूप चांगल्या विचारानं। आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या परिस्थिती, घटना आणि गोष्टी घडत असतात। बऱ्याच वेळा काय होतं की अशी परिस्थिती आपल्या समोर येऊन उभी राहते की तिथे आपल्या मन आणि बुद्धी यांचा खूप गोंधळ होतो। जेव्हा त्या परिस्थितीचा आपण मनापासून, मनानं इमोशनल होऊन विचार करत असतो तेव्हा आपण त्या विचाराने कनेक्ट होतो। पण जेव्हा एखाद्या समोर आलेल्या परिस्थितीमध्ये बुद्धीनं जर आपण विचार करायला गेलो तर आपण प्रॅक्टिकली आणि बौद्धिक विचारानं विचार करत राहतो। पण या दोन्हीमध्ये मन आणि बुद्धीची सांगड घालत असताना त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला डिसिजन घेणं आपल्याला कठीण जडतं किंवा आपण खूप कन्फ्यूज होतो। एखाद्या परिस्थितीमध्ये जर बुद्धीनं विचार करायचा असेल आणि डिसिजन घ्यायचा असेल तर आपण मनाने करतो, आणि ज्या परिस्थितीमध्ये इमोशनल होऊन जर आपल्याला इमोशन्सचा विचार करून जर निर्णय घ्यायचा असेल तर तिथे आपण कुठेतरी चुकतो आणि बुद्धीनं विचार करतो। आणि अशा वेळेस काय होतं की नंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता, आपण या पद्धतीनं विचार करायला हवा होता। तोपर्यंत काय होतं की आपल्या हातातून ती परिस्थिती, वेळ, सगळ्याच गोष्टी निसटून गेलेल्या असतात आणि आपल्या हातात काहीही राहत नाही। आहे त्या परिस्थितीमध्ये आपण राहायला शिकतो। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा अशी कठीण परिस्थिती येईल ना तेव्हा विचार करत असताना, निर्णय घेत असताना नेहमी 10 वेळा विचार करा। आणि याच विचारानं आपण आपल्या दिवसालाही सुरुवात करणार आहोत। थोड्याच वेळामध्ये आजचा दिनविशेष घेऊन येते। एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम। आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात। 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात। कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंगी. या कार्यक्रमात आज आहे 10 जून आणि आजच्या महत्वाच्या घटना. 2003 मार्स एक्सप्लोरेशन रोवर मिशन, नासाचं स्पिरिट रोवर लॉन्च या मिशनची सुरुवात. 2002 केविन वॉरविक 2 मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग UK झाला. संत रक्फा पोप जॉन पॉल यांनी लेबनॉनच्या पहिल्या महिला संत होत्या आणि 2001 त्यांना मान्यता मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन यांना अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी 1999 निवड. चीन एरिया सी बेशान लोपनूर या ठिकाणी अणुचाचणी 1994 करण्यात आली. लेबनॉन युद्धाला 1982 सुरुवात. सुलतान याकूबची लढाई, सिरियन अरब सैन्यानं इस्रायली संरक्षण दलाचा पराभव केला. आज दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जातो, जो 1982 साजरा केला गेला. नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचं 1980 आवाहन. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात शुभ सकाळ. 10 जूनचा दिनविशेष जाणून घेतोय. कॅनडा जॉन डायफेन बेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रोग्रेसिव्ह कन्झर्व्हेटिव्ह पार्टीनं 22 वर्षांचं लिबरल पक्षाचं सरकार 1957 संपुष्टात आणलं. दुसरं महायुद्ध 1944 साली ओराडोर सुरग्लेन हत्याकांड झालं. फ्रान्समधल्या ओराडोर सुरग्लेनमध्ये 642 लोकांची दुर्दैवी हत्या. डिस्टोमो हत्याकांड दुसरं महायुद्ध 1944 झालं. ग्रीसमधल्या डिस्टोमो या ठिकाणी जर्मन सैन्यानं 218 लोकांची हत्या केली. तर फ्रान्सिस्ट इटलीनं फ्रान्स आणि युनायटेड किंगडमवर 1940 युद्ध घोषित केलं होतं. एनॉनिमस अल्कोहोलिक्स या संस्थेची स्थापना आजच्या दिवशी 1935. तर मराठा साम्राज्य 1768 इसवी सनमध्ये माधवराव पेशवे आणि राघोबा दादा यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली. त्यात राघोबा दादा यांचा पराभूत झाला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. 10 जूनचा दिनविशेष जाणून घेतोय आणि महत्वाचे जन्मदिवस. तारा लिपिन्स्की, अमेरिकन फिगर स्केटर, सगळ्यात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या, 1982 जन्म. प्रकाश पदुकोण, भारताचे महान बॅडमिंटनपटू, पद्मभूषण, पद्मश्री, 1955 जन्म. भारतीय राजकारणी, माजी खासदार योगेंद्र माकवाना, 1940 जन्म. एन भटनायक, भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे, 1938 जन्म. राहुल बजाज, बजाज समूहाचे प्रमुख उद्योगपती, उद्योग क्षेत्रामधलं मोठं योगदान, पद्मभूषण, यांचे 1938 जन्म. के भालचंद्र, नेत्रशल्य विशारद, 1924 जन्म. जनरल जयंतोनाथ चौधरी, भारताचे 5वे लष्कर प्रमुख, पद्मविभूषण, यांचा 1908 जन्म. तर डंकिन डोनवनचे विल्यम रोसेनबर्ग हे संस्थापक, 1916 जन्म. पर्शियन तत्वज्ञ फखरुद्दीन इराकी, 1213 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
2: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
1: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
2: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
1: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी, अर्थात दिलबंद गाणी.
3: एक हसी शाम को
4: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस आपण साजरा करतोय आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून दानाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर सांगितलं आहे आणि यामधलंच सगळ्यात श्रेष्ठ दान, उत्कृष्ट असं दान, नेत्रदान. खरं तर मृत्यूनंतर आपली नेत्र देऊन एखाद्या व्यक्तीला दृष्टी देणं ही संकल्पना खरंच खूप महत्त्वाची आहे. आपल्यामुळे, आपल्या नेत्रामुळे किंवा आपल्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना खरं तर हे जग दिसू शकतं ही संकल्पनाच मुळात खूप छान आहे. नेत्रदान दिन आज आहे. आज आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिवस आपण साजरा करतो आहोत आणि यानिमित्तानं कवयित्री डॉक्टर सुधा कांकरिया, ज्या आपल्या अहिल्यानगर शहरातील नेत्ररोगतज्ञ आहेत आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या चळवळीच्या आद्या प्रवर्तिका देखील आहेत, तर त्यांच्या काही स्वलिखित कविता आपण जाणून घेतोय. सूर्योदय डोळ्यातला. तुमच्या डोळ्यात मावळलेला सूर्य परत उगवू शकतो नजरेत दुसऱ्यांच्या. पाहायचंय तुम्हाला हा चमत्कार? मग नेत्रदान करा. तुमच्या डोळ्याचा सूर्यास्त सूर्योदय ठरेल अंध बांधवांच्या जीवनात. उजळून टाकेल मग आयुष्य त्यांचं, मिळतील तुम्हाला आशीर्वाद अमृताचे. जीव गेला तरी आपण होऊ चिरंजीव. जीव गेला तरी आपण होऊ चिरंजीव. देह ठेवला तरी जगू आपण होऊन अमर. मरणाच्या उंबरठ्यातून परत येऊ आपण सर्वजण या दोन डोळ्यांनी सुंदर जग पाहण्यासाठी. नेत्रदान करा, जे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 17 जूनपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी मुंबई पोलीस अधिनियमन 1951 कलम 37(1) आणि (3) अन्वये 17 जूनपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केले आहेत। धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रातील जमावाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे। पोलीस अधिकारी, कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, सभा अथवा मिरवणुकीसाठी विधिवत परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न। लहान कृतीहून मोठे बदल, जागृत

लीकेज ला ठीक करा, नळ करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. मान्सूनच्या महत्त्वाच्या अपडेट्सपैकी राज्यामध्ये मान्सूनचं काही भागामध्ये अधिकृत आगमन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामधल्या 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तळकोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावत मान्सून राज्यामध्ये तर दाखल झालाय. त्याचबरोबर हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, सातारा, घाटमाथ्यासह इतर राज्यांमध्ये 25 जिल्ह्यांना मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून पुढच्या काही दिवसांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारं वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. नमस्कार. सोलापूरकरांसाठी एक महत्वाची अपडेट आहे, म्हणजे सोलापूर गोवा हैदराबाद विमान सेवा पुढच्या 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. सोलापूरकरांनी नक्कीच या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सोलापूर गोवा, सोलापूर हैदराबाद ही विमानसेवा पुढचे 3 महिने बंद असणार आहे. सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नाही आहे आणि फ्लाय 91 कंपनीनं सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय पुढच्या 3 महिन्यांसाठी घेतला आहे. 19 जूनपासून तिकीट विक्री जी आहे ती थांबवली जाणार आहे. परिस्थितीत जर सुधारली तर ही सेवा लवकरच, म्हणजे येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ववत सुरू केली जाऊ शकते, असंही कंपनीचं म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी धनंजय चित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि नगरसेन तरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे आपण वळूयात. ओमानजवळ 24 भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं एक जहाज यावर हल्ला झालाय. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार MT मारिवेक्स या जहाजाला आग लागली, मात्र आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार MT मारिवेक्सवरील सगळ्या 24 भारतीय कर्मचारी सध्या सुरक्षित आहे. 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं सध्या सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही. वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. अल निनो यामुळे जगभरामध्ये बहुतांश असा भाग आहे की ज्याचा हवामानावर परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळे काही भाग असा असू शकतो की मान्सूनला सुरुवात होणार आहे, पण मान्सून काही भागामध्ये कमी येऊ शकतो, कमी पाऊस पडू शकतो, तर काही भागामध्ये अतिरिक्त पाऊस पडण्याचीही या अल निनोमुळे शक्यता आहे. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगलोर आणि हैदराबाद इथे कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्य महाराष्ट्रामध्ये हा पाऊस लांबणीवर जाऊ शकतो. तथापि दुष्काळाचा ईशान्य भारतावर कमी परिणाम होऊ शकतो असं सध्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात. मान्सूनचा अंदाज आणि मान्सून कुठपर्यंत आला आहे, तर राज्यामध्ये मान्सून दक्षिण कोकणामध्ये जरी दाखल झाला असला तरीसुद्धा 15 जूनपर्यंत त्याचा वेग मंदवण्याची शक्यता जी वर्तवली आहे ती अजूनही तशीच आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती वर्तवली आहे. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज असला तरी हा पाऊस पेरणीसाठी पोषक नाही आहे. त्यामुळे जे शेतकरी पेरणीची घाई करत आहेत तर त्यांनी घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं आणि भारतीय हवामान शास्त्राच्या अंदाजानुसार देण्यात आलंय. पुढील काही दिवस तापमान हे उच्च राहील. महाराष्ट्रामधलं तसेच अनेक भागामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. पॉझिटिव्ह गोष्ट आहे रत्नागिरीमधल्या खेड लोटेमाळ या गावातली. इथले रहिवासी आणि चिपळूणच्या DBJ कॉलेजची योगपटू तन्वी रेडीस हिनं गुजरातमध्ये वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक अर्थात गोल्ड मेडल पटकावलं आहे. 4 ते 8 जून 2024 दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत 55 अधिक देशाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक उमेदवार उपस्थित होते. अनेक खेळाडू इथे सहभागी झाले होते. प्रशिक्षक रणवीर सावंत पाग व्यायाम शाळा यांच्या मार्गदर्शनाखाली तन्वीला हे यश मिळालंय. तर जागतिक मंचावर भारताचा तिरंगा तिच्यामुळे फडकावलाय, त्यामुळे नक्कीच भारतासाठी ही अभिमानाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. या पॉझिटिव्ह स्टोरी सोबत पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वली.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचं वयाच्या 56व्या वर्षी निधन झालं. यकृताच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि व्हेंटिलेटरवर ते होते. अदा मिनते मका नबू या सामाजिक चित्रपटासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. राष्ट्रीय पुरस्कार त्यांना यासाठी मिळाला होता आणि 300 हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम. स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत निगरसंतरंगी या कार्यक्रमात. AIचा सध्या जमाना आहे किंवा AIचा वापर सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग बेंगलोर या ठिकाणी 100 कोटीचं डेटा प्रोसेसिंग इंटरप्रिटेशन आणि इंटिग्रेशन सेंटर स्थापन होत आहे आणि यासाठी AIचा वापर केला गेलाय. हे केंद्र 8.5 लाख चौरस किलोमीटरच्या खनिज संपन्न क्षेत्राचं विश्लेषण करणार आहे. तर प्रगत विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग साधनाचा वापर करून हे केंद्र खनिज साठ्याची सगळ्यात जास्त क्षमता असलेलं क्षेत्र भविष्यामध्ये ओळखलं जाईल आणि यासाठी 100 कोटीच्या AI सेंटरची मदत जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्यासाठी भरपूर पैसा जो आहे तो इन्व्हेस्ट सुद्धा केला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं वर्चस्व मिळवलं आहे. 14 जागांसाठी हे मतदान झालं होतं आणि समर्थ पॅनलच्या सगळ्या उमेदवारांनी यामध्ये बाजी मारली. बिनविरोध निवडून आलेल्या 3 पैकी 2 सदस्याच्या पाठिंब्यासह समर्थ पॅनलनं 19 पैकी 16 जागा जिंकल्या आहेत. अभिनेते विजय पाटकर आणि आनंद काळे यांच्या पॅनलचा पराभव या ठिकाणी झाला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77 727 525.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो नमस्कार। आणि महत्वाच्या काही अपडेट्स कडे आता आपण वळत आहोत। तर शेजारील देशांच्या तुलनेमध्ये भारतीय कुटुंबांना सध्या LPG गॅससाठी प्रचंड मोठी किंमत मोजावी लागते आणि 29 रुपये दरवाढ ही झालेली आहे। 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये सध्या 942 रुपये आहे, तर दुसरीकडे तुलनेनं इतर देशांमध्ये ती जास्त आहे। पाकिस्तानमध्ये 1046 रुपये, नेपाळमध्ये 1207, बांगलादेशमध्ये 1225 आणि श्रीलंकेत 1241 रुपये आहे। अमेरिकेमध्ये सिलेंडरची किंमत ही सगळ्यात जास्त 1755 रुपये आहे। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जगात सगळ्यात स्वस्त LPG सध्या तरी मिळतोय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन सोहळा यंदा 10 जून ऐवजी 11 जूनला मुंबईमध्ये शिणमुखानंद सभागृहामध्ये दुपारी 2 वाजता होणार आहे, ही माहिती एनडीएच्या बैठकीमध्ये देण्यात आली. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा 27 वर्धापन दिन सोहळा जरी असला तरी तो 11 जूनला मुंबईमध्ये होणार आहे. एनडीए घटक पक्षांची महत्वाची बैठक या संदर्भात बोलावली गेली होती आणि या राष्ट्रीय बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार उपस्थित होत्या, तर वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. हा सोहळा 1 दिवस पुढे ढकलला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलायचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचे अंतरंगी या कार्यक्रमात नमस्कार. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आपण डॉक्टर सौ सुधा कांकरिया, ज्या नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आणि बेटी बचाओ या चळवळीच्या आद्य प्रवर्तिका, यांच्या काही स्वलिखित कविता ज्या दृष्टीदानाच्या निमित्तानं या दिवसाच्या निमित्तानं आपण जाणून घेतोय. दृष्टीज्योत. डोळ्यांना दिसत नसलं म्हणून काय झालं, अंधांनाही स्वप्न पाहता येतं. मनचक्षूच्या सहाय्यानं ते अधिक उजळ दिसत असतं. दोन डोळे, दोन हात, दोन पाय, एक हृदय, एक शरीर, एक मेंदू मिळून बनतो माणूस. बुबुळाचे दरवाजे असले जरी बंद, अंतःकरणातला प्रकाश हृदयाचा गाभारा टाकतो उजळून आणि देतो इंद्रियांना नवचैतन्याची शक्ती. खूप नवचैतन्याच्या सहाय्यानं स्पर्श बोलू लागतात त्वचेला, मग नव्यानं डोळे येतात. ब्रेल लिपीची भाषा चक्क ते वाचू लागतात. असंख्य असंख्य डोळ्यांची ही दृष्टी करत राहते स्वप्नांची बांधणे. आणि म्हणूनच म्हणते, बुबुळांना दिसत नसलं म्हणून काय झालं, अंधांनाही स्वप्न पाहता येतं. मनचक्षूच्या सहाय्यानं ते अधिक उजळ दिसत असतं. अंध कसे, अंध कसे हे तर डोळसच म्हणा, कारण उघड्या डोळ्यांनाही कधी कधी दिसत नाही ते हे पाहू शकतात. सांगायचं झालं तर गरिबांची भूक, अनाथांचं दुःख, रोग्यांची वेदना, आईची अगतिकता, आर्ततेची हाक, काळजातली आस यांना दिसत असते. आणि म्हणूनच म्हणते की नसले डोळे तरी ते हृदयानं डोळेच असतात. आपल्यापेक्षाही ते अधिक दूरवरचं पाहत असतात.
1: My name is Krish, I'm listening to Radio Naga 90.4 FM, Avaz Thumzak.

0: हृदयाचे स्पंदन मौल्यवान खरे, देतात ते मानवाला. माणुसकीचे खरे खुरे दोन नेत्र हिरे, नेत्र हिऱ्यांनी पाहिले. स्वप्न नजरेचे, स्वप्न एकतेचे, स्वप्न राष्ट्र उभारणीचे, स्वप्न देशबांधणीचे, स्वप्न महासत्तेचे. आणि हे स्वप्न साकारण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करा. मात्र नेत्रदानाचा संकल्प आजच करा. डोळे स्वप्नांना या गरुडाचे दोन पंख द्या. हृदयाच्या स्पंदनांना नजरेचा नजराणा द्या. माणुसकीच्या तेलवातीत दृष्टीज्योत उजळू द्या. माणुसकीच्या तेलवातीत दृष्टीज्योत उजळू द्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरसेंतरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आज आपण आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस साजरा करतोय आणि या निमित्तानं आपल्या नगर शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सौसुधा कांक्रिया यांच्या काही स्वलिखित कविता ज्या नेत्रदानाशी संबंधित आहेत त्याचं आपण वाचन करतोय. अशीच एक कविता नेत्रदान. नेत्रदानाचा संदेश हृदयात जागवूया, संकल्प करू आजच मरणोत्तर नेत्रदान करूया. डोळ्यांच्या आकाशात अंतःकरणातील प्रतिबिंब प्रतिबिंबात साकारले नवजीवन स्वप्न. जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया, संकल्प करू आजच मरणोत्तर नेत्रदान करूया. दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा. दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा. थांबले श्वास संपले जीवन, मरणाचा सोहळा अमृतमय करूया. संकल्प करू आजच मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज आहे जागतिक दृष्टीदान दिवस। आपल्याला हे सुंदर जग पाहता येतं, आपल्या माणसांचे चेहरे पाहता येतात, निसर्गाचं सौंदर्य अनुभवता येतं ते आपल्या डोळ्यांमुळे बरं का। पण अनेक लोक असे आहेत ज्यांना दृष्टी नसल्यामुळं हे सर्व अनुभवता येत नाही। अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दृष्टीदान। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दान केल्यास दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा एकदा जग पाहण्याची संधी मिळू शकते। दृष्टीदान हे एक महान दान मानलं जातं। यासाठी पैशांची गरज नसते बरं का मंडळी, फक्त समाजाप्रती असलेली आपुलकी आणि मदतीची भावना आवश्यक असते। आजच्या या विशेष दिनी आपण स्वतः दृष्टीदानाचा संकल्प करूयात आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत माहिती देऊयात। लक्षात ठेवा मंडळी, आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यांतून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आपण पसरू शकतो। त्यामुळे जागतिक दृष्टीदान निमित्त सर्वांना जागरूकतेचा आणि संवेदनशीलतेचा आपण संदेश द्यायला हवाय। अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणार आहोत आज आपण थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक दृष्टीदान दिवस आणि याच निमित्त आपण डॉक्टर रावसाहेब बोरुडे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि भरपूर अशा गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर नमस्कार तुम्हाला.
1: नमस्कार मॅडम.
0: एखाद्या व्यक्तीला जर दृष्टीदान करायचं आहे तर त्याची प्रक्रिया काय असते हा मोस्टली लोकांचा प्रश्न असतो, तर नेमकी त्याची प्रक्रिया काय?
1: घरातले जे नातेवाईक आहेत त्या लोकांनी आय बँक जी आहे ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवून घ्यायचं आणि ते डोळ्याचं बुबुळ काढून देतो किंवा पूर्ण डोळा काढतो आणि ते दुसऱ्याला ट्रान्सप्लांट करतात बुबुळ फक्त ते पारदर्शक पटल.
0: ओके. आणि मृत्यूनंतर किती वेळेमध्ये नेत्रदान करणं?
1: साधारण 5 ते 6 तासाच्या आतच करून घेतलं पाहिजे, नाही तर ते बुबुळ आहे ना ते खराब होऊन जातं, कोरडेपणा येऊन त्याला खराब होत.
0: त्याचसोबत जे चष्मा वापरणारे लोक आहेत किंवा मोतीबिंदू झालेले व्यक्ती आहेत तर ते नेत्रदान करू शकतात का?
1: हो, करू शकतात ना. चष्मा असेल किंवा मोतीबिंदू झालेला असेल तरी पण आपण करू शकतो. त्यांचं बुबुळ खराब नाही पाहिजे, त्यांना तो आजार HIV हिपेटायटिस बी किंवा बुबुळ आधीच खराब आहे मार लागल्यामुळे किंवा कॅन्सर आहे असं आजार असतील तर आपण तो डोनेट केलेला डोळा जरी सांगितलं त्यांनी घ्यायचं घेत नाहीत का तो काढून आपण.
0: अच्छा. आता आपण अनेक वेळा अवयवदानाबाबतीत बोलतो, मग जी व्यक्ती देहदान करते तर त्या देहदानामध्ये नेत्रदान सुद्धा येतं का? कारण कसं की नेत्रदान जर आपण म्हटलं तर हे वेगळा मुद्दा आपल्याला वाटत असतो किंवा अनेक संभ्रम सुद्धा असतात की नेत्रदान वेगळं आहे अवयवदानामध्ये ते येत नाही, मग ही नेमकी रियालिटी काय याच्यामध्ये?
1: नेत्रदान पण तसंच आहे ना, अवयवदान करतात ना ते पण काही तासाच्या आत काढून पुन्हा आपण जलद ट्रान्सपोर्ट करून त्याला ते अवयव देतो ना, लाईव्ह राहिलं पाहिजे ते खराब नको व्हायला. तसं बुबळाचं याला स्टोरेज सिस्टीम आहे, म्हणजे आपण डोळा काढून घेतला ना तर त्याला साधारणतः 1 वर्षभरापर्यंत पण आपण स्टोअर करू शकतो.
0: आणि त्यासोबत कोणत्या वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकते?
1: वयोगटाचं तसं 60-70 पुढचे साधारणतः बुबुळ वयोमानाप्रमाणे खराब झालेले असतात ना, त्यांचे घेत नाही. यंग लोकांचे जे असतात त्यांचे डोळे बुबुळ त्यांचे चांगले असतात, मग ते घेतलेले दुसऱ्या लोकांना आपण ट्रान्सप्लांट करून त्यांना नजर देऊ शकतो.
0: नक्कीच सर, आणि तुम्ही खूप चांगली माहिती देत आहे आम्हाला. तर त्यासोबत आता आजचा जो जागतिक दृष्टीदान दिवस आहे तर त्यानिमित्त आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांसाठी तुमचा संदेश काय असेल?
1: त्यांच्यासाठी संदेश असा राहील की तुम्ही नेत्रदानाचा संकल्प करा, फॉर्म भरून द्या आणि तुमच्या नातेवाईकांना सांगून ठेवा की माझं मृत्यू झाल्यानंतर माझ्या डोळ्यांचं दान करा, जेणेकरून जे अंध व्यक्ती आहेत बुबुळ खराब झालेले लोक आहेत ते पुन्हा जग बघू शकतात डोळ्यांमुळे. ते माझे डोळे जिवंत असतील त्याच्या डोळ्यात माझं पण असं राहील की मी पण जग बघतोय त्याच्या डोळ्याच्या सहाय्याने असं राहील. तो एक प्रकारचा आनंद त्या नातेवाईकांना पण राहील आणि त्या पेशंटला पण ज्याला डोनेट केलं त्यांना पण.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आपण डॉक्टर रावसाहेब बोरुडे यांच्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्यात आणि त्यांनी जे आपल्या मनातले संभ्रम असतील किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत नेत्रदानाविषयीच्या तर त्या त्यांनी आपल्याला समजून सांगितल्या आहेत. तर डॉक्टर सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढा तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही एवढी छान माहिती दिली. तर खरंच थँक्यू सो मच.
1: थँक्यू, आभारी आहे तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। कधी तू

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, आजच्या काळामध्ये मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग बनलाय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेकदा मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत असतो. घर सांभाळणाऱ्या महिला असोत, नोकरी करणाऱ्या महिला असोत किंवा विद्यार्थिनी असोत, प्रत्येकाच्या आयुष्यात स्क्रीनचा वापर वाढत चाललाय. पण या वाढत्या स्क्रीनच्या टाइमचा आपल्या डोळ्यांवरती परिणाम होत आहे का? तर याचं उत्तर आहे होय. असंच असतं हे उत्तर. कारण सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडणं, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ होणं, धूसर दिसणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक महिला रात्री उशिरांपर्यंत सोशल मीडियाचा वापर करत असतात, त्यामुळे सुद्धा झोपेवर त्यांचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावरती सुद्धा दिसून येतो. आपण मंडळी आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, आपल्या स्वतःच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे मात्र आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे स्क्रीन वापरताना मध्येच विश्रांती घेणं, पुरेसं पाणी पिणं, डोळ्यांची नियमित तपासणी करणं आणि झोप पूर्ण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यांची काळजी घेणं ही चैनीची गोष्ट नाही तर ती गरजेची गोष्ट आहे. आणि आपण अशाच नवनवीन गोष्टींसोबत सुद्धा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि पौष्टिक जेवण बनवत असतो, पण आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत याचा आपण किती वेळा विचार करतो? बरं मंडळी, आपल्या आहाराचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवरती होत असतो बर का. गाजर, पालक, मेथी, शेपू, अंडी, संत्री, पपई, आंबा, बदाम यांसारखे पदार्थ डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेषतः महिलांमध्ये अनेकदा स्वतःच्या खाण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आधी मुलं, नवरा, सासू सासरे यांचं जेवण आणि नंतर स्वतःची वेळ. पण अशा सवयीमुळं शरीरासोबतच डोळ्यांना सुद्धा आवश्यक ते पोषण मिळत नाही. निरोगी दृष्टीसाठी संतुलित आहार, भरपूर असं पाणी आणि नियमित फळभाज्यांचं सेवन आवश्यक आहे. आजपासूनच आपल्या ताटामध्ये रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा संकल्प करा, कारण निरोगी डोळे हे निरोगी जीवनाचे प्रतीक आहे. तर मंडळी, डोळ्यांची काळजी घ्या, निरोगी राहा, हसत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका ब्रेक नंतर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी अनेक महिला एकाच वेळी अनेक अशा भूमिका निभावत असतात. मुलांची आई, कोणाची पत्नी, कोणाची सून, कोणाची मुलगी, तर काही जणी नोकरी करणाऱ्या महिला असतात. या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कायम दिसून येते की सर्व काही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. नेहमी घर स्वच्छ असावं, जेवण उत्तम असावं, मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असावं, कामामध्ये चुका होता कामा नये आणि सर्वजण आनंदी असावेत. पण खरंच हे सगळं नेहमी शक्य असतं का? परिपूर्णतेच्या मागे धावताना अनेकदा आपण स्वतःवरच अन्याय करत असतो, बरं का मंडळी? छोट्या चुका झाल्या की अपराधी वाटून घेतो, स्वतःशी इतरांशी तुलना करतो आपण स्वतःची आणि नकळत तणाव वाढवून घेत असतो. खरं तर परिपूर्ण असण्यापेक्षा आनंदी आणि समाधानी असणं जास्त महत्वाचं आहे, बरं का? कारण आयुष्य हे परीक्षेचं प्रश्नपत्रक नाही, तर प्रत्येक उत्तर बरोबरच असावं. त्यामुळं कधी चुका होतील, कधी काही गोष्टी अपूर्ण राहतील आणि ते अगदी स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच स्वतःला थोडीशी मोकळी द्या, स्वतःकडून अवास्तव अशा अपेक्षा ठेवू नका. कारण परिपूर्ण माणूस नसतो, पण स्वतःला स्वीकारणारा माणूस नक्कीच आनंदी असतो. त्यामुळे मंडळी, तुमची काळजी घ्या आणि जास्त दगदग करू नका. चिल रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे।
2: हाय, हॅलो, नमस्कार। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजच्या काळात शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकीच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वावलंबन सुद्धा महत्त्वाचं आहे। अनेक महिला घर उत्तम प्रकारे सांभाळतात, खर्चाचं नियोजन करतात, पण आर्थिक निर्णयांमध्ये मात्र स्वतःचा सहभाग कमी असतो। काळ बदलत आहे आणि महिलांनी सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज आहे। आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं म्हणजे फक्त नोकरी करणं नाही, तर पैशांचं नियोजन समजणं, बचत करणं, गुंतवणुकीसाठी माहिती असणं आणि गरज पडल्यास स्वतःचे निर्णय घेता येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असते ना मंडळी, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढत असतो, ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी अधिक सक्षमपणे उभी राहू शकते। आणि म्हणूनच प्रत्येक महिलेनं कमाई करत असो किंवा नसो, पण आर्थिक व्यवहारांची माहिती नक्की करून घ्यायला हवी आहे, कारण आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैशांशी संबंधित नसून आत्मसन्मानासोबतही जोडलेलं असतं। त्यामुळे मंडळी, पैशांची बचत करा, त्याचसोबत जे आर्थिक नियोजन आहे ते तुम्ही ठरवा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा सखींनो। आणि मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला एका म्युझिकल ब्रेक नंतर। तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 असतात, पण त्यामध्ये अनेकदा रसायनांचा वापर केलेला असतो बरं का. त्यामुळं आज आपण जाणून घेणार आहोत की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं नैसर्गिक सर्वात आधून घेऊया स्क्रब नेम लागा जातो असतील या जमा होत असतात. या मृत पेशी एक सोपासाठी फक्त दोन गोष्टी लागतात, एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा मध. हे एकत्र मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावरती हलक्या हलक्या हातानं 2 ते 3 मिनिट मसाज करा आणि नंतर स्वच्छ अशा पाण्यानं ते धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि ताजी वाटत असते. आणि दुसरा एक सोपा उपाय म्हणजे साखर आणि खोबरेल तेलाचा स्क्रब. आता हे तर तुमच्याकडे अवेलेबल असणारच असणार. एक चमचा साखर आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळून तयार केलेला स्क्रब हा पाय आणि ओठांसाठी खूप उपयुक्त असतं. त्याच पद्धतीनं दही बेसन आणि चिमूटभर हळद यांचा सुद्धा उत्तम स्क्रब तयार होतो. हा स्क्रब त्वचा स्वच्छ करण्यासोबतच नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो. मात्र हा स्क्रब तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोरात घासू नका बरं का, कारण स्किनवरती तुमच्या रॅशेस येण्याची शक्यता असते. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा स्क्रब करा आणि स्क्रब केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. मैत्रिणींनो, सुंदर त्वचेसाठी महागडी उत्पादने आवश्यकच असतात असं नाहीये. आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या साध्या पदार्थांमधून सुद्धा त्वचेची उत्तम अशी काळजी घेता येते. मग तयार करा एक सुंदर असा स्क्रब. यंदा थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि घरच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक स्क्रबचा अनुभव घ्या. आणि माझी ही टीप तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. कुठेही जाऊ नका, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

का परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो बरं का. लग्नानंतर अनेक नवीन जबाबदाऱ्या येतात, नवीन नाती जुळतात आणि आयुष्याची दिशा काही प्रमाणात बदलते. विशेषतः महिलांच्या आयुष्यात हा बदल अधिक जाणवत असतो. घर, कुटुंब, मुलं, नोकरी आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अनेकदा स्वतःसाठी वेळ काढणं हे शक्य नसतं किंवा कठीण होऊन जातं. अशा परिस्थितीमध्ये अनेक महिलांच्या मनामध्ये एक खंत राहते की लग्नाआधी जोपासलेली जी कला आहे, छंद किंवा आवड आहे, ती हळूहळू मागे पडतीये. कोणाला गायनाची आवड असते, कोणाला नृत्याची, कोणाला चित्रकलेची, लेखनाची, अभिनयाची किंवा हस्तकलेची सुद्धा. पण जबाबदाऱ्यांच्या मध्ये या आवडींसाठी वेळ मिळणं कठीण होत असतं. त्यामुळं मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी आहे की कला ही केवळ छंद नसते तर आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असते. ती आपल्याला आनंद देते, मानसिक समाधान देते आणि स्वतःशी जोडून ठेवत असते. त्यामुळं लग्नानंतर कथा सोडून देण्याऐवजी ती जपण्याचा प्रयत्न करायला हवाय. यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या कलेला महत्व द्या. दिवसातून किंवा आठवड्यातून काही वेळ फक्त आपल्या आवडीसाठी राखून ठेवा. तो वेळ अगदी अर्धा तास असला ना तरी चालेल बरं का सखींनो. सातत्य हे महत्वाचं आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत सुद्धा याबाबत संवाद साधा. अनेकदा आपणच आपल्या आवडींना कमी महत्व देत असतो, पण जेव्हा आपण आपल्या कलेबद्दल गंभीर असतो तेव्हा कुटुंब सुद्धा आपल्याला सहकार्य करत असतं. आज सोशल मीडियामुळं आणि डिजिटल माध्यमांमुळं कला सादर करण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत. घर बसल्या आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे संधींची कमतरता नाही, गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मविश्वासाठी, आत्मविश्वासाची आणि सातत्याची. मैत्रिणींनो, लग्नानंतर आयुष्यात नवीन भूमिका येतातच, पण त्यामुळं आपली ओळख हरवायला नकोय ना. आई, पत्नी, सून असण्यासोबतच आपण एक कलाकार सुद्धा असू शकतो. कारण कला जिवंत असेल तर मन सुद्धा जिवंत राहतं आणि स्वतःच्या आनंदाची काळजी घेणारी महिला कुटुंबाला सुद्धा अधिक आनंदी ठेवू शकते. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी सुद्धा तुमच्या कलेसाठी थोडी जागा नक्कीच ठेवा. कारण कला ही केवळ आवड नसते, ती तुमची ओळख असते. मंडळी, अशाच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, बोलता बोलता वेळ कसा निघून गेला खरंच कळलं नाही बरं का, पण आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता. पण जाण्याआधी एक सुंदर असा विचार आपल्या महिलांसाठी, माझ्या सखींसाठी मला सांगावासा वाटतो की स्त्री ही फक्त घराची नाही तर संपूर्ण कुटुंबाची प्रेरणा असते. या सुविचाराचा अर्थ फार सुंदर आहे बरं का मंडळी. स्त्री ही केवळ घरातील कामे करणारी व्यक्ती नसते तर ती कुटुंबाला जोडून ठेवणारा मजबूत असा धागा असते. तिच्या प्रेमानं, त्यागानं, संयमानं आणि जिद्दीनं संपूर्ण कुटुंबाला बळ मिळत असतं. आई म्हणून ती संस्कार देते, पत्नी म्हणून साथ देते, मुलगी म्हणून जिव्हाळा देते आणि बहीण म्हणून आधार देते. अनेकदा ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य देते. तिच्या एका प्रोत्साहनाच्या शब्दानं एखाद्याला नवी उमेद मिळू शकते तर तिच्या विश्वासामुळं एखादी व्यक्ती मोठं यशही मिळवू शकते. म्हणूनच स्त्री ही फक्त घर सांभाळणारी नसून कुटुंबाला दिशा देणारी, प्रेरणा देणारी आणि संकटामध्ये खंबीरपणे उभी राहणारी शक्ती असते. चला तर मंडळी आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर करूयात, कारण हे आपलं कर्तव्यच आहे आणि त्याचसोबत तिच्या योगदानाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करूयात. कारण स्त्री ही केवळ व्यक्ती नसते तर ती प्रेरणेचा अखंड असा स्रोत असते. याच पॉझिटिव्ह थॉट सोबत आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूयात ठीक सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या शोमध्ये, म्हणजेच गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली येथे तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी सक्षमा हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील मागील महिन्यातील कामाचा आढावा आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत आहेत सक्षमा प्रकल्पातील प्रकल्प व्यवस्थापिका दीपाली बुरुडे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आपल्या सक्षमा प्रकल्पामधील मागील महिन्याचा काय कामाचा आढावा आहे?
1: नमस्ते, मी दीपाली बुरुडे, सक्षमा प्रकल्प प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. सक्षम प्रकल्प हा जो आहे तो मागील वर्षापासून चालू झालेला आहे हे आपण जाणताच. तर इथं सध्या सक्षमाची आपली 6व्या बॅच आपण उद्घाटन केलेली. 12 मे हा नर्सिंग डे होता, तर त्याचं निमित्त साधून आम्ही नर्सिंग डेचं पण कार्यक्रम केला आणि त्याच दिवशी आपण 6व्या बॅचचं उद्घाटनही केलेलं आहे. 5वी बॅच आपली सध्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि 6वी बॅच आपली चालू होऊन त्याचं प्रशिक्षण सध्या चालू आहे. याच महिन्यामध्ये आपण काय केलं तर मागच्या मे महिन्यातच नवीन बॅचला आमचं म्हणजे सिलेबसचा भाग म्हणून म्हणेल की आपण स्नेहालय व्हिजिट, स्नेहालयमध्ये ते जे प्रोजेक्ट आहे जिथे नर्सेस काम करतात त्यांचं प्रोजेक्ट व्हिजिट आम्ही करत असतो. तर त्याच्यामध्ये मानसग्राम प्रकल्प आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे, स्नेहदीप प्रकल्प, आपलं सीएपीआरसी हॉस्पिटल आहे, यांच्या आपण नवीन प्रोजेक्टच्या कोऑर्डिनेटर नवीन प्रोजेक्टच्या म्हणजे बॅचच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. आणि नवीन माझ्याकडे बॅच स्टाफही जॉईन झालेला आहे आता, कारण मागच्या महिन्यापासूनच म्हणजे 14 मे पासूनच माझ्याकडे आणि 28 मे पासून आउटरीच वर्कर 14 मे पासून जॉईन झाली आणि 28 मे पासून नर्सिंग असिस्टंट या दोघी जणी जॉईन झालेल्या आहेत. त्यांना आपण फिल्ड व्हिजिटही केली होती या महिन्याच्या एंड पर्यंत 30 तारखेला. मग तेही महत्वाचं काम झालेलं की आमचा उद्देश याच्या मागे असाच आहे की नर्स ज्यावेळेस आपण काम करतोय नर्सिंग असिस्टंट म्हणून कोर्स करत असताना तर यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे मिळू शकतात, ते काय काम करू शकतात, कसं काम मिळू शकतं, भविष्यात संधी मिळू शकते का आपल्याला, किंवा एखादा जर टॉपिक आपल्याला समजून सांगायचा असेल किंवा कोणत्या पेशंटशी आपण कसं वागायचं आहे हे या प्रकल्प विजेतेमधून आम्ही जाणून घेत असतो. त्यानंतर 4th बॅच जी आमची होती तर त्या बॅचच्या मुलींना आम्ही 5-6व्या बॅचच्या कार्यक्रमामध्ये इनॉग्रेशन मध्ये उद्घाटन प्रसंगी आम्ही त्यांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युट केलेले होते आणि त्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे मिळतात या संदर्भात बोलणं झालेलं आहे. आणि आता 4th बॅचच्या म्हणजे पहिल्या 4 बॅचच्या आमच्या मुली 28 मुली आमच्या आता सध्या जॉब करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. मग आपलं नगरचं हॉस्पिटल आहे, आपलं तिथे तांबोळी सर आहे यांच्याकडे लहान मुलांचं पेशंट असलं लहान मुलं, तर त्यांच्याकडे पण आमची एक मुलगी जॉब करते. माझ्या मुली काही खामगावला पण आहे, मुंबईला आहे, अशाच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ह्या सेवा देत आहे. काही घरगुती पेशंट पण बघतात, तिथं पण आपल्या सेवा देत आहे. याच बॅचचा आणखीन एक मी सांगेल की 5व्या बॅचची प्रीलियम एक्झाम मागच्या महिन्यात झालेली होती आणि प्रॅक्टिकली आपण घेतलं होतं, व्हायवा घेतलं होतं. त्यानंतर आपण याच आता म्हणजे मी जून महिन्यामध्ये येते तर पहिल्या 1 जून ते 4 जून पर्यंत आपण यांचं प्रॅक्टिकल व्हायवा म्हणून आपण प्रॅक्टिकल घेत असतो. आम्ही प्रॅक्टिस म्हणून त्यांना पेपर कसे लिहायला पाहिजे तर त्याचा आम्ही रोज पेपर त्यांच्याकडून सोडवून घेत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न वगैरे तयार. त्यानंतर ह्या ज्या मुली 5व्या बॅचच्या त्यांच्या आपण फायनल पेपर 8 जूनला घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण फायनल व्हायवा झालेली आहे, फायनल प्रॅक्टिकली झालेला आहे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये. अशा प्रकारे हे काम झालेलं आहे. मे महिन्यातच आपण जे 6व्या बॅच साठी आणि पुढचे 7वे बॅच आपल्याला जे चालू करायचे तर त्यासाठी आपल्याला ऍडमिशन पण मिळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपला केडगाव सर्वे असेल किंवा ग्रामीण भागामध्ये नवीन जे आमचे आउटरीच वर्कर जॉईन झालेले आहे तर ती सध्या ग्रामीण भागामध्ये पण सर्वे करत आहे. मग स्नेहाधारचं जे काही आपले स्नेह मित्र आधार गटाच्या ज्या महिला आहेत त्यांचं पण आम्हाला मदत होती याच्यात. त्यानंतर बचत गट आहेत गावामध्ये तर त्यांची मदत घेऊन सध्या सर्वे चालू आहे.
0: तर मॅडम एकंदरीत आता आपण जून महिन्यामध्ये न्यू ऍडमिशन सुरू करणार आहात तर त्यासाठी आपल्याकडे किती बॅचची जागा अवेलेबल आहे?
1: आता आमची जी 6वी बॅच चालू आहे मला सध्या ऍडमिशन कमी मिळतात मान्य आहे, कारण ऍडमिशन साठी किंवा इन्क्वायरी साठी जर महिला आलेल्या आहेत तर त्या सध्या दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं या मुली म्हणजे बाहेरी निघून गेलेल्या आहेत, काही मुली सुट्टीला निघून गेलेल्या आहेत किंवा ज्या कॉलेजला आहेत त्यांचे पेपर चालू असतात एप्रिल मे महिन्यामध्ये, तर त्यामुळं ऍडमिशन आपले हे कमी होतात. पण इन्क्वायरी चांगली असते आणि आता सध्या माझ्याकडे 8 स्टुडंट घेत आहेत ऍडमिशन म्हणजे सध्या प्रशिक्षण घेत आहे 6व्या बॅचला, तर 20 ची बॅच आमची असते तर 20 बॅचला आम्हाला 20 20 रुपये होईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे सध्या. मग त्यासाठी पोस्टर बनवणं असेल, बचत गटाच्या मीटिंगा, अंगणवाडी विजिटा. आता कालच मी जून महिन्याच्या प्लॅनिंग मध्ये येते. आता आता जून महिन्याचं प्लॅनिंग काय आहे, तर जून महिन्यामध्ये आम्ही ही जी 6वी बॅच आहे त्याचा आम्ही सर्वे पण आमच्या याच्यामध्ये असतो, कामामध्ये, कामाच्या शेड्यूल मध्ये, सर्वामध्ये. जसं फील्ड विजिट आहे, त्यानंतर गेस्ट विजिट असतात, तर तसंच आमचा सर्वे करणं, म्हणजे जर भविष्यात आपल्याला सर्वे करण्याची वेळ आली तर तो कशा प्रकारे केला जावा, आपल्या प्रकल्पाची माहिती कशा प्रकारे आपण सादर केली जावी यासाठी आम्ही तो सर्वे करत असतो. तर कालच 77 लोकांच्या भेटी आम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेतल्यात, पण ऍडमिशनसाठी 77 लोकांची यादी आमच्याकडे आलेली आहे. आणि ह्या केडगाव परिसरामध्येच तो सगळं सर्वे झालेला होता. त्याच्यानंतर या मंथ एंडमध्ये 24 ते 27 तारखेपर्यंत आमचे 6व्या बॅचचे रिटर्न एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, त्यानंतर टेबल व्हायवा हे होणार आहे. त्यानंतर 6व्या बॅचची आमची प्रीलियम एक्झाम पण होणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही एक प्रीलियम एक्झाम पण घेत असतो, प्रीलियम प्रॅक्टिकल घेत असतो, टेबल व्हायवाही घेत असतो, जेणेकरून याच्यात जर समजा ते फेल झाले किंवा त्यांची जर प्रॅक्टिस नसली काही तर आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि नंतर याच मंथ एंड पर्यंत हे जे 6व्या बॅचचे स्टुडंट आहेत ते आमचे हॉस्पिटल प्रॅक्टिस साठी जाणार आहे. तर तत्पूर्वी आम्हाला ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये जे आमचे स्टुडंट जाणार आहेत तर त्या हॉस्पिटल व्हिजिट करून हॉस्पिटलमध्ये त्यांना लेटर वगैरे देण्याचं कामही आम्हाला या आठवड्यामध्ये करायचं आहे.
0: अच्छा, तर मॅडम आपल्याशी जर संपर्क साधायचा असेल तर ते कशा प्रकारे संपर्क करू इच्छितील?
1: नक्की, आता सध्या माझ्याकडं 7व्या बॅचसाठीच ऍडमिशन सध्या चालू आहे, सर्वेही झालेला आहे. तर आम्ही बाहेरगावचे ज्या काही मुली आहे इच्छुक, तसं लातूरमधल्या पण आहेत माझ्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या मुली, तर त्यांना सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे, पोस्टर बनवतो आहे. आणि लातूर आणि आपल्या साऊच्या प्रतिभा कुलकर्णी मॅडम आहे साऊ संस्थेच्या, तर त्यांच्याकडूनही मला काही ऍडमिशन मिळत आहे. राजमुद्रा अकॅडमीच्या ज्या मॅडम आहे त्यांच्याकडूनही ऍडमिशन मिळत आहे. तर 7व्या बॅचसाठी मी म्हणेल की तुम्हाला एक विनंती करेन की आपली ही ऍड किंवा ह्याची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जावी. आणि सक्षम बेडसाईड असिस्टंट नर्सिंग कोर्स, त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक, सक्षम प्रकल्प केडगाव, हॉटेल मॅकडोनाल्डच्या मागे हा त्याचा पत्ता असेल, इथे तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. संपर्क साधी क्रमांक आहे 8800 44 44 44. संपर्क साधून नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता.
0: नक्कीच मॅडम, थँक्यू सो मच.
1: धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. मला रेडिओ नगरला बोलण्याची संधी दिली, सक्षम प्रकल्पाची माहिती सांगण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या सक्षम प्रकल्पातील प्रकल्प व्यवस्थापिका दीपाली बोरुडे मॅडम. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संचलित मानसग्राम या अनोख्या आणि समाज उपयोगी प्रकल्पाविषयी आपण ऐकणार आहोत. मंडळी, मानसिक आजार किंवा मानसिक अडचणीमुळे अनेक व्यक्तींना समाजात उपेक्षा, गैरसमज आणि एकाकीपणाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी स्नेहालयाने मानसग्राम प्रकल्प सुरू केला आहे. मानसग्राम हा मानसिक आरोग्य आणि पुनर्वसनासाठी कार्य करणारा प्रकल्प आहे. येथे मानसिक आजारांनी ग्रस्त, निराधार किंवा कुटुंबापासून दूर झालेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, वैद्यकीय उपचार, त्याचबरोबर समुपदेशन, दैनंदिन जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रकल्पाचे उद्दिष्टे केवळ उपचार करणे नाही तर सामाजिक आजारांविषयी समाजातील गैरसमज दूर करणे आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे, त्याचबरोबर मानसग्राम मधील लाभार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मंडळी, मानसग्राम प्रकल्प आपल्याला शिकवतो की मानसिक आजार हा दोष नाही तर तो एक उपचार योग्य आरोग्यविषयक प्रश्न आहे. योग्य उपचार, प्रेम, आधार आणि स्वीकार मिळाला तर प्रत्येक व्यक्ती पुन्हा उभारी घेऊ शकते. चला तर मग मंडळी, मानसिक आरोग्याबाबत जागृत होऊया आणि मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींना सहानुभूती, आधार आणि सन्मान देऊया. मंडळी, निरोगी मन, निरोगी समाज हाच मानसग्रामचा संदेश आहे. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आत्ताच आपण मानसग्राम प्रकल्पाविषयी माहिती ऐकली आहे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या प्रकल्पाविषयी माहिती आपण जाणून घेऊया. मंडळी, स्नेहालय संस्थेने 1989 पासून वंचित, गरजू, HIV एड्स बाधित महिला, मुले आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी काम सुरू केले. या कार्यातून उभारलेले केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे अहिल्यानगरमधील एक सामाजिक बांधिलकी जपणारे रुग्णालय आहे. सुरुवातीला HIV एड्स रुग्णांसाठी विशेष सेवा देण्यासाठी सुरू झालेले हे केंद्र आज सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते. रुग्णालयात OPD, IPD, त्याचबरोबर आपत्कालीन सेवा, ICU, ऑपरेशन थिएटर, एक्सरे प्रयोगशाळा, तपासण्या, दंतचिकित्सा, ENT उपचार, त्याचबरोबर प्रस्तुतीपूर्ण व प्रस्तुतीनंतरची काळजी, समुपदेशन सेवा आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध आहे. HIV एड्स रुग्णांसाठी विशेष उपचार, ARTI औषधोपचार, TB आणि इतर संसर्गजन्य या रुग्णालयाचे प्रमुख वैशिष्ट्ये. 2017 या केंद्राचा विस्तार करून सुमारे 50 खाटांचे अधिक रुग्णालय विकसित करण्यात आले. हे उपचारांसोबतच समुपदेशन, नर्सिंग, भोजन आणि गरजूंना सहाय्यक सेवा दिल्या जातात. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकांद्वारे ग्रामीण भागात नियमित मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, रक्तक्षय, बालारोग्य, महिलांचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या केल्या जातात. स्नेहालयाचे हे रुग्णालय भारतातील HIV बाधित व्यक्तींसाठी विशेष सेवा देणाऱ्या महत्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जाते. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर याविषयी आपण माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशाच युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देतं. समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी आकांक्षा राजे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झालेली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर रहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा शो. यामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवसानिमित्त नेत्ररोग तज्ज्ञ व बेटी बचाव या चळवळीच्या आद्य प्रवर्तिका डॉक्टर सुधा कांगारिया यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजा मुळे. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत आठवणीतील गाणी. सादरीकरण करणार आहे परी मंडळी. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक तसेच रेडिओ नगरचे मानद संचालक भूषण देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 9 जून रोजी सर्व पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेचा संपादित वृत्तांत ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरून.

0: बाबा आमटे यांची ही कविता आता साक्षीने सादर केली आणि यानंतर सीएसआरडीचे संचालक डॉक्टर सुरेश पटारे सर यांना विनंती करतो की त्यांनी या श्रद्धांजली सभेचं प्रास्ताविक करावं.
1: आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, उपस्थित मित्रपरिवार, सहकारी विद्यार्थी आणि देशमुख कुटुंबीय, आज आपण अत्यंत दुःखद मनस्थितीत एकत्र आलो आहोत. ज्येष्ठ पत्रकार, कवी, इतिहास अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि अहिल्यानगर शहरावरती मनस्वी प्रेम करणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय भूषण देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण उपस्थित झालो आहोत. भूषण देशमुख एक बहुआयामी व्यक्तिमत्व, एक वेगळंच रसायन होतं. त्यांनी या संस्थेतून एम ए मास रिलेशन्स हा कोर्स पूर्ण केला. त्याचं शिक्षण घेतल्यानंतर सी एस आर डी सामाजिक समाजकार्य व संशोधन संस्थेशी घनिष्ठ नातं कायम ठेवलं. त्यांनी या संस्थेच्या संस्थेमध्ये अध्यापनाचं कार्यही केलं. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, इतिहासाबद्दलची अभिरुची आणि समाजाभिमुख दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. पत्रकार म्हणून त्यांनी केसरी, लोकसत्ता, दिवे मराठी यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये कार्य केले. त्यांच्या लेखणीतून सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक वारसा आणि जनहिताच्या विषयांना नेहमीच प्रभावीपणे वाचा मिळाली. त्यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून स्वीकारले होते. इतिहास हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. विशेषतः अहिल्यानगरच्या इतिहासाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांचा व्यासंग अगदी सर्वश्रुत आहे. शहराला अहिल्यानगरचे जेव्हा नाव मिळाले तेव्हा अहमदनगर याचा इतिहास त्यांनी प्रकर्षाने सर्वांपुढे मांडत राहिले. शहराचा इतिहास, वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण व्हावे ही त्यांची मनस्वी तळमळ होती. या विविध स्मारकांविषयी त्याची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवणे आणि तो वारसा संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे हे त्यांच्या जीवन कार्याचा अविभाज्य भाग होता. स्नेहालयाचं FM रेडिओच्या माध्यमातून त्यांनी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या कार्यक्रमांमधून अनेक नागरिकांना आपल्या शहराच्या इतिहासाची नव्याने ओळख झाली. तसेच अहमदनगर पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी विविध लेख, व्याख्याने, मार्गदर्शन आणि जनजागृती उपक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन दिले. नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवून त्यांनी पर्यटनाला एक चालना द्यावी ही त्यांची नेहमी तळमळ होती. कवी म्हणून त्यांची संवेदनशीलता आणि साहित्यिक अभिरुची विशेष होती. त्यांच्या कवितांमध्ये सामाजिक आस्था, मानवी मूल्यावरील विश्वास आणि आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम प्रतिबिंबित होत होते. सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी विविध जनहिताच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. ते स्नेहालयाचे एक फाउंडर सदस्य होते. भूषणजी हे केवळ अभ्यासू पत्रकार किंवा इतिहासकार नव्हते, ते एक उत्तम मित्र, मार्गदर्शक आणि मनमिळावे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचा जिव्हाळा, विनम्रता, संवेदनशीलता आणि शहराबद्दलची तळमळ अनुभवायला मिळाली. अहिल्यानगर हे केवळ त्यांचे वास्तव्याचे ठिकाण नव्हते, ते त्यांच्या विचारांचे, भावनांचे आणि कार्याचे केंद्रबिंदू होते. ते माझे एक बॅचमेट होते. या संस्थेत आम्ही 1991 ते 1993 शिकत होतो. आम्ही एकत्र शिकलो, 2 वर्ष एकत्र घालवले आणि त्यानंतर ते माझे एक मित्रच नव्हते तर ते एक सल्लागार, मार्गदर्शक होते. आणि प्रत्येक नवीन उपक्रमामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं एक वेगळी सहभागिता असायची. आज त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता, इतिहास, इतिहासाचा अभ्यास, सामाजिक क्षेत्र, रेडिओ, न्यायालयाचा या सर्वांसाठीच पर्यटन क्षेत्र आणि संपूर्ण अहिल्यानगर शहराने एक समर्पित अभ्यासू संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावलं आहे. त्यांनी केलेले कार्य, त्यांनी जपलेला वारसा आणि तिने त्यांनी दिलेली प्रेरणा आगामी पिढ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. या दुःखद प्रसंगी आपण सर्वजण त्यांच्या स्मृतीपुढे विनम्र अभिवादन करतो. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला व सर्व हितचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.
0: धन्यवाद पटारे सर. यानंतर आपण श्री भूषण सरांना सामूहिक आदरांजली श्रद्धांजली वाहूया. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी 2 मिनिटं उभे राहून आपण स्तब्ध होऊया. आपल्या या श्रद्धांजली सभेसाठी अहिल्यानगर शहरातील, जिल्ह्यातील मान्यवर पत्रकार आलेले आहेत, मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत, अरविंद पारगावकर सर आलेले आहेत, गिरीश कुलकर्णी सर, तर त्यांचं तर नाव म्हणजे अतूट असं त्यांच्या सोबतचं आहे. याबरोबरच जयंत येलुलकर सर असतील, पवन नाईक सर असतील, महापौर ज्योती गाडे मॅडम इथं येत आहेत, पोपटराव पवार सर येत आहेत, आमचे राजू इनामदार सर खास पुण्याहून या सभेसाठी आलेले आहेत. त्यांच्याशी इतका स्नेह आणि जिव्हाळा होता. त्यांच्यासारखेच आणखी अनेक मान्यवर, अनेक पत्रकार मित्र जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून आज सभेला आलेले आहेत. ते केवळ फक्त भूषण सरांच्या प्रेमापोटी, स्नेहापोटी. श्रद्धांजली सभेसाठी मी निमंत्रित करतो सय्यद मरियम यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर अजय दोपावकर हे आपल्या भावना व्यक्त करते. रांची स्टुडंट आहे मरियम.
2: Honorable dignitaries on the dais and respected people present in the room, I'm Sayyed Mariam. I was student of Bhushan Deshmukh sir. He used to teach us a journalism subject last year. I'm speaking on behalf of our class. First of all, it is extremely heartbreaking and humko to abhi tak vishwas hi nahi aa raha hai ki जो हम क्लास में इतना सीखा है भूषण सर से, दैट इट विल नॉट बी एनी मोर सिंस दिस ईयर और नेक्स्ट ईयर. भूषण सर वॉज ऑलवेज सच अ काम एंड अ स्माइलिंग पर्सनैलिटी. आई कैन स्टिल व्हेन आई थिंक अबाउट हिम, देयर इज द स्माइलिंग फेस दैट ही हैज. वी डोंट हैव हिम एनी मोर अमंगस्ट अस, बट हिज लेगेसी, हिज कॉन्ट्रीब्यूशन, उनकी टीचिंग, उन्होंने जो हमारे सिटी के लिए इतनी मेहनत की है, आई थिंक
0: यानंतर अजयजी धोपावकर.
3: भूषण सरांना भावपूर्ण श्रद्धांजली पहिल्यांदा मी अर्पण करतो. एक आजाद शत्रू असं व्यक्तिमत्व. महत्वाचं म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य, मला एक गुण तो मला भावला, तो म्हणजे माणसाचे जे दोष आहेत त्याच्याकडे न पाहता ज्याच्या गुणांकडे पाहायचं आणि त्याच्यावर त्यांनी पत्रकारिता केली, असं तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेलच, पण मला ती गोष्ट स्पष्टपणे जाणवली. तर त्याचबरोबरीने एक आजाद शत्रू असं व्यक्तिमत्व. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन पत्रकारितेतून केलं, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयात त्यांचा हातखंड होता हे सर्वांना परिचित आहे. ज्यावेळेस मी ब्लाइंड झालो 2016 ला, तर माझं सगळं लेखणी बंद झाली, परंतु मी रेडिओचा चाहता झालो. म्हणजे रेडिओ हे माझं एक मनोरंजनाचं साधन आणि त्याच्यात रेडिओ नगर हे मुख्य. मला आठवतं की 2016 ला मी नगर डायरी हे भूषण सरांचं एक महत्वाचं मालिका ते चालवत असत. दररोज 4 वाजता त्याचे प्रसारण असायचं, मी नियमितपणे ऐकायचो. आणि ज्या दिवशी असंच ऐकत असताना माझे गुरु, सकाळमधील माझे गुरु श्रीपाद मिरीकर यांची मुलाखत मी ऐकली, मला खूप आनंद झाला. अरे, यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची मुलाखत भूषण सरांनी घेतली. तर माझ्याकडे काही भूषण सरांचा नंबर वगैरे नव्हता. मी श्रीराम जोशींकडनं नंबर घेतला आणि त्यांना फोन केला, म्हणलं अहो तुम्ही अप्रतिम माणसाची मुलाखत घेतली आणि मग माझा रेगर डायरी ऐकण्याचा कार्यक्रम हा नेहमीच चालू असायचा. तर मला नंबर मिळाल्यामुळे मी त्यांना 8-10 दिवसातून नियमितपणे फोन करायचो आणि त्यांना भूषण सरांना सांगायचो तुम्ही यांची मुलाखत घेतली. अगदी अप्रतिम मुलाखती, माझ्या मते 1000 अधिक त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. म्हणजे इथल्या बसलेल्या निम्म्याहून अधिक लोकांनी त्यांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत, काहींनी दिलेल्या आहेत. तर असे भूषण सर, त्याच्यानंतर त्याचबरोबरीने मग त्यांनी माझी पण मुलाखत घेतली. सकाळमध्ये 18 वर्ष काम केलं, समाचारमध्ये केलं, केसरीमध्ये केलं, असे 21-22 वर्षाचा अनुभवावर माझी मुलाखत त्यांनी प्रसंगिकित केली. नंतर मी मॅरेथॉन करायला लागलो, अंध असताना मॅरेथॉन करतो, तर माझी 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण झाली. ज्या दिवशी त्यांना कळालं तर त्यांनी माझी रेडिओ नगरला मुलाखत घेतली. म्हणजे एक असं अंधारातून प्रकाशात आणण्याचं काम त्यांनी मला केलं. त्याच्यानंतर मग मी त्यांना नियमितपणे फोन करायचो, मला ज्यांच्या ज्यांच्या मुलाखती ऐकायचो तर त्यांना मी फोन करायचो. मला आवडल्या मी काहींचे नंबरही घ्यायचो, माझ्या ओळखीचे असायचे, त्यांनाही फोन करायचो, तुमची मुलाखत ऐकली वगैरे. इतकं त्यांचं माझं जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आणि मग मी नंतर त्यांना काही मुलाखती सुचवायला लागलो. कारण माझा पत्रकार जागा होत होता आणि माझं अपडेट पत्रकारितेतलं हे होत राहायचं रेडिओ नगर ऐकत असल्यामुळे. आणि त्याचमुळे मी त्यांच्या नियमितपणे हे करायचो, फोन करायचो. मग एक दिवस ते मला म्हणले, अरे अजय तूच मुलाखत घे ना. मी म्हटलं मी कसं काय घेऊ शकेल, मला दिसत नाही. ते म्हणे अरे काही नाही, सहज बोलायचं, आपलं तू गप्पा मारल्या आता माझ्याशी तशा गप्पा मारायच्या म्हणे आपल्या माईक समोर. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मग मी ज्यांना 2-3 जणांचे नावं सुचवले होते त्यांच्याच मुलाखती घे म्हणे तू. त्यांनी मला प्रेरित केलं आणि मी सुरुवात केली. आणि ज्यावेळेस रेडिओ नगरला माझी पहिली मुलाखत झाली, 2-3 मुलाखती नगर डायरीमध्ये त्यांनी मला संधी दिली मुलाखती घेण्यासाठी. मग ते म्हणले तुला स्पोर्ट्सची आवड आहे, तू क्रीडा झेप नाव, क्रीडा एक मुलाखतीचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या मुलाखती घे. तर मी म्हणलं ठीक आहे. मग मी माझ्याकडे संदीप क्षीरसागर म्हणून त्यांचे रेडिओ हेड होते, त्यांना सांगितलं की मग त्यांच्याबरोबर नावं काढली नगरमधली 30-35 जणांची काढली. आणि क्रीडा झेप ही 6 मार्च 2025 पासून मालिका सुरू झाली दर गुरुवारी रात्री 9 वाजता. आणि मी मुलाखती घेतच गेलो, आता 62 मुलाखती पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे इतकं माझी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांनी मला उभं केलं. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे मी म्हणलं, मला आणलं आणि माझी एक जी उपजत गुण होते ते त्यांनी हेरले आणि त्याच्या माध्यमातून माझ्याकडनं ते काम करून घेत गेले. असं त्याच्यानंतर त्यांनी मी आता पुण्यामध्ये 14 फेब्रुवारीला नॅशनल लेवलची मॅरेथॉन पूर्ण केली, त्यांना कळालं तर त्यांनी परत माझी त्या मुलाखत घ्यायला सांगितलं. मुलाखत झाली और माझी मालिकाही चालूच होती. आणि 6 जानेवारी जो पत्रकार दिन असतो त्यावेळेस दष्टा पत्रकार म्हणून विजय सेवलमने माझ्यावर काहीतरी ऑनलाईन लिहिलं होतं, तर त्याची वाचलं त्यांनी. त्यांनी मला फोन केला, म्हणलं अजय अरे तुझी मुलाखत म्हणजे लेख आलाय ओलमने, पा सुंदर आहे म्हणे, अभिनंदन तुझं. म्हणलं बर. तर ते म्हणे आता तू पत्रकारांच्या मुलाखती घ्यायची, मला सांगितलं त्यांनी. बर म्हणलं आता आपण घेऊयात म्हणलं सर. पण अजून त्यांचं काही नंतर बातचीत झाली नाही. नियोजन करायचं होतं पण रेडिओ नगरची टीम अशी अप्रतिम आहे. अप्रतिम म्हणजे कारण सांगतो की एक दर्जेदार प्रसारणाचं काम करतात, अनेक बहुविध लोकांच्या मुलाखती. या सर्व आरजे पण अतिशय, अनुजा मॅडम आहेत, त्याच्याबरोबर कोमल मॅडम आहेत, अशा अंश आहे, महेश आहे, ही सर्व टीम अतिशय सुंदर काम करत आहे. रेडिओ नगर म्हणजे एक दर्जेदार चॅनल आहे आणि त्याचं उभारणी आणि त्याच्या संदर्भात मला जोडण्याचं काम त्यांनी केलं. तर मी त्यांना जेवढं धन्यवाद देऊ तेवढे कमीच पडतील, कारण माझ्यासारख्या एखाद्या अपंग दिव्यांगाला त्यांनी उभं करण्याचं काम केलं आणि मी आज त्यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे. नाही तर मी कुठेही जात नाही, कारण मला काही कुठं जाता येत नाही. परंतु आज त्यांच्यामुळे मी खास करून आलो आणि त्यांच्या आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धोपावकर कुटुंबियांतर्फे. धन्यवाद.
0: यानंतर गायक श्री पवनजी नाईक.
4: नमस्कार. भूषण देशमुखजींच्या स्मृतींना आपण वंदन करण्यासाठी इथे जमलो आहोत. भूषणजींचं व्यक्तित्व प्रत्येक जण आपापल्या शब्दात मांडेलच. प्रत्येकाला लाभलेलं त्यांचे वेगवेगळे पैलू, प्रत्येकाला वेगवेगळे दिलेलं वळण. जसं आत्ताच धोपावकरजींनी सांगितलं की त्यांना त्यांनी एक दिव्य दृष्टी दिली, त्यांच्यातलं एक वेगळेपण जपून त्याच्यातलं त्यांची ओळख करून देऊन त्यांना पुढे आणलं. पड पड इल्म हजार किताबा अपने आप न पढ्या, जा जा वडदा मंदर मस्जिद मन अपने च न वडिया. आपण अनेक पुस्तकं वाचतो पण आपण स्वतः तरीच वाचत नाही. आपण मंदिर मस्जिदमध्ये जातो पण बऱ्याचदा देवाचं दर्शन होतच नाही आपल्याला, आपलं लक्ष दुसरीकडेच असतं. पण बरीच माणसं अशी असतात ती आपल्याला आपलीच ओळख करून देतात, त्यापैकी म्हणजे भूषण देशमुख. आणि बऱ्याच माणसांचे वैशिष्ट्य असं असतं की त्यांच्यामुळे गावाची कानाकोपरा, त्यातल्या वेगवेगळे शिलालेख असतील, त्यातल्या बारीक बारीक रेघा, त्यातली पडलेली छोटीशी फट पण त्यातल्या ऐतिहासिक दस्तावेजासह त्यातल्या संदर्भासह सांगणारी माणसं असतात, त्यापैकी भूषण देशमुख. जे अगदी किल्ल्यांमधल्या असलेल्या बारीक बारीक गोष्टींचं आलेखन, त्यातलं बारीक निरीक्षण करून हे असं का झालं असेल याचं अगदी बारीक सूक्ष्म निरीक्षण करून आपल्याला सांगत असत. आता हे करण्यामागचा उद्देश त्यांचा एवढाच होता, कारण जो इतिहासाला लक्षात ठेवतो त्याचंच भविष्य चांगलं असतं, हे त्याचं भविष्य लक्षात ठेवलं जातं. आपण आपल्या शहराला विसरू नये, आपल्या शहरातल्या ऐतिहासिक ज्या त्यांच्या वाक्यात, त्यांच्या बोलण्यात कायम पहिलं वाक्य असायचं की आपलं शहर हे कैरो आणि बगदादच्या बरोबरीने असायचं, हे त्यांचं ठरलेलं वाक्य. तर मी त्या निमित्ताने कैरो आणि बगदाद काय होतं हे अभ्यास केला. बऱ्याचदा आपल्याला माहीतच नसतं की आपल्या जवळच्या गोष्टी, हे इतकं वैभव असेल आपलं शहर आणि त्या शहराची ओळख करून देणारे भूषणजी, तर नावाप्रमाणे त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व या शहरात केलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आत्ता ज्या प्रमाणे धोपावकरजी बोलले, भूषणजी देहरूपाने जरी नसले तरी त्यांनी कार्यकर्तृत्व रूपाने त्यांनी अनेक भूषणावह अशा व्यक्ती आणि कार्यकर्तृत्व

0: भूषणजींनी प्रत्येकाच्या माणसाच्या हृदयात शिरून अगदी हलके आणि सहजपणे प्रत्येकाला आपल्या शहराची ओळख करून देताना संवेदनशीलतेची पण जाणीव करून दिली. अरे त्यांचं बऱ्याचदा एक वाक्य फार सुंदर असायचं, हे तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं आपण बाईसमुख त्याच्या पुढे इतके अलंकार
1: प्रकार इथं आलेले, त्यामुळं आपल्या भावना आपण सर्वांनी आटोपशीर इथं व्यक्त कराव्यात. खर तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं म्हटलं जातं. मृत्यू आपल्या हातात नसतो, तरी पण त्याची कधीतरी जाणीव भूषण सरांना सुद्धा होत असावी म्हणून त्यांनी त्यांचीच कविता त्यांनी लिहून ठेवली होती. शोक नको मग सभा कशाला, शोक नको मग सभा कशाला, दिवस माझा आनंदाचा. नको कसले विधी, नको कसले विधी, नको कोणाला दहाव्याचे निमंत्रण. नको कसले विधी, नको कोणाला दहाव्याचे निमंत्रण. आठवणीत ठेवा एक कोपरा, आठवणीत ठेवा एक कोपरा, नगरात होता एक भूषण, नगरात होता एक भूषण. ही कविता स्वतः भूषण सरांनी लिहिली. आत्ता ती त्यांचे चिरंजीव मोहित यांनी ती आत्ता फुलम सरांना पाठवली म्हणून ती इथं वाचून दाखवली. यानंतर ज्येष्ठ अभियंता अमृत मुथा.
2: भूषण देशमुख हा जामखेडून ज्या दिवशी नगरला आला, त्यांची आमची पहिली मुलाखत आमच्या काळे मुथा कन्सल्टंट आर्किटेक्ट इंजिनियरच्या ऑफिसमध्ये झाली. आणि मला सगळ्यात नवलग्या माणसाचं असं वाटतंय की ज्या वेळेला तो माझ्या साईटवर माझा बांबूचा प्रोजेक्ट हा महाराष्ट्र लेवलचा मॉडेल प्रोजेक्ट होता, तिथं आल्यावर त्यांनी बांबूच्या वनात अशी एक मोठी कविता, फार छान कविता लिहिली. त्या कवितेनंतर त्यांनी माझी मुलाखत घेतली सकाळमध्ये, संपूर्ण माझ्या शेतीबद्दल, संपूर्ण बांबू फार्मबद्दल दोन पानाचं संपूर्ण सकाळमध्ये मोठी मुलाखत त्यांनी छापली माझी. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की माझा गोपाळराव मिरीकरांशी फार घनिष्ठ संबंध होता, कारण आम्ही फार जुने आर्किटेक्ट इंजिनियर आहोत नगरमधले. नाव आय एम 70 80, आय एम कम्प्लिटिंग नाव 80 इयर्स. आणि भूषण देशमुखचं मी जे काय पाहिलं की त्याच्यावरून मला एवढं नवल वाटलं की त्यांनी मग मला एक दिवशी सांगितलं की अमृत मला तुझी मुलाखत घ्यायची आहे. मग मी त्यांनी रेडिओ नगरवरती माझी 2 वेळेला मुलाखत घेतली. रेडिओ नगरचा त्यांनी जे काय पद्धतीने डेव्हलपमेंट केली आहे, आणि कलेक्टर अनिल कुमार लखीनं असताना त्यावेळेला कलेक्टर म्हटलेले ज्या निवासस्थानात राहत होते, आजूबाजूचे जे बिल्डिंग आहे आपले ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची, त्यावेळेला सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन एवढं होतं, सगळी माहिती सगळी गोळा करणं संपूर्ण शहर महाराष्ट्रातून, आणि नगरच्या करता भूषण होतं ते. त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलेलं आहे तसा पत्रकार मी गोपाळराव मिरीकर नंतर पाहिला नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय ते आपल्या महाराष्ट्राचं आपल्या नगर जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालंय. मी माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहतो, कारण बरेच लोकांना बोलायचंय. आय डोंट वॉन्ट टू टेक मोर टाइम.
1: यानंतर अरविंद पारगावकर सर.
3: व्यासपीठावरील मान्यवर आणि नगरचे प्रतिष्ठित नागरिकांनो, भूषणजींचा आणि माझा परिचय तसा खूप जुना. त्यांनी जे काही मोठे मोठे उपक्रम नगरमध्ये जे राबवले त्याच्यामध्ये माझा किंचितसा हातभार लागला, केवळ त्यांच्या त्या रसिक किंवा विजिगीषू वृत्तीने त्यांनी संपर्क साधला होता. पहिला झाला तो हेरिटेज वॉक. ज्यावेळेला त्यांनी हेरिटेज वॉकची कल्पना मांडली त्यावेळेला सुरुवातीचे जे काही ग्रुप होते, जर इंडस्ट्रीतर्फे मी होतो आणि मला ती गरज ही शहराची खूप अत्यंतिक अशी वाटली, कारण MIDC मध्ये काम करणारे बरेचसे लोक नगरचे नव्हते. त्यांना नगरविषयी हा जो काही एक इतिहास आहे, जुना इतिहास आहे, जे वैभवशाली एक शहर आहे हे माहिती पडावं या दृष्टीने त्यांची जी तळमळ होती ती त्या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून दिसली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून सर्व इंडस्ट्री, मग लार्सन डुब्रू असो, क्रॉम्प्टन ग्रीव्ज असो, कमिन्स असो, किर्लोस्कर, अडवाणी, ह्या सर्व ग्रुपमधल्या विविध ग्रुप्सना म्हणजे विविध इंजिनियर्सच्या टीम्सना आम्ही नगरमधल्या सर्व ठिकाणी नेऊन आणलं. प्रखर असा त्यांचा अभ्यास प्रत्येक म्हणजे दो बोटी चेहरा असू दे, सलाबत खानाची कबर असू दे किंवा फरार बाग असू देत, नगरचा 528 वर्षाचा इतिहास त्यांच्या अगदी जिभेवरती असायचा आणि तो उत्स्फूर्तपणे व्हायचा. अहिल्यानगर ज्यावेळेला हे नाव पडत होतं त्यावेळेला ते तळमळीने सांगत होते की ह्याची गरजच नाही आहे, ज्या पद्धतीने हे नगर बसलं आहे त्यांचा अभ्यास एवढा डीप होता की ह्याची गरजच नाही आहे, हे काय असं काही लादलेलं नाव नाही आहे, उगाच का आपण इथे

0: इतिहास बिघडवतो. सरांचं दुसरा इनिशिएटिव्ह म्हणजे नगरची ही माहिती कशी संकलित करायची, तर त्यांची एक आयडिया होती की नगरमधल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घ्यायच्या. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना निमंत्रण देण्यामध्ये माझा सहभाग होता, त्यांना मोटिवेट करण्यामध्ये सहभाग होता. माझी पण मुलाखत झाली, जवळजवळ 1.5 ते 2 तास मुलाखत. त्यांचा स्टॅमिना खूप होता, त्यांचं ते व्यक्तिमत्वच एवढं भारवल्यासारखं असायचं की त्यांच्या समोर बसून संवाद साधायला हे आवडायचं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आठवणीत आहेत. दुर्दैवी योगायोग म्हणजे यावर्षी का नको ते म्हणजे रसिकोत्सव, त्याच्यामध्ये त्यांचा नगरकरांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला, संस्कार भारतीतर्फे कृषी पंचमीला त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि 63व्या वर्षी जाणं म्हणजे हे खूपच अकाली आणि अकस्मात. ॲक्च्युली मला त्यांच्या ह्या मृत्यूला वीरमरण असंच नाव द्यावंसं वाटतं. कर्तव्यावर असताना झालेलं मरण. स्टीव्ह आयर्विन जे वन्यजीव संरक्षक होते, पर्यावरणवादी, ते समुद्रातलं शूटिंग करून आपल्याला सांगत असताना त्यांना स्टिंगरे या माशाने दंश केला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. किंवा एखाद्या सरहद्दीवरचा जवान जसं युद्ध लढता लढता त्याला मृत्यू येतो, जसं सर हेरिटेज वॉकवरतीच होते जिथे त्यांना सर्पदंश झाला. पण त्यांचं जे हे निधन आहे हे नगर शहर कधीच विसरणार नाही, कारण त्यांनी ज्या काही केलेल्या गोष्टी आहेत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तिका आजही ज्यावेळेला आमचे गेट टुगेदर्स होतात, बाहेरगावचे लोक येतात, त्यावेळेला आम्ही त्या पुस्तिकांचं वाटप करतो. आणि त्या रूपाने भूषणजी हे आपल्याबरोबर कायम राहणार आहेत. त्यांच्या जाण्याने जसं नगर शहराचं नुकसान झालं, तसंच त्यांच्या कुटुंबियांचं पण झालं. मी शिवचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियास हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो. सर्व नगरकरांनाही मी त्यांच्या स्मृती आपण कायम जागवत राहू असं आश्वासन तुम्हाला मी मागतो. आणि मी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे तसंच औद्योगिक परिवारातर्फे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सतर्फे, जनजाती कल्याण आश्रमातर्फे आणि बाकीचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेसना जिथे मी प्रतिनिधित्व करतो त्यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
1: या श्रद्धांजली सभेसाठी या अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे या उपस्थित झालेल्या आहेत. महापौर म्हणजे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व असतं. महापौर आल्या म्हणजे संपूर्ण शहर या श्रद्धांजली सभेला आलं असा त्याचा अर्थ होतो. महापौर मॅडम इथं आल्या आणि त्यांनी हे त्यांच्या उपस्थितीनं या अहिल्यानगर शहर कसं शोकसागरात बुडालेलं आहे हेच यातून आपल्याला दिसतं. यानंतर मी नाव घेतो की त्यांनी तयार राहायचं आहे श्रद्धांजलीसाठी. यानंतर सुभाष वारे मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर ज्ञानेश कुलकर्णी सर, सतीश डेरेकर सर, रामदास ढमाले, वीणा दिघे मॅडम इथं आलेल्या आहेत, डॉक्टर सुधा कांकरे मॅडम इथं आलेल्या आहेत, संध्या मेडे आहेत, प्रमोद कांबळे आहेत, जयंत येलुलकर आहेत, राजू इनामदार आहेत. तर या क्रमाने सर्वांनी यायचं आहे. मी नावं तर पुकारतोच. यानंतर सुभाष वारे सर.
2: मित्र विचारपीठावरील आणि विचारपीठाच्या समोरील सर्व मान्यवर, आत्ता इथं जे अनेक जण बोलत आहेत त्या बहुतेकांनी भूषण देशमुख सरांच्या बरोबर काम केलेलं असेल किंवा त्यांना भेटलेले असते. मी मात्र आज मुद्दाम इथं आलो आहे की माझी त्यांची भेटण्याची संधी चुकली याची खंत व्यक्त करण्यासाठी, म्हणजे मला त्यांना कधी भेटता नाही आलं. खरं म्हणजे 2 महिन्यापूर्वी मुंबईमधले आमचे कार्यकर्ते आहेत राष्ट्र सेवा दलाच्या, शलाका देशमुख म्हणून, त्यांनी खरं मला मेसेज केला होता की तुम्ही आता नगरमध्ये राहायला आलाय तर भूषण देशमुखांना एकदा भेटा. आणि भेटायचं नियोजनही होतं. दुसरं, पुण्यामध्ये आम्ही मागच्या काही 5-6 वर्षापासून गडकिल्ले सत्यशोधक मोहीम अशी तरुणाईसोबत चालवतो. त्याला पुढचं त्याचं स्वरूप म्हणून आम्हाला पुणे शहरात हेरिटेज वॉक ॲक्टिव्हिटी सुरू करायची, आमची पुणे शहरात मीटिंगही झाली होती आणि त्यासाठी पण आपल्याला भूषण देशमुख सरांना भेटायचं आहे असं आमचं नियोजन होतं. परंतु ते नियोजनच राहिलं आणि परवा अचानक ही बातमी अंगावर आली. मृत्यू काही कुणाला चुकलेला नाही आहे, परंतु अकाली मृत्यू जेव्हा होतो तेव्हा तो चटका लावून जातो. किंवा इतकं क्षमता असलेला माणूस, इतका हरहुन्नरी माणूस ज्याच्याकडून आणखी बरंच काही घडणं शक्य होतं, आणखी बरंच काही ते करणार होते, करू शकले असते, अशा वेळेला असं अकाली जाणं हे निश्चितपणे चटका लावणार आहे. इतिहासाच्याकडे इतक्या निरपेक्ष नजरेनं बघणारा हा जो माणूस होता तो आजच्या काळामध्ये खरं म्हणजे इतका गरजेचं असं आहे. म्हणजे इतिहासाचं राजकारण एक अगदी शिगेला पोहोचलेलं असताना किंवा राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड मोठ्या प्रमाणावरती होत असताना तर इतिहास जसा आहे तसा जो आहे तो इतिहास त्याच्यातले प्रेरणाबिंदू शोधत पुढं जाण्याचा रस्ता दाखवणारे श्री भूषण देशमुख सर होते. त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत आहेत त्यामुळे मी अधिक न बोलता एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन ही जी आमचा ट्रस्ट आहे पुण्यामध्ये त्या ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं सरांना आदरांजली वाहतो.
1: यानंतर सी ए शाखेचे अध्यक्ष सी ए अभय कुमार कटारिया साहेब.
3: मी सी ए अहिल्यानगर शाखेच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार इतिहास संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय भूषण गोपाळजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सी ए शाखा आणि भूषणजी देशमुख यांचं जवळजवळ मागील 13 ते 14 वर्षापासून नातं आहे. कारण आमच्या सी ए सभासदांकरता स्वागत अहमदनगर म्हणून एक डायरी त्यांनी पब्लिश केली होती आणि त्या पब्लिकेशनचा एकच पर्पज होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे सी ए बांधव आहेत त्यांच्यापर्यंत नगरचा इतिहास जावा. तसंच आमच्याकडे दरवर्षी आमचे सेंट्रल काउन्सिल मेंबर असतात किंवा रिजनल काउन्सिल मेंबर असतात 100 ते 150 पाहुणे येतात. या बऱ्याचशा पाहुण्यांना अहमदनगरची जुनी ओळख देण्याचं काम आदरणीय भूषण गोपाळजी देशमुख यांनी केलेलं आहे तर मी आमच्या सी ए परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
1: भाजपचे सावेळी मंडलाध्यक्ष सी ए राजेंद्रजी काळे.
4: माझी आणि भूषण सरांची खरी तर खूप चांगली जुनी ओळख होती कारण एक आवडता विषय होता तो म्हणजे इतिहासाचा. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आपल्या सर्वांना माहिती नगरमध्ये आले ती माझ्याकडे असायची आणि त्या बाबासाहेब पुरंदरेंना कुणीतरी पुण्यामध्ये सांगितलं की नगरमध्ये कोणतरी हेरिटेज वॉक चालू होतं मला त्यांना पुढच्या वेळेस भेटायचं. मी जेव्हा हा निरोप भूषणजींना सांगितला त्यावेळेस ते एकदम असे उत्साहाने एकदम भरून गेले का बाबा कुणीतरी माझी ओळख काढते माझं नाव काढते याच्यात मला खरं तर ते इतिहासप्रेमीनी माझं नाव घ्यावं. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही मग नंतर बाबासाहेबांनी त्यांना भेट घालून दिली त्यावेळेस तुम्हाला सांगतो इतक्या छान मैफिली रंगलेल्या आहेत की त्या गोरक्षणगडावर असतील शरीफजी राजे भोसलेच्या समाधीवर असतील किंवा सलाबत खानाच्या कबरीवर असतील कधी कधी फरापक्ष मारवर होतील प्रमोदजी कांबळे पण त्याला मला वाटते होते आणि अशा अनेक जण नगरमधले त्या त्यावेळेस माणसं अवेलेबल होती येत होती. त्यांच्याबरोबर काम करताना खरं तर भार विसरून काम करायला लागायचं कारण मला आठवतंय बाबासाहेबांनी एकदा मला 5 टाइम दिला होता गोरक्षणगडाला जाण्यासाठी पहाटेचा तर भूषणजी पाहुणे 5 हजर होते आणि केवळ त्या इतिहासाच्या साठी आणि स्वतःच्या नगरचा इतिहास कसा पोहोचेल कसा सांगता येईल त्यांच्यापर्यंत कसा जाईल. आणि ज्यावेळेस त्या बाबासाहेबांनी त्यांची जुगलबंदी जर चालायची ना म्हणजे इतिहासाची जुगलबंदी विचारांची जुगलबंदी किंवा इतिहासाच्या साक्षी पुरवायची जुगलबंदी भातोडीची रणांगणाची लढाई असं वाटायचं आपण समोर बसलो होती काय अशी लढाई चालू आहे असं इथपर्यंत त्यांचं वर्णन असायचं दोघांचे बाबासाहेब एकतर बाजूला आणि भूषणजी एका बाजूला हे कित्येक कमी लोकांना माहिती पंकजी मेहरे तिथे किंवा आमचे हराळे सर होते असे बरेच लोक होते त्यावेळेस संजयजी आमचे जोशी सर अनेक व्यक्ती आल्या गेल्या त्या मध्य काळामध्ये परंतु सरांबरोबर जगणं हे खरोखर इतिहासात जगणं नव्हतं तिथे प्रत्यक्षात राहून इतिहासात स्मरण करणं होतं. आणि त्यावेळेस खरं तर आम्ही त्यांना म्हणायचो का हा फक्त चालता बोलता इतिहास आहे आणि मी त्यांना प्रेमाने अगदी असं म्हणायचो की तुम्ही आमचे नगरचे बाबासाहेब पुरंदरे जा कारण आम्हाला कधी तुम्ही गाडीवर बसले असू द्या फोन करू द्या किंवा आणखी रिक्षात असू द्या कुठेही असू द्या त्यांना फोन करून फक्त माहिती विचारायचा उशीर की ते सगळी माहिती पटापट पटापट सांगणार कधी आढळून ठेवणार नाही. जेव्हा त्यांचा माझा संबंध आला तेव्हा त्यांनी सुद्धा मला असं माझं जेव्हा त्यांना माहीत झालं की यांनी अगदी कठीण परिस्थितीतून सी ए केले तर त्यांनी माझी रेडिओ 90.4 मुलाखत घेतली पहिल्यांदा माझी मुलाखत काहीतरी पहिल्यांदा झाली त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस ते हळूहळू ते सगळे अंग उलगडायला सुरुवात केली त्यावेळेस असं वाटलं बाबा याच्यात हा पण एक कार्यकर्ता आहे मला माहीत नव्हतं कारण दुसऱ्यातले गुण कसे बाहेर काढायचे. आता कोणतरी सांगितलं त्यांनी की उपजत गुण दोपहर सरांनी सांगितलं की त्यांचे उपजत गुण कसे बाहेर काढले ते आपल्याला कदाचित माहीत नसतात पण ते कदाचित त्या माणसाला हेरायची ताकद होती त्यांना ती दैवबुद्धीने त्यांना चांगली हे दिली होती. आताच पारवकर सरांनी सांगितलं सर की त्यांचं वीरमरण आहे मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की त्यांना वीरमरणाचा आपल्याला काहीतरी पुरस्कार शासनाकडे नक्की मागावा त्यासाठी वेगळी तरतूद करायला भाग पाडावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण आपण सगळ्यांचं पाहतो की जेव्हा सैनिक त्या ड्युटीवर असताना जातो एखादा सरकारी नोकर त्याच्या ड्युटीवर असताना जातो पोलीस एखादा नोकरी जात असतो तसं हे सुद्धा या शहराचं इतिहास सांगताना लष्करी अधिकाऱ्यांना सांगताना त्यांना जर तो सर्वदोष शोध असेल तर आपण सर्वांनी मिळून खरं तर त्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ही माझी आग्रहाची विनंती राहील. आणि मी नावाप्रमाणे भूषण असलेल्या अहिल्यानगरचं भूषण असलेल्या भूषण सरांना मी माझ्या परिवाराच्या वतीने काळी परिवाराच्या वतीने भाजप सावडी मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
1: नंतर श्री ज्ञानेश कुलकर्णी.
5: सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय, माझा आणि भूषण सरांचा संबंध हा तसा मी पास वयानी बरस लहान होतो. आमचे मोठे बंधू स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी यांचे ते सहकारी आणि त्या काळी लोकसत्तामध्ये प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी वेगवेगळी होती आणि माझ्या माहितीप्रमाणे भूषणची सुट्टी मंगळवारी होती आणि त्याचं कारण एकच होतं, त्याला मंगळवार बाजारात जायचं असायचं. मंगळवार बाजारात जाऊन नवीन नवीन गोष्टी अँटिक गोष्टी बऱ्याचशा गोष्टी शोधणं आणि त्याचा संग्रह करणं ही माझी तशी भूषण सरांची पहिली ओळख. आणि त्या दिवशी कळलं की त्याशी अजून एक गोष्ट कळली की तसं शिक्षणाने ते टेक्सटाईल इंजिनियर होते. मी त्या काळामध्ये टेक्सटाईल इंजिनियर झालेली व्यक्ती जर त्यावेळेस त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात गेले असते काम केलं असतं तर आज त्यांची सर्व अर्थाने परिस्थिती कशी असती हे आपलं सांगणं माहिती आपल्या सगळ्यांना. पण असं असतं नाही, मला जे आवडतं ते मी काम करणार आणि हा तो मनस्वी माणूस माझ्या आयुष्यात दिसला एक मनस्वी माणूस की जे एक स्वतःला वाटतंय ते मी करणार. म्हणजे त्यांना जेव्हा पहिल्यांदा ॲडमिट होतं त्यावेळेस वहिनी पण होते आमची चर्चा झाली. एक सुरुवातीला घरच्यांचा विषय होतं की इथून पुढं आता त्यांचं हे सगळं थांबवायचं, पण त्याशिवाय सगळ्यांचं एकमत होतं की आपण कितीही विचार केला तरी ती व्यक्ती थांबणारी नाही आहे. त्यांनी सर्वस्व नगरच्या इतिहासासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ना की त्यांनी काय काम केलं आहे. त्यांनी केवळ नगरचा इतिहास प्रकाशात नाही आणला किंवा त्यांनी आपल्यालाच आपली ओळख करून नाही दिली, तर नगर शहरामधली अशा बऱ्याचशा व्यक्ती आहेत की ज्यांची माहिती इतरांना नव्हती. मग ते गरजेचं नाही की ती व्यक्ती प्रतिष्ठितच असावी किंवा उच्च शिक्षित असावी. एखादा कोणीतरी चतुर्थ कर्मचारी पण असेल पण त्याचं समाजामध्ये काहीतरी योगदान आहे आणि ते सुद्धा त्यांनी प्रकाशात आणण्याचा सदैव त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा ज्यांच्याशी बोलायचो भेटायचो तेव्हा या गप्पा व्हायच्या. आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं की महेंद्रजींच्या नंतर समाचार चालवताना मी लिहायला सुरुवात करावी ही सगळ्यात पहिली प्रेरणा मला भूषणजींनी दिली. त्यांनीच मला सांगितलं, त्याला गिरीश साक्षीदार आहेत आम्ही तिघंच होतो, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्ञानेश तू लिहायला तर सुरुवात कर, तुला सुरुवात करायलाच पाहिजे. आणि ते मला प्रोत्साहन होतं. परगावकर सर म्हणले आता काळे सर पण म्हणले सगळेजण म्हणतात आहेत त्याचीच मी ओढेल की त्यांना जे काम आवडत होतं ते काम करतानाच त्यांना मरण येणं, म्हणजे भूषणजींना मरण येणं हे नक्कीच आपल्यासाठी दुर्दैवी आहे. पण त्यांना जे आवडत काम होतं की माझ्या डोळ्यासमोर राजा गोसावी आहेत जे उत्कृष्ट कलाकार होते अभिनेते होते आणि रंगमंचावरती काम करतानाच त्यांना अटक यावं तिथं जावं की जे माझ्या आवडीचं काम आहे ते करतानाच त्या व्यक्तीला मरण येतं, तो व्यक्ती नक्कीच भाग्यवान होता. ते आपल्या नगरचं भूषण होतंच पण ती व्यक्ती भाग्यवान होती. नगरच्या इतिहासाविषयी त्यांनी खूप काम केलेलं आहे. आपण आज सगळे इथं माध्यमाचे प्रतिनिधी आहोत. आपण नगरचा इतिहास नगरचे वास्तू नगरच्या परंपरा नगरच्या वारसा या आपण आपलं जपण्याचा प्रयत्न करूया हीच खऱ्या अर्थाने भूषण सरांना एक श्रद्धांजली असेल. आणि फक्त जाता तर एकच गोष्ट सांगतो की जे माझी त्यांच्यामध्ये दोनदा झाल्या की त्यांना या काळामध्ये दोन गोष्टी त्यांच्या मनात होत्या. एक त्यांना नगरचं गॅझेटियर करायचं होतं ते राहिलं आणि दुसरी गोष्ट इथं आज मुद्दामून सांगतोय महापौर मॅडम इथं आहात त्यांच्या मनामध्ये एक फार मोठी सल होती की नगरच्या काउन्सिल हॉलला पुन्हा एकदा बोलची व्यवस्था मिळावी. त्यासाठी ते भरभरून बोलत होते, खूप त्यांची मनापासून इच्छा होती. आपल्या माध्यमातून पालिकेच्या मधून झालं तर नक्की करा ती भूषणजींना खऱ्या अर्थाने चांगली श्रद्धांजली ठरव. पुन्हा एकदा मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि देशमुख परिवाराला हे दुःख सामोर जाण्याचा बळी मिळव एवढी प्रार्थना करतो. थांबतो. ओम शांती.
4: सन्माननीय व्यासपीठ, भूषणच्या शोकसभेला यायावं लागावं हे काही म्हणजे मला तसं आवडलेलं नाही आहे फारसं. दुर्दैवाने ती वेळ आलेली आहे. भूषणची माझी मैत्री मी नगरमध्ये यायच्या आधीपासून म्हणजे आमची मैत्री झाली गोव्यामध्ये. तो साहित्य संमेलनाला आला होता, मी पुण्याहून साहित्य संमेलनाला आलो होतो आणि मग तिथल्या मैत्रीनंतर भूषण मी ज्यावेळेस नगरमध्ये आलो त्यावेळेस भेट झाली. तर भूषणचा स्वभाव असा होता की तो खरोखरच अजशत्रू होता. म्हणजे त्याला कधी कोणाविषयी द्वेष कोणाविषयी तिरस्कार असा कधीच दिसला नाही, त्याच्या वागण्यात कधी जाणवलं नाही.
6: एक अगदी साधी गोष्ट सांगतो, त्या प्रमोद कांबळेंच्या गणपतीच्या कार्यशाळेत माझ्या मुलांनी गणपती बनवला होता, एकदम छान गणपती बनवला होता. आता त्याचं करायचं काय, माझ्या घरी तर गणपती बसवत नाही, तो भूषण होता बरोबर, म्हटलं ये माझ्याकडे घेऊन. आणि तो 10 दिवसाचा गणपती आम्ही भूषणच्या घरी बसवला, रोज आरतीला जायचो मी मुलांना घेऊन. तर असा तो स्वभावाने एकदम फार छान माणूस होता तो भूषण. जयंत असेल किंवा प्रमोद कांबळे असेल, आम्ही रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही त्या चांदबिवीच्या महालावर गेलेलो आहे, तिथं थांबलेलो आहे. त्या ज्या रात्री होत्या आणि त्या त्यावेळेस भूषण जे जे काही सांगायचा किंवा आम्ही जे सांगेन ते जे ऐकून घ्यायचा, हे जे सगळे क्षण आणि हे जे सगळे दिवस होते ते अत्यंत भारीचे दिवस होते. मला ज्यावेळेस कळालं असं असं झालं तर म्हणजे धक्का बसल्यासारखा, इतका उत्साही इतका उमेदीचा माणूस अशा पद्धतीने हे व्हावा ती खरोखरच फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आत्ता जसं यांनी सांगितलं, पवन नाईकनी सांगितलं किंवा यांनी सांगितलं, आत्ता खरोखरच आवडती गोष्ट करत असताना असं मरण यावं ही त्याच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आता आपलं काम असं आहे, आपलं काम त्याच्या स्मृती जपणं हे तर आहेच आहे, शिवाय ह्या ज्या सगळ्या वास्तू होत्या त्या सगळ्या वास्तूंबद्दल त्याला जे प्रेम होतं, त्याला जो जिव्हाळा होता, जी आपुलकी होती, ती आणखीन वाढवत नेणं हे आपलं काम आहे. त्यामुळं सगळ्या नगरकरांनी आता म्हणजे आता हा विषय वेगळा आहे, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं वगैरे काय, त्याला किती राग होता हे मला अगदी माहिती होतं, पण वैयक्तिक माणसं काही करू शकत नाही. कारण त्याच वेळेस आमचं फोनवर बोलणं झालं होतं भूषणचं माझं, म्हटलं आपण काही करू शकत नाही, जे होईल ते बघायचं आणि जे आहे ते ठेवून पुढं चालायचं अशा पद्धती. तर त्या वास्तू जपल्या तरी फार मोठं काम होईल माहिती आहे. त्यामुळं माझी सगळ्या नगरकरांना विनंती आहे आणि या कामात मी माझा सहभाग द्यायची माझी तयारी पण आहे. कारण मी स्वतः इथं 18 वर्ष राहिलेले, 18 वर्ष काम केलेले, इथली प्रत्येक वास्तू माझ्यासुद्धा प्रेमाची आहे, मी सुद्धा त्याबद्दल जिव्हाळ्याने जोडले गेलेलो आहे. त्यामुळे आपण सगळे निर्धार करू आज या दिवशी की त्याची स्मृती जपणं म्हणजे काय, तर त्याची स्मृती जपणं म्हणजे ह्या सगळ्या वास्तू जपणं. ह्या सगळ्या वास्तूंमधून भूषण असा ओसंडून वाहतोय, मला अगदी चांगलं नाही. ते फरापक्ष मालचं ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तो माल कसा होता काय होता, भूष जयंत वगैरे आम्ही सगळं होतो, ते वर्णन उभं करण्याची त्याची जी हातोटी होती ती फार विलक्षण होती. तर असं जर समजा आपण काही केलं, त्याच्या सगळ्या वास्तू हे केलं, तर त्याची स्मृती जपणं होईल, हे सगळं व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि तीच त्याला खरी श्रद्धांजली ठरली. धन्यवाद.
7: सगळे मान्यवर हे माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं आणि भूषण सरांना खूप जवळून ओळखणारे आहेत. माझा भूषण सरांचा सहवास हा रेडिओच्या माध्यमातून गेली 10 वर्षांपासून आहे आणि एक विशेष घटना फक्त सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आम्ही 2 परत किल्ल्यात गेलो सरांची घटना घडल्यानंतर आणि आज दुपारी आम्ही 12:15 पुन्हा भुईकोट किल्ल्यामध्ये गेलो होतो आणि आम्ही त्या ठिकाणी जे ड्युट्या बदलत असतात त्याच्यामुळे ते संबंधित व्यक्ती आम्हाला नाही सापडली, परंतु आम्ही चौकशी केली की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची घटना की आपल्या देशामध्ये जर राष्ट्रीय दुखवटा असेल तर भारताचा झेंडा किंवा तिरंगी झेंडा खाली उतरवला जातो आणि कदाचित या देशालाच हा राष्ट्रीय दुखवटा झाला असेल, फक्त शहराला नाही. तर जे लाल किल्ल्यावर जो झेंडा फडकतोय तिरंगी, त्याचा आकार जेवढा आहे तेवढ्याच आकाराचा झेंडा आपल्या भुईकोट किल्ल्यावर फडकत असतो 3 बुरुजावर. आणि भूषण सरांच्या हेरिटेज वॉकची सुरुवात त्या झेंड्यापासून व्हायची, ते त्या ठिकाणी बसायचे, ग्रुप फोटो घ्यायचे आणि मग पूर्ण किल्ला आपण सगळेजण पाहायचो. आणि ज्या दिवशी भूषण सरांच्या शेवटचा श्वास घेतल्याची निधनाची बातमी आली त्याच्या 1 दिवस अगोदर तो झेंड्याचा पोल अर्ध्याने पडलेला आहे, तो तुटलेला आहे पोल, त्याचा फोटो आम्ही काढून आणला. अक्षरशः तो पोल अर्ध्यामधून तुटलेला आहे आणि तो झेंडा खाली आलेला आहे. म्हणजे ही घटना काय सांगते की थोडक्यात त्या झेंड्यालाच कळतंय की मला भूषण सरांना श्रद्धांजली व्हायची आहे आणि हा राष्ट्रीय दुखवटा आहे. आणि म्हणून भूषण सरांचा दुसरा फोटो आमच्या संग्रहात होता जेथे झेंड्याला बघून ते सॅल्यूट करून ते आम्हाला हेरिटेज वॉकची माहिती देतात. आणि दुसरा फोटो आज आम्ही काढला की तो झेंडा स्वतःहून मोडलेला आहे. आणि म्हणून ही घटना खूप दुर्दैवी आहे, परंतु निर्जीव वस्तूला देखील कळते की या माणसामध्ये काय होतं आणि त्याचं किती या शहरावरती प्रेम होतं. आणि म्हणून स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक, जवळपास 15 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि या निमित्तानं जिथं सरांनी शेवटचा श्वास घेतला त्याच किल्ल्याच्या झेंड्याच्या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पटपट पटपट पायऱ्या चढून वरती गेले होते ते आठवण भूषण सर नेहमी आम्हाला सांगायचे. आणि त्याच पायऱ्यांवरती भूषण सर शेवटच्या वेदना सुरू झाल्या म्हणून थांबले होते, बसले होते, हे आम्हाला तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आणि म्हणून आज ही खंत आहे आपल्याला की भूषण सरांनी खूप धडपड करून तो किल्ला सर्वसामान्यांसाठी वर्षभर खुला केला होता. तिथं केव्हाही आपल्याला आता जाता येत होतं. परंतु गिरीश सर, काही दिवस काही महिन्यांपासून किल्ला पुन्हा आर्मीनं काय केलेला आहे, आता सर्वसामान्यांसाठी सिव्हिलियनसाठी बंद केलेला आहे. प्रत्येक वेळी स्टेशन हेडक्वार्टरला जावं लागतं, परवानगी आणावं लागते, तेव्हा आता किल्ला पाहता येतोय. आणि म्हणून या निमित्तानं जमलेले जे इतिहासप्रेमी आहेत, आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा किल्ला वर्षभरासाठी आपल्याला खुला झाला पाहिजे आणि केव्हाही आपल्याला फक्त आधार कार्ड दाखवून त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. ही आपली सगळ्यांची खरी श्रद्धांजली भूषण सरांना ठरेल. आणि या निमित्तानं मी स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक भाऊसाहेब फुले हायस्कूल परिवार तर्फे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
1: यानंतर शिल्पा.
8: नमस्कार. भूषण माझा चांगला मित्र होता. 1991-93 आम्ही MMR ला एकत्र होतो, एका वर्गात होतो. पुढे लोकसत्ताला आम्ही चांगले सहकारी होतो. मी भूषण आणि राजू इनामदार आमचे टेबल एकमेकांना खेटून होते. रोज आमचा संवाद असायचा. महादेवराव त्याचे साक्षी आहेत, आपले सगळे मित्र इथले साक्षी आहेत. अनेक गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर केल्या. MMR ला असताना जेव्हा जामखेडला जायची वेळ आली, त्यावेळेला आम्ही जामखेडला त्याच्या घरी गेलो होतो, त्याच्या वाड्यामध्ये गेलो होतो. आणि त्यावेळेला मागचा जो जिना आहे, तो मागचा जिना उतरताना संध्याकाळची वेळ होती. आणि त्याला असं हे गप्पा गोष्टी किस्से सांगणं हे त्याचं एक त्याच्या रक्तातच होतं. आणि मग ज्या वेळेला आम्ही तिथनं उतरत होतो, त्यावेळेला खाली जो पालापाचोळा होता, पहिल्यांदा तो बॅटरी घेऊन उतरला आणि नंतर आम्ही त्याच्या मागोमाग उतरलो. उतरताना त्यांनी असेच किस्से, इथे भूत असतं बरं का, निवांत शांत इथे आपण, अरे काय सांगतो तू, अरे खरंच इथे भूत होतो, मी इथे राहत होतो ना, तुला सांगतो ना. मी असे जे किस्से होते त्याचे, तो किस्से सांगण्यात एक नंबर होता. टेक्सटाईल इंजिनियर म्हणून त्या तो म्हणजे खूप कमी जणांना माहिती आहे की तो टेक्सटाईल इंजिनियर होता म्हणून. त्यावेळेला आमच्या जेव्हा आम्ही एकत्र अभ्यास करायचो, आमचा MMR चा जो अभ्यास असायचा ना, तो सामूहिक असायचा. म्हणजे माझ्या घरी आम्ही जवळजवळ 20-25 जण, परीक्षा आली की आम्ही जवळजवळ 25 जण, 40-50 जणांपैकी जवळ 25-28 जण आम्ही सगळेजण आमच्या घरी असायचो आणि एकत्र मिळून अभ्यास करायचो. सामूहिक अभ्यास जो म्हणतात ना, तो आम्ही करायचो. कारण इन्स्टिट्यूशनल लेवलला तुम्ही एकमेकांना सगळं द्यायचं असतं. कॉलेज लेवलला जे असतं ना की नोट्स चोरतात का, हे चोरतात का, असा जो भाग आहे हा इथे इन्स्टिट्यूशनल लेवलला नाही. जो तो आपापल्या मेहनतीने, आपापल्या समजुतीप्रमाणे, आपापल्या बुद्धीने सगळं लिहायचा. आणि म्हणून आम्ही एकमेकांना एकमेकांच्या गोष्टी सगळ्या शेअर करायचो. याचा म्हणजे काय म्हणतात, या पटारे सर त्यावेळेला MSW ला शिकत होते आणि आम्ही MMR ला शिकत होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांचे बॅचमेट पण आहोत. भूषण अशा किस्से सांगण्यामध्ये अनेक अनेक गोष्टी. भूषणचं नाव खरं तर सदानंद होत. मी त्याला म्हणायचे, अरे तुझं दुसरं नाव सदानंद आहे, तर भेटू, तुझं दुसरं नाव पण किती छान आहे रे, म्हणजे सगळ्यांना आनंद देणार. भूषण तर आहेच आहे, नावामधनं सगळ्या गोष्टी आहेत, पण सदानंद म्हणजे तुझा सगळ्यांना आनंद देणारा हा एक भाग तुझ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टी, किंवा फोनवर करणं, जिल्हा वाचनालयाचं कुठलं पुस्तक त्याला हवं असेल, कुठला जुना संदर्भ जर का हवा असेल, तर तो निश्चितपणानं फोन करायचा, हे पुस्तक तुझ्याकडे आहे का, लायब्ररीत मिळेल का, मी झेरॉक्स काढून घेतो, मी तिथे येतो, किंवा तू आणून देऊशील का, कुठे देशील का. आणि मी त्याला बरेचदा म्हटलं की तू इतकं फिरतोस, मग माझं एक काम कर ना. तर म्हणे काय, म्हटलं मला ना बहावा पाहिजे आहे, बहाव्याच्या. तर त्यांनी मला बहाव्याच्या शेंगा त्याला मिळाल्या, तो घेऊन तो घरी आला. बहाव्याच्या शेंगा त्यांनी मला बिरलं, आज तू एकदम अचानक. तर म्हणे अरे तुझं मला किती दिवसापासून म्हणत होतीस ना, मग हे तुझ्यासाठी बहाव्याच्या शेंगा तुझ्यासाठी म्हणून. म्हणून एक 4-5 बहाव्याच्या शेंगा त्यांनी माझ्यासाठी आणून दिला. एक चांगला मित्र, एक चांगला आपण म्हणूया की मार्गदर्शक. कारण ज्या वेळेला आम्ही दोघं उपसंपादक म्हणून काम करत असताना कुठल्या बातम्या आल्या, कुठले लेख आले, त्यावेळी ती कुठल्या म्हणजे हेडिंग कशा पद्धतीने द्यायचं, किंवा लोकसत्ताचे वर्धापन दिन असायचं, त्यावेळेला अनेक मजकूर आपल्याकडे यायचा, त्यावेळेला हे कशा पद्धतीनं करायचं, किंवा एकमेकांना आम्ही एकमेकांच्या गोष्टी वाचून दाखवायचं, ह्याला मला असं सुचतंय, तुला काय सुचतंय, असं जे देणं आहे, जे शेअरिंग आहे, हा जो भाग होता, आणि आपण जे म्हणतो की एक बौद्धिक जो एक आनंद आपल्याला मिळायचा, हा जो आनंद आहे त्याच्याबरोबर काम करताना निश्चित मिळायचा. खूप अनेक गोष्टी खरं तर त्याच्या समावेश आहेत. वेळेअभावी खरं आपण इथे म्हणजे मी इथे थांबते आणि भूषणला, भूषण म्हणजे सदानंदला, मी अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने, खरं तर सर इथे आहेत परंतु आम्ही नंतर इथे आम्ही दोघ जण शिकवायला पण आहोत. एम ए मारला होतो मी फर्स्ट इयरला, आम्ही दोघ जण फर्स्ट इयरला होतो त्यावेळेला, आम्ही सेकंड इयरला शिकवत होतो त्यावेळेला स्वाती, प्रज्ञा, त्याच्यानंतर कल्पना या सेकंड इयरला होत्या आणि आम्ही फर्स्ट इयरला होतो. फर्स्ट इयर झाल्यानंतर आमच्या सेकंड इयरला गेल्यानंतर फर्स्ट इयरला आम्ही त्यांना प्रॅक्टिकल शिकवायचो. तेव्हापासून जो शिकवण्याचा, इथे शिकवण्याचा जो प्रवास आहे तो आमचा आजपर्यंतचा चालू आहे आणि याचे साक्षीदार पठारे सर आहेत. आम्ही बरोबर पेपर सेटिंग केलं, बरोबर पेपर चेक करणं, नंतर अनेक गोष्टी ज्या आहेत एकमेकांशी शिकवणं, इथे येऊन शिकवणं, त्याच्यासाठी पुस्तकांचं आदान प्रदान करणं, विचारांचं आदान प्रदान करणं, या अनेक गोष्टी खरं तर भूषण समवेतच्या आठवणीत आहेत. आपण सर्वजण त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी जे जे काही उपक्रम कराल त्यामध्ये माझा सहभाग निश्चितपणाने असेल. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाची संचालिका म्हणून मी भूषणला श्रद्धांजली अर्पण करते.
9: मी तुमच्या सर्वांना एक विनंती करतो की भूषण सर वेळ पाळायचे आणि अत्यंत नेमकेपणाने बोलायचे. आज आम्ही पत्रकारांनी सुद्धा एक भूमिका घेतली की आम्ही पण सगळे ऐकण्याच्या भूमिकेत आहोत की आपला सर्वांचे अनुभव त्यांच्याविषयीचे ऐकावे. भूषण सर खरं बोलायचे. आपण बऱ्याचदा असं वाटतं की लोकांना बरं वाटायला असं बोलतो आपण, पण भूषण सर पत्रकारिता करताना त्यांनी एक तत्व जपलं की ते खरं बोलत होते, नेमकं बोलत होते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अनेकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, आणखी मान्यवर पण आहेत, तर आपण सर्वांनी कृपया कृपया वेळेचं भान जपावं.
1: यानंतर डॉक्टर सुधा कांबळे.
10: नमस्कार. जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला, आणि खरोखरच सर्वांच्या मनामध्ये जागृत असलेला, सर्वांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारे आदरणीय भूषणबाई आज आपल्यामध्ये शरीराच्या द्वारे नसले तरी पण त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये सदैव आहेत आणि कायमस्वरूपी राहतील. त्यांची माझी भेट 1997 साली झाली आणि त्यानंतर आत्ता नुकतंच एक दीड महिन्यापूर्वी आम्ही भेटलेलो होतो आणि विषय होता तो राजयोगा मेडिटेशनचा. आणि राजयोगा मेडिटेशन ब्रह्मकुमारीचा राजयोगा जीवन पद्धती यासाठी ते आपल्या सेंटरला आलेले होते. त्यांनी राजयोगा मेडिटेशन शिकलेलं होतं. त्यानंतर एक पत्रकारिताचे जे कॉन्फरन्स माउंट अबूला होती त्यासाठी सुद्धा ते गेले होते. तिकडून आल्यानंतरही त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याला शेअर केलेले होते. आणि आता मला माहीतच नव्हतं की असं काही घटना झालेली आहे, परंतु समजल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले तर एकदम ICU मध्येच होते. डॉक्टर साहेब सांगत होते की ब्रेन डेड झालेला आहे, आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येत नाही, परंतु सोल टॉक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं सोल टॉक केल्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स सुद्धा दिलेला होता. आणि त्याच वेळेस आत्मा आणि परमात्मा यांचं कनेक्शन हे एक राजयोगा मेडिटेशनचं तंत्र आहे, तर तसं मी त्यांना त्या परिस्थितीमध्ये करवलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेलं होतं याचा अनुभव आम्ही उपस्थितांनी घेतलेला होता. आणि मागच्या वर्षी जेव्हा 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिवस म्हणून सांगितला जातो त्यावेळेस त्यांनी रेडिओ स्नेहालयसाठी माझी मुलाखत घेतली होती. आणि दुर्दैव असं की आता त्यांना सुद्धा नेत्रदान करण्याची परिवाराला त्यांच्या इच्छा होती, परंतु सर्पदंश असल्यामुळे ते आपल्याला स्वीकारता येत नव्हतं. तर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली याची खंत मला नक्कीच आहे. आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य हे आपल्या आपण सगळेजणांनी जागवणं, त्यांच्या स्मृती जागृत ठेवणं आणि त्यांच्या कार्याला परत जिवंत करणे आपल्या सर्वांचं म्हणजे कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आमच्यातर्फे जे काही योगदान सर्वांनी ठरवलेलं असेल त्याच्यामध्ये नक्कीच आमचा सिंहाचा वाटा असेल असं मी इथे या निमित्ताने सांगते. आणि साई सूर्य नेत्र सेवा कांक्रिया परिवार, साई बन या सर्व रोटरी परिवाराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. धन्यवाद.
11: आज आपण भूषण सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्वच जण एकत्र जमलो आहोत. तसे पाहिलं तर अहिल्यानगरचा इतिहास चालता बोलता ज्ञानकोश आणि वारसा संवर्धनासाठी झटणारे अभ्यासक आणि पत्रकारितासाठी समाज प्रबोधन करणारे असे भूषणजी देशमुख जे आपल्यातून आज निघून गेले आणि आपल्या नगरसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्यासाठी एक पोकळी निर्माण झाली आहे. खरं पाहिलं तर आत्ताच अनेक मान्यवरांनी तर भूषण सरांच्या आठवणी भूषण सरांनी त्यांच्यासाठी काय काम केलंय ते सांगण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. खरं पाहिलं तर भूषण सरांनी हेरिटेज वॉक या नावाने प्रथमच संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय आणि अनेक नागरिक असो विद्यार्थी असतील युवक शहरातील ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देण्याचं काम हे भूषण सरांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय आणि पत्रकार क्षेत्रात सुद्धा त्यांची उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी होऊन गेली. मी आता असं सांगेल का असा पत्रकार पुन्हा होणं शक्य नाही कारण की त्यांनी अनेक संपादिकेमध्ये लोकसत्ता असेल दिव्य मराठी असेल अशा अनेक संपादिकामध्ये संस्थापक म्हणून त्यांनी काम पाहण्याचं काम पाहिलंय आणि त्याकरता सुद्धा त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी त्यांनी बजावली आहे. परंतु आज भूषण सर आपल्यातून निघून गेले हे आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि आत्ताच या ठिकाणी सरांनी सांगितलं का अनेक मान्यवरांना येथे बोलायचंय त्याच्यामुळं मी सुद्धा लिमिट पिरियडमध्येच बोलते कारण की अनेक माझ्यानंतर सुद्धा भूषण सरांच्या आठवणी ते आपल्याला सांगणारच आहेत. त्याच्याबद्दल मी आपल्या महानगरपालिकेच्या वतीने तसेच आमच्या गाडे परिवाराच्या वतीने भूषण सरांना भावपूर श्रद्धांजली अर्पण करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.
1: यानंतर ज्येष्ठ पत्रकार रामदास धमाले सर.
12: भूषण यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पत्रकारितेमध्ये त्यांचं योगदान अतिशय मोठं आहे. त्यांचं योगदान काय आहे हे इंडिकेट करणारं पोस्टर आपल्या पाठीमागं आहे. लोकसत्ता केसरी दिव्या मराठी ह्या दैनिकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ह्या ही पत्रकारिता आणि वसा जो आहे हे सगळे जे छायाचित्र आहेत फोटो आहेत हे इंडिकेट करतात की हा वसा घेऊन आयुष्यभर ते जगले. माझे आम्ही दोघांनी एका दैनिकात तरी काम केलं नाही पण माझे अतिशय चांगले संबंध मैत्रीचे संबंध होते आणि आता मी व्यक्तिगत काही त्यांच्याबद्दल सांगणार नाही परंतु एक गोष्ट की रिसेंट 6 महिन्यापूर्वीची आहे. कांकरिया मॅडमने सुद्धा एकदा उल्लेख केला की एक नॅशनल कॉन्फरन्स होती आणि ती माउंट आबूला होती तर माझ्या काही डोक्यात नव्हतं पण मला ते म्हटले अरे तू चल माझ्याबरोबर चल आणि मग आम्ही जगोजग 5-7 दिवस त्या कॉन्फरन्सला होतो. नॅशनल लेवलवरच्या बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. येतानाही एकत्रित आलो आणि येताना त्यांनी मला सांगितलं पण अरे रामदास तुला माहिती आहे का माझा जन्म कुठं झाला माउंट आबूच्या स्टेशनला होता ते म्हणे अहमदाबादला माझा जन्म झाला आहे. म्हणलं आपण थांबू होतो म्हणे नको आता आपण जाऊ हे एक आणि हे करताना त्यांनी माझ्याकडून जी एक अपेक्षा व्यक्त केली होती ती अशी होती म्हणे तू अनेक दैनिकात संपादक म्हणून काम केलेलं आहे तू खरं तर पत्रकारितेच्या इतिहासावर पुस्तक लिहिलं पाहिजे. म्हणलं हे सगळं खोटा खोटा जमाना आपल्याला काय करायचं नाही म्हटलं असं मी नाही नाही म्हणे असं काही करू नको तू आहे काहीतरी कर. तर सांगण्याचा माझा हेतू असा आहे की मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु पत्रकारांना एक मृत्यू हा अटळ आहे तुम्हाला आम्हाला कुणाला चुकला नाही. मृत्यू हा आपल्या सगळ्यांचा होणार आहे कसा होणार कुठं होणार काय होणार हा नंतर सांगत आहे. परंतु मरणोत्तर सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व माणसाचं नाव टिकून ठेवायचं जर असेल तर केवळ पत्रकारिता हे तुमचं नाव टिकून ठेवू शकत नाही. पत्रकारिता करताना तुम्हाला काहीतरी मोठा व्यासंग की जो भूषणने जोपासला, जपला, वाढवला तो म्हणजे इतिहास. आणि इतिहासाला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं होतं की त्यांचं नाव पत्रकारितेपेक्षा इतिहासाच्या माध्यमातून पुढं जाणार आहे. आणि भूषण एक आहे की एक गोष्ट सांगितली पाहिजे, माधवराव इथं आहेत, माधवरावने त्यांनी फार काळ एकत्र काम केलेलं आहे. माधवराव ज्यावेळेला केसरीचे संपादक झाले त्यावेळेला मी गावकरीत होतो, लोकमतला आलो, व्यावसायिकदृष्ट्या आमची स्पर्धा होती. पण महादेवरावकडे दोन फार तगडी माणसं होती, एक भूषण आणि दुसरा पद्मभूषण. आणि महादेवराव लोकसत्ताला आले त्यावेळेला मी लोकमतला होतो. महादेवरावची आमची स्पर्धा असायचीच असायची, वर्षानुवर्ष झाले पण मैत्री कायम आहे. त्यावेळेला सुद्धा भूषण त्यांच्याबरोबरच होते. भूषणची पत्रकारिता सर्वाधिक जवळून पाहणारा एकमेव माणूस म्हणजे महादेव कुलकर्णी आहे. गिरीश, तुम्ही आम्ही मित्र म्हणून पाहिलं आहे त्यांना, पत्रकार म्हणून जर कुणी त्यांना पाहिलं असेल तर ते महादेव कुलकर्णीने पाहिलेलं आहे, ते सत्यसुद्धा स्वीकारावं लागेल. आणि एक पत्रकारितेमध्ये एक गोष्ट तुम्ही पाळा, पत्रकारिता करत असताना दुसरा व्यासंग जपा आणि त्याच्यातून नाव मोठं करा. ते जे भूषणने केलं होतं हीच त्यांना खरी श्रद्धांजली. हे बाकीच्या गोष्टी या श्रद्धांजलीच्या नावाखाली जे बोलतायत नाही हे काही होणे नाही, हे होणे आहे ते तुम्ही आम्ही करा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. ओम शांती.
1: यानंतर ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचटके सर.
13: प्रसंग फार तसा अवघड आहे, काय बोलावं आणि किती बोलावं असाही प्रश्न माझ्या समोर आहे. कारण अनेक वर्षांचा सहवास आणि अचानक बातमी येणं आणि जे काय घडलं. भूषणचं मला नेहमी कुतूहल वाटतं आणि आश्चर्य वाटतं की पत्रकारिता करत असताना त्या त्या वर्तमानपत्रांना न्याय देणं आणि त्याचबरोबर स्वतःचा छंदही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे जोपासणं ही तारेवरची कसरत खरंतर भूषणने अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकार म्हणून काम करताना, वार्ताहर म्हणून काम करताना आपण जो छंद जोपासतो, आपण जे सामाजिक काम करतो त्या कामामध्ये पत्रकारितेचा अभिनिवेश हा कधी दिसता कामा नये असं भूषणचं नेहमी म्हणणं असायचं. याचं एक उदाहरण मला तुम्हाला सर्वांना द्यायला आवडेल. स्नेहालय फार मोठी संस्था आत्ता आहे. 1991 मध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र त्या ठिकाणी स्नेहालयासाठी काम करत होतो तेव्हा अडचणीचे असंख्य डोंगर त्या ठिकाणी आमच्या समोर असायचे. एकच प्रसंग त्याच्यातला मला चांगला आठवतो, तो म्हणजे जागतिक एड्स दिन साजरा करायचा होता आम्हाला. आणि आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की शासकीय यंत्रणा त्यासाठी काही सहकार्य करत नाही. मी नुकताच नवीन नवीन पत्रकारितेमध्ये आलेलो तेव्हा मग तो हे असायचं, माझ्या अंगात रग असायचे, म्हणजे शासनाचे अधिकारी ऐकत कसे नाही, मी बघतो. भूषण म्हणायचा, अरे मित्र जरा दमानं घे, शासन आहे ते शेवटी. म्हणलं ठीक आहे. तो मग गिरीशने आणि भूषणने जागतिक एड्स दिन साजरा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि शासनाने सिव्हिल सर्जनवर लाल बत्तीमध्ये व्यवसाय करणाऱ्या महिलांचं रक्त तपासून त्यांना एड्स आहे का नाही याची आकडेवारी निश्चित करण्यासाठी शासनानं सिव्हिल सर्जनवर जबाबदारी दिली होती. आता सिव्हिल सर्जन आणि शासकीय यंत्रणेला वेश्यावस्तीमध्ये कुणी जाऊ देत नव्हतं. तिथे फक्त एंट्री आमच्यासारख्या 10-12 पोरांना असायची कारण आम्ही त्यांचा विश्वास जिंकलेला होता. त्यामुळे मग सिव्हिल सर्जननी असं हे प्रस्ताव दिला की बा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही सगळ्या तपासण्या करून देऊ. आणि मग नियमाप्रमाणे मी बोलायला त्यांच्याशी गेलो. पण आम्ही एक अट ठेवली की तुम्ही तपासणी कराल, किती वेश्यांना एड्स आहे हे सगळं आकडेवारी आपल्याकडे येईल, परंतु त्याच्यानंतरचं काय, त्यांना जे औषधोपचार द्यायचे आहेत ते शासनाच्या पातळीवर तुम्ही सिव्हिल सर्जन म्हणून काही त्याची जबाबदारी घेणार आहात की नाही. अतिशय गोड बोलले, सगळं होईल, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तो जागतिक एड्स दिन साजरा केला, गाडी आली, त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या, दिवसभर तपासण्या केल्या. म्हणजे काय केलं, फक्त ब्लडचे सॅम्पल घेतले जेवढं त्यांना आवश्यक होतं, आणि रीतिरिवाजाप्रमाणे तो दिवस साजरा झाला. आणि मग भूषण माझ्या मागे लागला, तू म्हणला होता ना ते औषध गोळ्या पुरवणार, त्याचं काय झालं? महत्वाची अट आमची अशी होती की त्यांना कंडोम तुम्ही द्या मोफत. हो हो म्हणाले, पण काही केलं नाही. मग आता करायचं काय? आणि भूषणची आणि शिकवण अशी होती, बरं आम्ही सगळेच न्यायालयामध्ये पत्रकारच होतो, माध्यमांची ताकद आमच्यामध्ये होती, पण माध्यमांची ताकद त्यासाठी वापरायची नाही हे भूषणने बजावून सांगितलेलं. त्यामुळं सिव्हिल सर्जनशी बोलताना किंवा शासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना सुद्धा मी पत्रकार आहे असं आम्ही त्यांना कधी सांगितलंच नाही. आणि मग दोन तीन दिवसानंतर जेव्हा पाठपुरावा करून आम्ही थकलो, तेव्हा आता मग काहीतरी आयडिया करायला पाहिजे म्हणून मग मी शेवटी ती माझ्यावरच जबाबदारी असल्यामुळे मी सहज जिल्हा परिषदेमध्ये जाऊन बसलो. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलता बोलता त्यांच्याकडनं माहिती काढली, कारण हे सिव्हिलवाले काही सांगत नव्हते. आणि तिथे मला अतिशय धक्कादायक अशी आकडेवारी जी पहिल्यांदा पब्लिश झालेली आहे की नगर शहरामध्ये वेश्याव्यस्तीमध्ये किती पर्सेंटनी एड्सचं प्रमाण आहे याचा आकडा मला त्या ठिकाणी डिटेलमध्ये मिळाला. मग आपल्याकडे खजिनाच आला, मग गिरीशनी पीटीआयला बातमी केली, मग भूषणनी बातमी केली, आम्ही सगळ्यांनी त्या बातम्या केल्या, त्या राज्यस्तरावर त्या बातम्या लागल्या. आणि त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन आणि त्यांची सगळी यंत्रणा आमच्या मागं लागली की आम्ही आता औषधोपचार करायला तयार आहोत. मग आम्ही 8 दिवसांनी ती मोहीम चालू केली आणि तिथून पुढे दरवर्षी ज्या ज्या तपासण्या होत गेल्या त्याच्यानुसार सिव्हिल यंत्रणा जी आहे आपली, त्यांनी आपल्याला मदत करण्याचं धोरण स्वीकारलं. याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की जे काम सहज शक्य होतं की आम्ही पत्रकार आहोत आणि तुम्ही हे करा असं म्हणल्यानंतर त्या काळामध्ये हे पॉसिबल होतं की तातडीनं ती सर्व सुविधा उपलब्ध होणं. पण भूषणचं म्हणणं होतं की पत्रकारिता पत्रकारितेच्या ठिकाणी करायची आणि आपलं सामाजिक काम जे आहे ते आपलं सामाजिक काम आपल्या जबाबदारीवर आपण केलं पाहिजे, त्या ठिकाणी मिरवण्याची गरज नाही किंवा दबाव टाकण्याची गरज नाही. हा एक धडा मला त्या ठिकाणी भूषणकडनं शिकायला मिळाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अहमदनगरच्या किल्ल्यावर ज्या ठिकाणी तो कर्तव्यावर होता त्याच ठिकाणी सर्पदंश झाला. किल्ला हा त्याच्या जीवाभावाचा विषय होता, जिव्हाळ्याचा विषय होता. याच किल्ल्यासाठी जयंत बसलेला आहे, प्रमोद आहे, आम्ही सगळ्यांनी कितीतरी वेळा त्याच्या चर्चा केल्या. आणि त्याचं फलित म्हणून पी अनबलगन जिल्हाधिकारी असताना भुईकोट किल्ला सुशोभीकरण मोहीम ही त्या ठिकाणी फार मोठी ऍक्टिव्हेट झालेली होती. त्यासाठी शासनाने 9 कोटी रुपयाचा निधी त्या काळामध्ये दिला होता. अर्थात जयंत जास्त अधिक त्याच्यामध्ये सांगू शकेल. आणि भूषण त्याच्यासाठी इतका तळमळीनं काम करत होता. मग ते सांस्कृतिक कार्यक्रम झाले, राज्यपाल आले, केंद्रीय मंत्री आले, सगळे मंत्री आले, मोठा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर मात्र ती सगळी सुशोभीकरणाची मोहीम जी ठप्प झाली ती आजही ठप्पच आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की भूषणच्या स्मृतींना खरं चिरंतन जर आपल्याला ठेवायचं असेल तर अहमदनगरचा आपला अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला याची सुशोभीकरणासाठी आपण नगरकर म्हणून सगळ्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. न्यायालय म्हणून गिरीश सर आहेत, आपण सगळेजण एकत्र येऊया आणि त्याच्यासाठी काहीतरी ठोस असा एखादा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवूया. आणि हा भुईकोट किल्ला जो आहे तो एक वारसा म्हणून सुद्धा आणि एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा आपल्याला जतन कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. पुढच्या काळामध्ये जर हे पॉसिबल झालं, जर शक्य झालं, तर मला वाटतं तीच खरी भूषणला योग्य ती श्रद्धांजली असेल. मी आज या ठिकाणी माझ्या देवचक्के परिवाराच्या वतीनं, आमच्या सुरभी हॉस्पिटलच्या वतीनं, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं भूषणला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती.
1: यानंतर शिल्पकार श्री प्रमोदजी कांबळे सर.
14: सर्वांना नमस्कार. खरोखर का गुलाव हा अवघड आहे, परवा पण बोलू शकलो नाही, कारण आम्ही इतका काळ एकत्र, राजू इथे, जयंत आहे, आम्ही रात्रातर बरोबर घालवले आहेत, खूप खूप चर्चा, खूप संवाद आमचा एकमेकाशी होत होता. भूषणचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की तो किती पत्रकार होता ही सगळ्यांना माहिती आहे. तो कलाशक्त होता. तो प्रत्येक वेळी माझ्याकडे येताना एखादी लाकडाचं काहीतरी आकार सापडलेला, काही कलाकृती सापडलेली ते घेऊन येत. तो रिकामा आता काही कधीच आला नाही. तो काहीतरी कलेचा एक त्याला जे कलाकृती म्हणून जे काही सापडलेले ते माझ्याकडे घेऊन येतात. दुसरी त्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कलाक्षेत्रात देखील तेवढाच सुपरिचित होता. म्हणजे मी जे एस कुलाबाग म्हणजे जहांगीरला गेलो किंवा कुठल्या एका मित्राला भेटून ते सांगायचे अहो तुमचे ते नगरचे भूषण देशमुख ते भेटले होते. म्हणजे सगळ्या कलाकारांबद्दल बरोबर त्यांचा जो स्नेह होता तो पण खूप मोठा होता. माझ्याकडे आल्यानंतर आमच्या कलाकार लोकांना माहिती नाही अशा कलाक्षेत्रातल्या घडामोडी त्याला माहिती होत्या की आता पॅरिसमध्ये अमुक एक प्रदर्शन भरलं आहे, तिथे ही कलाकृती झाली आहे, असं झालं आहे. तर हे सगळं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्याला फक्त एक काही मर्यादा नव्हती की त्यांनी फक्त पत्रकारिता केली हे केली. तो खूपच वेगळा होता. म्हणजे आम्ही तर जयंत, मी, राजू इथे आलेलो आहे. आम्ही आमचा एक ठरलेलं होतं, तो लोकसत्तामध्ये होता, त्यावेळेस आम्ही मी गाडी घेऊन जायचो, माझी, जयंत, मी आणि राजू आणि ते भूषण, आम्ही रात्री 12 वाजता चांदबीच्या महालावर जायचो. रात्रभर महालावर गप्पा मारायचो, पहाटे जाऊन खाली यायचो, असं आमचं ठरलेलं होतं. आणि किती काळ आम्ही बरोबर घालवलं. आणि त्यावेळेस जे भूषण अनुभव त्याचं जे काही ज्ञान आम्हाला अनुभवायला मिळालं ते खूपच वेगळं आहे. म्हणजे त्याला शब्दात सांगू शकत नाही. मी 2 दिवस झाले मी त्याचं स्केच करायला घेतलं आहे, ते पूर्ण होऊ शकलं नाही.
1: बोलण्यासारखं खूप काही आहे प्रत्येकाजवळ, परंतु वेळेची मर्यादा, जसं आता लंके साहेबांनी सांगितलं की भूषण सर हे वेळेची मर्यादा खूप पाळत होते, त्यामुळे आपण आता व्यासपीठाकडे येऊया. सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष गुंदेचा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत
15: मंचावर बसलेले सर्व मान्यवर, भूषणवर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्व मित्रमंडळी, आमचे पत्रकार मंडळी, भूषणचे कुटुंबीय, आता भूषणचे आमचे संबंध कुठून हे सांगत बसण्यापेक्षा, कारण जामखेडपासून आमचे भूखणचे संबंध आहे, परंतु साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एक सरळ आणि सज्जन पत्रकार, सज्जन असा चुकूनही सापडणार नाही, पण सरळ आणि सज्जन पत्रकार चुकूनही सापडणार नाही असा एक पत्रकार, दिलदार व्यक्तिमत्व, हसून खेळून राहणारा, साहित्याची आवड, कवितेची आवड, चालता बोलता शहराचा सगळा इतिहास, मोजक्या लोकांना शहराचा इतिहास माहिती होता, पण त्यांनी अगदी काने कोपऱ्यातले छोटे मस्जिद असो, मंदिर असो, कुठले दर्गा असो, याचा सगळा अभ्यास करून सगळ्या महाराष्ट्राला नव्हे सगळ्या जगाला माहिती दिली, कारण पुस्तकं त्यांनी छापली होती, येदुरकर साहेबांनी त्यांनी पुस्तकं पण तयार केली होती, त्यामुळे ती जगाला सगळ्या आईला नगरची माहिती त्यांनी त्याद्वारे दिली होती. अतिशय चांगला मनमोकळे स्वभावाने, कोणाशी वाद नाही, कोणाशी चर्चा नाही, जसा आम्ही पाहतो सगळीकडे, पण तसं कुठलंच नाही, एकही शत्रू नाही बिचारा माणसाला आमच्या, माझ्यापेक्षा 11 वर्षं लहान होतं त्यामुळे बिचारा म्हणतो, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा असा व्यक्तिमत्व असलेला मनुष्य किंवा पत्रकार आता सापडणं शक्य नाही. मी आमच्या नवमराठा परिवारातर्फे शहर सहकारी बँकेचे वतीने आणि जिल्ह्याच्या सगळ्या पत्रकाराच्या वतीने, कारण लंके साहेबांनी पहिलंच दम दिला होता थोडक्यात बोला, त्यामुळे जिल्ह्याच्या सगळ्या पत्रकाराच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, आणि या ठिकाणी जे काही कल्पना त्यांच्या दृष्टीने त्यांना स्मरणात राहावं म्हणून जर काय आपल्याला काही सगळं करता आले, पत्रकार म्हणून ज्येष्ठ पत्रकार आहेत सगळे, आपण सगळे मिळून करू. या ठिकाणी लंके साहेब असो, गिरीश कुलकर्णी, लांडगे साहेब यांनी सगळे अरेंज केलं काही काही, याच्याबद्दल मी त्यांनाही मुद्दा म्हणतो की अशा प्रकारचं कोणी करीत नाही, पण आपण शक्यतो आपल्या पत्रकारांचा असल्या पण चांगला पत्रकार कुलकर्णी साहेब आहेत, मी आमच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. सगळे मान्यवर आहेत, आता या लहू कानडेपासून पडाव सगळेच मित्र आहेत, त्यामुळे मी काय नाव घेतो, वेळ घालत नाही, 2 मिनिटं पोहोचव.
16: भूषणचं आपल्यातून जाणं हे फक्त
14: देशमुख कुटुंबीय किंवा कुलकर्णी कुटुंबीय यांच्यासाठीच दुःखाची बाब आहेच, परंतु संपूर्ण नगरवर ही शोककळा पसरली आहे. आता प्रमोदनी, अनिरुद्धनी, सगळ्यांनी, आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी, राजवीर आमदार या सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरोखरच आम्ही सगळे मित्रपरिवार, आम्ही ऐतिहासिक या वास्तूमध्ये रात्रंदिवस तिथे रात्री खूप घातलेले आहेत. आम्ही पंचशताब्दी महोत्सव असो, शहराचा वाढदिवस असो, नगरदर्शन बस असो, नीलफलक असो, असे अनेक उपक्रम आम्ही सोबत केले. त्याचा एक चांगला संस्कार आमच्यावर झाला आहे. भूषणचं आमची मैत्री म्हणजे हा आमच्या नशिबाचा भाग होता. खरं तर मी एकच मिनिट घेतो त्याची. एकदा आम्ही नगरदर्शन पुस्तिका काढली, निर्माण केली, आणि त्यावेळेस मी नगरसेवक होतो, अपक्ष नगरसेवक होतो. त्यावेळेस मी शिवसेनेच्या नगरसेवकांना सहजच म्हटलं होतं मी, म्हणजे भूषणने आमची चर्चाने म्हटलं आपण भूषण बाळासाहेब ठाकरेंनी जास्त करू. आणि त्यावेळेस शिवसेनेची सत्ता असायची, सत्ता होती, मनोहर जोशी होत्या मुख्यमंत्री, आणि म्हटलं बाळासाहेब ठाकरे कलासक्त आहेत, व्यंगचित्रकार आहेत, शिवसेना प्रमुख आहेत, तर म्हटलं आपण त्यांच्या हस्तेच करू. तर आपण मी करतो प्रयत्न. तर मी त्यांना भेटलो सेनेच्या सगळ्या लोकांना मीटिंगमध्ये म्हणजे बैठकीत. तर म्हटलं आम्हाला बाळासाहेबांची हस्ते प्रकाशन करायचं नगरदर्शनचं, आणि तुम्ही करा मदत. तर त्यांनी सांगितलं याच्यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागलं. मग ठीक आहे, तो म्हटलं भूषण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आता बाळासाहेबांच्या हस्ते करायचं काय करायचं प्रयत्न करू आपण. मग आम्ही मुंबईला गेलो, भूषणनी केला प्रयत्न काय करायचे त्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून, आणि आम्हाला सावरकर हॉल तिथे आम्हाला तारीख दिली बाळासाहेबांनी. आम्ही खूप आनंदात आम्ही गेलो सगळे पुस्तक वगैरे घेऊन, आणि मग बाळासाहेबांनी ते कार्यक्रम व्हायच्या आधी आम्हाला बोलून घेतले, तुम्हाला या इकडे बसा, काय तुमचं पुस्तक कुठे दाखवा. मी आणि मी दचकलेलंच अगदी, आणि त्याची असेल भूषण आणि भूषणचे बाळासाहेब पुस्तक. तर त्यांनी नगरदर्शन पाहिलं, आलमगीर हे ते, म्हटलं आता हे झंझट झाली रो मला असं वाटलं, म्हटलं आता हे वांदे व्हायचं कामं बरं. तर भूषण आपण फार छान सांगत होतं सगळं सगळं दाखवता, हे भुईकोट किल्ला, हे आलमगीर, हे चांदीचा महाल वगैरे, आणि हे करता करता तो आलमगीरवर आला. आलमगीर म्हणजे हे औरंगजेबची इथे वारले असं तसं. म्हटलं मी म्हणत म्हटलो म्हटलं भूषण तू एवढं कशाला कुलवट सांगतो गप्प झंझट मारी असं नाही, तर तू इतकं तल्लीन होऊन सांगत होतं ना. तर बाळासाहेबांना ते इतकं आवडलं सगळं, आणि बाळासाहेब म्हटले नगरला आलं पाहिजे, म्हणजे खरं खास वेळ काढून आम्ही नगरला आलो पाहिजे म्हणून आपण फार पाहण्यासारखं तुमच्या त्या औरंगजेब तुमच्या ते वेळ असं तसं. आणि इतकं कौतुक केलं त्यांनी भूषणच्या पाठीवर, त्याच्या माध्यमातून माझ्या पाठीवर त्यांनी थाप मारली, आणि तुम्ही असं करा की पुढे बसा आधी, आणि मग मी तुम्ही या माणसं. आणि त्यांनी तितक्या आनंदाने ते पुस्तक प्रकाशन केलं. भूषणच्या खूप आठवणी आहेत. आम्ही रात्रंदिवस आम्ही सतत बसून बरोबर असायचो, अनेक शहरं फिरलो आम्ही, मुंबईला काय, पंढरपूरला काय, बऱ्याच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो. भूषणच्या बाबतीत श्रद्धांजली वाहताना मला एक वाटतं की भूषण हा जगला, शहर जगला, शहराचा इतिहास जगला, आणि भूषणला त्याची खूप म्हणजे फार वेदना असायची त्याच्या या शहराच्या संदर्भातल्या. आणि भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक व्हावं लंकेसाहेब सगळे सन्मान्य पत्रकार पाठवायचे की त्याची फार इच्छा असायची. आम्ही बऱ्याचदा कलेक्टरांकडे गेलो, आम्ही सांगितलं पण त्यांना की साहेब हे बुरुज आहे, इथे झाडं वाढलीत इतकी वाढली वडवडकी की एक दिवस म्हटलं हा एक बुरुज जर कोसळलं तर अख्खा किल्ला कोसळेल, पुढे मागे पुढच्या वारशाला हे आम्हाला सांगता असं सांगावं लागलं की इथे काय किल्ला होता. तर खूप त्यांनी त्याचे प्रयत्न असायचे. माझी एकच विनंती की आपला आपलं शहर हे इतिहासाचं शहर आहे, धार्मिक वास्तूंचं शहर आहे, ह्या शहराला खऱ्या अर्थानं देशामध्ये नावलौकिक मिळू शकतो पर्यटन क्षेत्रामध्ये इतकं मोठे. परंतु आपण संबंधित कुणी असेल त्यांनी काय फारसं त्याची हे केलं नाही, पण भूषणला या शहराच्या सगळ्या माध्यमातून भूषण त्याचं प्रतिनिधित्व करायचं. भूषणने सुशोभीकरण वगैरे सगळे त्याचे जे त्याचे खूप प्रयत्न असायचे. फक्त एकच इच्छा आहे की हे जे हे ओंडके वाढलेले जंगल हे जर काढलं आणि भुईकोट किल्ला स्वच्छ केला तर अशी वेळ येणार नाही. भूषणला जो काही सर्पदंश झाला त्या सगळ्या
16: झाडाझुडपातून याच्यातून झालेलं आहे, तर त्याच्यामुळं किल्ल्याचं स्वच्छताकरण झालं पाहिजे. आणि जिथे किल्ल्यामध्ये त्याला चावला तर तिथे काहीतरी त्याच्या स्मृती म्हणून

0: प्रचारासाठी त्या माणसांनी काम केलं असे भूषण ज्ञानेश पण आहे तिथे. असा भूषण पर भेटणार नाही. भूषणनी या शहरावर जे प्रेम केलं ते अतिशय अलौकिक आहे आणि हे या शहरासाठी सगळ्यात मोठं मोठेपण आहे. हा ठेवा आहे तर भूषणने जी दिशा दिली त्यासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. आणि या किल्ल्याला आपण सगळे म्हणून राष्ट्रीय स्मारकाचा जर दर्जा द्यायचा प्रयत्न आहे ती क्रांतीच आहे, तो इतिहासच आहे. तर असं काही केलं तर ते खऱ्या अर्थानं भूषणला श्रद्धांजली. तर भूषण ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात आले आहे त्यांच्या आयुष्यातून तो कधी जाणार नाही. भूषणनी या शहरासाठी खूप केलं आहे, त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे, त्यांनी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला. त्यांनी स्वतःच्या खाजगी आयुष्य सोडून बऱ्याचदा संसाराचं आयुष्य सोडून त्यांनी या शहरासाठी काम केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं ऋण आपल्यावर कायम आहे आणि या वेदना या आपण सांगू शकत नाही. भूषणला मी रसिक ग्रुपच्या वतीनं, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं, शहर सहकारी बँकेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
1: यानंतर सकाळचे संपादक श्री प्रकाश पाटील.
2: भूषण सरांच्या सर्व शोभाकुल मित्रांनो, शब्द नाही आहेत बोलण्यासारखे. अनेकदा व्यासपीठ आम्ही लंकेश साहेब सगळे वक्ते गाजवत असतो, वेळेच्या मर्यादा आहेत, खूप वेळ झाला आहे. अशा व्यक्ती जातात तेव्हा माध्यमं सगळे लिहितात. माध्यमामध्ये विविध गोष्टी दररोज प्रकाशित होत असतात, पण अशी व्यक्ती आपल्या जीवाभावाची होते. आणि मी नगरकर नसलो तरी मी तुमच्यात सर्वात ज्युनियर आहे, पण नगरमध्ये जेव्हा मी 5 वर्षापूर्वी आलो तुम्ही माझ्या लेखात लिहिलेलं आहे की मी जे काही यादी काढलेली होती त्या ह्या व्यक्तींना भेटायचं, त्यापैकीच एक होते भूषण सर. आणि गेल्या 5 वर्षात माझा आणि त्यांचा अतिशय घनिष्ठ नातं जमलेलं होतं. मोठ्या भावासारखं त्याने कमी वेळात माझं प्रेम केलं इतकंच मी सांगतो. कारण जेव्हा पुस्तक महोत्सव घ्यायचा वेळ आली तेव्हा मी पहिली व्यक्ती होती नगरमधली की मी त्यांना इथे बोलवलं की केव्हा असा पुस्तक महोत्सव ह्या मोबाईल जमान्याच्या काळात घेणं सोपं नाही आहे. जर लोकच आली नाहीत, वाचक आली नाहीत, हे 30-32 लाख रुपये घालून करायचं काय? आपण भूषण सर म्हणले तुम्ही घ्या, मी तुमच्यावर बोलतो. आणि मी फक्त त्यांचं ऐकलं आणि पुस्तक महोत्सव भेटला. त्यांनी माझी नगर रेडिओला मुलाखत घेतली एक तास. खऱ्या अर्थानं मी काही अनोळखी माणूस होतो, पण माझा जीवनपट भूषण सरांनी सगळ्या नगर नगरकरांसमोर उघडून दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. सरांविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि जिल्हा, शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत नेहमीच आहोत आणि जे जे भूषणसाठी आपल्याला करता येईल तो जे काही तुम्ही करणार आहात तिथे सकाळ आणि मी असेल इतकंच मी सांगतो. मी माझे 200
1: भूषण सर आणि स्नेहालयाचं नातं असं अतूट होतो. गिरीश कुलकर्णी म्हणजे त्यांचे बंधू म्हणूनच त्यांच्या पाठीमागे होते. देशमुख यांचा परिवार म्हणूनच गिरीश कुलकर्णी सर आणि स्नेहालय परिवार त्यांच्या सतत पाठीमागे होता. आता सुद्धा शेवटच्या काळामध्ये सुद्धा गिरीश कुलकर्णी सर आणि स्नेहालय परिवार एक कुटुंब म्हणून त्यांच्या मागे सतत 24 तास उभा होता. हे सर्व अहिल्या नगरने पाहिलेलं आहे असे
3: बांधवांचं आपल्याला ऐकायचंय. त्यामुळे हजारो आठवणी भूषणच्या आपल्या सारख्यांप्रमाणेच माझ्याही सोबत जोडलेल्या आहेत. त्याचा आणि माझा 58 वर्षांचा सहजीवन एकत्र झालेलं आहे. आम्ही सर्वत्र एकत्र राहिलो, एकत्र विचार केला, खूप आठवणी आहेत. आणि त्या अद्भुत आठवणी आहेत, तर त्या कदाचित तिथं कोणालाच माहीत नाही आहेत. भूषण जेव्हा त्याच्या वडील रेल्वेजमध्ये प्रसिद्ध मोठ्या पदावरचे अधिकारी होते आणि ते अचानक गेले, ते त्यावेळेला भूषण 7 वर्षाचा होता आणि त्याला फक्त गुजराती आणि इंग्रजी भाषा यायची. तो अहमदाबादमधल्या सर्वात भारी स्कॉटिश इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होता आणि तो आला एकदम जामखेडला, कारण आधार नव्हता कोणताच. त्यांच्या आईची 2 मुलं आणि हा मुलगा. आणि मग वडील म्हणजे आईच्या वडिलांकडे, आजोबांकडे तो जामखेडला राहिला. एकदम स्कॉटिश इंग्लिश स्कूल, ते जिल्हा परिषद शाळा, फक्त गुजराती आणि इंग्रजी भाषा येत होती. आणि 3 महिने अभ्यास करून हा मुलगा 4th स्कॉलरशिपमध्ये नगर जिल्ह्यात पहिला आला. सी द इंटेलिजन्स. हा

0: त्याच्या मी जसं म्हटलं तसं खूपशा गोष्टी आहेत. मी त्याच्याकडनं जी काही पत्रकारिता आयुष्यात काही काळ केली ती मी त्याच्याकडनं शिकलेलो होतो आणि त्याच्याबरोबर मी शेकडो लोकांना भेटलो होतो, मुलाखती कशा घेत होता. त्या काळात टेप रेकॉर्डर होते आणि मला आठवतं की नवनीत भाई बार्शीकरांपासून ते रघुनाथ क्षीरसागरांपर्यंत नाटकातले, कलेतले, सार्वजनिक जीवनातले अनेक लोक यांच्या त्याच्याबरोबर मी जात असे आणि आमच्याकडे कॅसेटचा एक भला मोठा खोकडं झालेलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही त्या जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. नंतर तंत्रज्ञान बदलत गेलं आणि पण मी त्या गोष्टी त्याच्याकडनं शिकलो. आणि रेडिओचं लायसन्स आपण मिळवलं पाहिजे त्याला वाटलं, कारण आपण ज्या वर्गासाठी काम करतो, झोपडपट्टीतले लोक पेपर विकत घेऊन वाचत नाहीत, लाल बत्तीतल्या बायका तुम्ही किती महान लिहिलं त्यांच्या प्रश्नावर तो वाचणार नाही, तर असं माध्यम पाहिजे जे फुकट आहे आणि जे त्यांना ॲक्सेसिबल आहे. आणि मग आपण एक 2007 हिंदू दैनिकामध्ये माहिती आलेली होती की आता कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सला लायसन्स मिळणार आहे ते NGO ला. भूषण म्हटलं आपण हेच केलं पाहिजे, चला. आणि मग एक धडपड प्रवास सुरू झाली. आणि मी तुम्हाला सांगतो की असा अद्भुत माणूस मिळणे नाही. आम्ही त्याच्याबरोबर मी दोनदा गेलो आणि तो 5 ते 6 वेळा दिल्लीला गेला त्या लायसन्ससाठी खेटा घालायला आणि ते दूरसंचार विभागाकडनं ते लायसन्स मिळवलं. आमचं 3रंच लायसन आम्ही मिळवलं, तर ते किती अवघड असेल कल्पना करा, देशात 3रं लायसन. तर तो दरवेळेला ते मी त्याला म्हणायचो आपण ते रिझर्वेशन करू, कधी आम्ही म्हणायचो अरे आता खूप तुझ्या नोकरी सांभाळून हे सगळे कामं तू व्हॉलंटरी करतो, आपण एखाद्या वेळेला विमानाचं तिकीट काढू. त्यांनी ह्या गोष्टी कधीच केल्या नाही. तो दरवेळेला झेलम एक्सप्रेसच्या जनरलच्या डब्यामध्ये आम्ही त्याला असं बाहेरून आतमध्ये लोटायचो कसं तरी आणि आम्ही म्हणायचो अरे तुझ्या या गर्दीत भजं होऊन जाईल. तो म्हणायचा माझं भजं काही नाही, तो 2-3 पुस्तकं दाखवायचा. तो म्हणायचा दिल्लीपर्यंत आता माझा मजेत प्रवास होईल. आणि आजूबाजूचा कोलाहल, गर्दी, त्याला काही फरक पडत नव्हता. तो जसं आता रामदास ढमालेने सांगितलं, ज्ञान साधक होता. तो वाचत बसायचा आणि दिल्ली येईपर्यंत तिकडनं मग फोन करून सांगायचं की 2 पुस्तकं वाचून झाली, कारण झेलमचा प्रवास सगळ्यात लॉंगेस्ट आहे नगर दिल्ली. तर असा हा भूषण ज्ञान साधक होता. बाजूच्या कोलाहलामध्ये सुद्धा त्याची अविरत ज्ञान साधना चालू असायची. खूपच गोष्टी आहेत. आम्ही तुम्हाला माहिती आहे की आम्ही भारत बांगलादेश सायकल यात्रा केली, 6 राज्य 2 देश, 4000 किलोमीटरचा प्रवास. आणि याच्यामध्ये आम्ही प्लॅन केलं की आपण 500 बदल घडवणाऱ्या लोकांना आपल्या नगरच्या पोरांना दाखवायचे. 150 पोरं होती, देशभरातली होती पण मुख्यत्वे नगरची मुलं मुली होती, तरुण मुलं मुली सायकलवर. तर अख्ख्या प्रवासामध्ये भूषणनी पूर्ण प्लॅन करण्याला मदत केली. SN सुब्बाराव आणि भूषण देशमुख दोघांनी बसून प्लॅन केला की नगरच्या किल्ल्यापासून निघाल्यापासून ते बांगलादेशच्या नोआखालीमध्ये जाईपर्यंत कोणाकोणाला भेटणार, कुठं कुठं जाणार प्रत्येक राज्यात. म्हणजे त्यांनी काय प्लॅन केला, तर मदर टेरेसाची सक्सेसर आहे सिस्टर प्रेमा, म्हणजे सगळ्या जगात मदर टेरेसाचं काम चालवते, तिची वेळ मिळवली आणि कलकत्त्यात आम्ही जाऊ तेव्हा तिची भेट होईल हे नियोजन त्यांनी केलं. एक बाई आहे पद्मश्री जमुना टुडू नावाची, तिने 10,000 हेक्टर जंगल वाचवलं आणि सगळ्या आत्तापर्यंत तिच्यावर अनेकदा हल्ले झाले. खूप तिने ते जंगल आदिवासींचं झारखंडमधलं वाचवायला मेहनत केली. यांनी इथून तिचा संपर्क काढला, पत्ता काढला, गुगल लोकेशन काढलं आणि मुलांना किती किलोमीटर चालावं लागलं तरी ह्या बाईला भेटवलं पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. आणि त्याचं कारण तोडलं, हे आझादी का अमृत महोत्सव आहे आपण नुसते इव्हेंट करत सुटलो, पण आपण तरुण पोरांना कल्पना दिल्या पाहिजे आणि देश खरंच कोण बदलते हे पोरांना कळलं पाहिजे. देश काही दिल्ली मुंबईत नुसते बसलेले लोक बदलत नाहीत. तळागाळामध्ये एक अंधारामध्ये ज्योत पेटवणारे 1,000,000,000 लोक आहेत आपल्या देशामध्ये आणि तो या सगळ्या फोटोमध्ये असलेल्या महापुरुषांचा वारसा जपतात. आपण तरुण पोरांना त्यांना भेटवलं पाहिजे. त्यांची त्यांना ग्लॅमर नाही आहे, प्रसिद्धी नाही आहे, पण त्यांच्या कामामध्ये कामामुळेच हा उजेड आहे. आणि असा प्लॅन भूषणने केला आणि अद्भुत अशी ती सायकल यात्रा आमची संपन्न झाली. मला आठवतं की 71 साली सगळ्यात मोठा पराक्रम जर बांगलादेशमध्ये कुणी केला असेल तर तो वीर मराठा रेजिमेंटने केला, 67 वीर मराठा रेजिमेंट. आणि या वीर मराठा रेजिमेंटमध्ये आमचे नगरचे कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी होते, अनेक लोक होते जे तिथे शहीद झाले. आपल्याला माहिती आहे की 16 डिसेंबर 1971 93,000 पाकिस्तानचं सैन्य ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर शरण आणलं, पण त्याच्या आधी खूप मोठी लढाई झाली. त्याला म्हणतात वॉर ऑफ शिरोमणी, म्हणजे शिरोमणी नावाच्या गावामध्ये झालेलं वॉर. भैरव नदी अशी वाहतीये आणि आम्हाला खूप उत्सुकता होती की अरे आपल्या गावातल्या लोकांनी, आपल्या मराठ्यांनी हे शौर्य कुठं गाजवलंय बरं, आपल्यालाच माहीत नाही. आम्ही तिथे गेलो, तिथे एक छोटासा स्तंभ होता, त्याच्यात बंगालीमध्ये लिहिलं होतं वॉर ऑफ शिरोमणी इथे झालं म्हणून. त्या पलीकडं काही नाही. भूषणने काय करावं की भूषणने एका 93 वर्षाच्या निवृत्त लेफ्टनंट जनरलला फोन केला. त्याचं नाव मेजर जनरल लेफ्टनंट जनरल सबरवाल. तो त्या 67 वीर मराठाचा लीडर होता. त्याला फोन करून विचारलं की सर तुम्ही सांगा, तुम्ही लीड करत होते, नक्की कुठे वॉर झालं, नक्की कुठे हे सगळे वीर मराठा जवान शहीद झाले, नक्की कुठे पाकिस्तानची आर्टिलरी होती, नक्की कुठे या सगळ्यांचे तुम्ही अंत्यसंस्कार केले. आणि ते सगळे ठाव ठिकाणं त्यांनी घेतले. ही 100 मील भैरव नदीची पूर्व बाजू, तिथली हिंदू स्मशानभूमी, तिथं क्रिमेशन झालं. वॉर जे झालं ते रस्ता आणि जी भैरव नदी आहे त्याच्यामध्ये 60 जवळपास मीटरचं असं अंतर आहे. त्या ठिकाणी ते वॉर झालं भलं मोठं, जिथे सगळ्यात जास्त वीर मराठा शहीद झाले. सगळं लोकेशन काढून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तो म्हणलं ही ती जागा जिथे अंत्यसंस्कार झाले, ही ती जागा जिथे ह्या सगळ्या आपल्या आर्टिलरीने मोठा पराक्रम केला. आणि आम्ही ती ठिकाणं पाहताना तो आधीच सगळं वाचून आलेला होता. तो आम्हाला अद्भुत इतिहास सांगत होता. सगळं आम्ही रेकॉर्ड केलं आहे. त्याच्या आधी जेव्हा आम्ही ती सहल ठरवायला गेलो, तुम्ही आत्ता उल्लेख झाला तो टेक्सटाईल इंजिनियर होता, त्याचे बरेचसे मित्र त्याला आग्रह करायचे की तो आमच्याबरोबर बिझनेस कर. त्यातला एक मित्र होता रवी देशमुख, आपला महाराष्ट्रातलाच मलकापूरचा आहे. तो बांगलादेशला गेला आणि त्याने टेक्सटाईलची मोठी इंडस्ट्री काढली. मग त्याच्याकडे 2000 लोक काम करायचे, बायका काम करतात तिथे टेक्सटाईलमध्ये. आणि तो सारखा त्याला म्हणायचा की तू माझा पार्टनर हो, तू माझ्या बरोबर आहे. पण भूषणला नगरच्या या सगळ्या पंचमहाभूतांनी, इतिहासांनी, वास्तूंनी धरून ठेवलेलं होतं. आणि त्याला या जगी गोष्टीत ज्याला आपल्याला खूप इंटरेस्ट असतो, लोकांना त्याला काही इंटरेस्ट नव्हता. पण आमच्या त्या यात्रेत त्यांनी खूप मदत केली. म्हणजे ती यात्रा सगळी कुणीतरी पत्र द्यावं लागतं, आणि त्या काळामध्ये आपल्या सरकारने आम्हाला पत्रच दिलं नाही, रेकमेंडेशन. मग आम्ही बिझनेस व्हिसा घेतले तयारीसाठी गेलो तेव्हा. तर रवीने आमची सगळी व्यवस्था केली. मग आम्ही कोणाकोणाला भेटलो तर आम्हाला असं वाटत होतं शेख हसीनाला भेटायचं, कारण त्या बाईला बांगलादेशचं युद्ध, त्यावेळेला बांगलादेशच्या युद्धाला 50 वर्ष झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले. तर आम्ही असं म्हटलं की आम्ही तुमचं जे स्वातंत्र्य युद्ध आहे ते पण आम्ही आमच्या शहीदांचा सन्मान करू इच्छितो आणि तुमच्या पण इथल्या करू इच्छितो. तर असा म्हणून आम्हाला त्याला जॉईंट मोठं व्हेंचर करायचं होतं. तर ते म्हणाले नाही, शेख हसीनाला परदेशी माणसं भेटूच शकत नाही, अनलेस अँड अंटिल तुम्ही प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट आहे. कोणाला भेटतंय? ते म्हणजे दोनच माणसं असतात तिच्यानंतर. एक आहे डॉक्टर ए के अब्दुल मोमीन, परराष्ट्र मंत्री, जो एकदम बुद्धिमान माणूस आणि ब्रेन ऑफ द गव्हर्नमेंट. आणि दुसरा आहे इजामुल हक, तो सगळ्या त्या स्वातंत्र्य सैनिकांचं जे त्यांनी 71 साली युद्ध केलं त्यांच्या संघटनेचा अध्यक्ष. तर मी म्हटलं भूषणले हे अवघड काम आहे, देव सोडून आपण आपली आपल्या पद्धतीने जसं जमेल तसं करू. तो म्हटलं थांब. आणि आम्हाला एक सॅम शौकत हुसेन नावाच्या माणसाला कुठनं त्या रवी देशमुखच्या मार्फत त्यांनी कॉन्टॅक्ट काढले. आम्ही त्या माणसाला भेटलो आणि तो मोठा रोटेरियन, सोशल वर्कर, बरे काय काय काय. आणि पुढच्या एक तासामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर ए के अब्दुल मोमीन यांच्या समोर बसलो होतो, मी आणि भूषण. आणि त्यांनी सांगितलं 2 मिनिट नॉट मोर दॅन दॅट, ते आत्ताच अमेरिकेहून आलेत, फक्त तुम्ही खूप मोठं कॉज सांगितलं म्हणून ते इथं आलेले आहेत, आणि 2 मिनिटं. आणि ते डॉक्टर मोमीन बोलायला सुरुवात केली तर मी म्हणला तर मी काय आलं 2 मिनिटात मी काय सांगणार. तर भूषणने सुरुवात केली, वी केम फ्रॉम ॲक्च्युली इंडिया, यू माईट बी नोईंग महाराष्ट्र. असं म्हणलं येस येस आय नो मुंबई. तो म्हणलं तुम्हाला जर मुंबई माहिती असेल तर त्याच्या आधी खरं तुम्हाला अहमदनगर माहीत पाहिजे. तर ते म्हणले व्हॉट इज अहमदनगर. आणि तो असं म्हणता क्षणी भूषणनी जी सुरुवात केली की त्याच्यानंतर अब्दुल मोमीनने आम्हाला पाऊन तास दिला आणि तो नगरच्या इतिहासावरून मराठ्यांच्या इतिहासावर पोहोचला. आणि मग अब्दुल मोमीन विचारला जस्ट आय हॅव अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन हिस्ट्री आणि मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की व्हाय मराठाज हॅव नॉट रुल्ड दिस कंट्री इंडिया, व्हाय द आदर्स हॅव रुल्ड द इंडिया. आणि मग भूषणने महाजी शिंदे सांगायला सुरुवात केली त्याला, ही वॉज अ ग्रेट वॉरियर, ही वॉज रुलिंग दिल्ली फॉर सेव्हरल इयर्स बट देन ही केम बॅक फॉर दिस इयर द रिझल्ट. आणि तो अब्दुल मोमीन असा शांत बसलेला एक तासानंतर जो माणूस आम्हाला 2 मिनिटं देत नव्हता तो म्हणता May I request you to take a lunch with me. And we had a nice lunch with him. And त्याच्यानंतर इजामुल हक तो म्हणला की अरे वीर मराठा रेजिमेंट. जेव्हा भूषणने त्याला सांगितलं आम्ही कुठनं आलो तर तो म्हणला अरे वा वा वा वा. तो म्हणला तुम्हाला माहितीसाठी सांगतो की इथले जे सगळे मुक्तियोद्धा होते त्यांना अख्खं भारताचं सैन्य प्रशिक्षण देत होतं आणि माझं प्रशिक्षण हे जमशेदपूर जवळच्या छावणीमध्ये मला नेलं होतं आणि वीर मराठा रेजिमेंटने केलेलं होतं. आणि त्यांनी 5-6 नावं सांगितली जे आम्ही त्याला त्यांच्याबद्दलची अधिक माहिती सांगितली. त्यातलं एक नाव होतं कॅप्टन व्ही व्ही कुलकर्णी. आणि असे ते नाते जुळले. आणि मग आमची 21ची सायकल यात्रा, नंतरची 23ची सायकल यात्रा, सगळ्या यात्रा अशा जुळून आल्या. त्या बांगलादेशमधले सगळे जे लोक आहेत गांधी आश्रमाचे ते अजून भूषणची आठवण करतात. तर तिकडनं निघताना आम्ही दरवेळेला झाड लावलं. आणि आता जेव्हा गेल्याचं कळलं त्यांना भूषणने, अख्ख्या नोआखालीतल्या गांधी आश्रमातले लोक एकत्र जमले, कारण ते पण नंतर खूप वेळा आले गेले, आले की भूषण त्यांना अख्खं नगर दाखवायचं. म्हणजे भूषणनी नगर, नगरचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, भारत बांगलादेश पाकिस्तान युद्धाचा इतिहास, किती गोष्टी त्यांनी जिवंत ठेवल्या, किती माणसं एकमेकांना जोडली. मी हेच एवढंच सांगू इच्छितो की असा अद्भुत माणूस आपल्यात होऊन गेला यावर खरं तर पुढं कोणाचा विश्वास बसणं अवघड आहे, आणि तो विश्वास बसावा यासाठी आपण आज बऱ्याच कल्पना पुढं आल्यात, त्याच्यावर काम करायला पाहिजे. एक दिवस भूषण खूप रडत होता, ज्या दिवशी आम्ही 2014 मोठा कार्यक्रम घेतला, आमिर खान आलेला होता, आणि त्या दिवशी तिथेच न्यायालयामध्ये शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकाचा प्रयोग चालू होता, आणि अचानक कळलं की कॉन्सिल आज जळाला व्हॉट एव्हर. आणि त्याच्यानंतर त्याला इतकं दुःख झालं, सुदैवाने त्यांनी काही दिवसांपूर्वी त्याचं सगळं शूटिंग केलं होतं, तिथे सगळ्या महापुरुषांचे फोटो बिटो, आणि तेव्हापासून त्यांनी ध्यास घेतला की हे आपण कसं परत आपल्याला काय करता येईल ते आपण बघूया. आणि मला असं वाटतं की असं जर आपण काही त्यापासून सगळ्यांनी मिळून, कारण काय झालं की नगरमध्ये एक फार मोठा सांस्कृतिक अनुशेष तयार झाला. जसं कॉन्सिल हॉल गेलं तसं नगरकरांना एकत्र यायला मोफत किंवा कमी पैशात नगरमध्ये जागाच नाही राहिली, आणि त्यानंतर जे काही सांस्कृतिक विकासाच्या केंद्र तयार झाले सगळे सावेडी किंवा उत्तर नगरमध्ये तयार झाले, आणि नगरचा दक्षिण भाग किंवा नगरचा मध्यभाग जिथे सगळं सामाजिक अभिसरण होत होतं, अनेक गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टींसाठी जागा शिल्लक नाही राहिली. तर आपल्याला जर असं काही करता आलं की आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जर त्याचं परत नूतनीकरण केलं, आणि आपण जर त्याला भूषणचं नाव दिलं, भूषण नगर, भूषण देशमुख कौन्सिल हॉल असं जर आपण त्याला काही नाव दिलं, तर मी एकच गोष्ट सांगतो की आमच्या कुटुंबियांतर्फे मी 10 लाख रुपये देईन. आणि याशिवाय नगरपालिका, महानगरपालिका आपली सक्षम आहे, अनेक लोक पुढे येऊ शकतात, CSR चे पैसे आपल्याला मिळवता येतात, पण आपण जर ते केलं तर जे या अहमदनगर शहराचं वैशिष्ट्य भूषण नेहमी सांगत होता की हे सामाजिक सद्भावनेचं शहर आहे, आणि ते खरं आहे. आता उल्लेख झाला की कैरो बगदादच्या बरोबरीने एकेकाळी नगरचं नाव होतं, आणि तो सांगायचा की हे पुणे मुंबईपेक्षा आपण खूप जुनी गावं आहोत, आपल्याला एवढा मोठा वारसा आणि इतिहास आहे, आणि इतिहासाचा कालखंड आणि प्रभाव फार विचित्र असतो आणि मोठा असतो. आज ठीक आहे, आज आपल्याला आजूबाजूची संभाजीनगर किंवा पुणे मोठी मोठी झाली आहेत गावं, नाशिक, काळाच्या ओघात काय हो 50 वर्षात ही गावं आपल्या पुढे निघून गेली, पण अजून आपल्याकडे 1000 वर्ष आहेत ना पुढचे, कधीतरी पुढच्या 1000 वर्षात आपण अजून लांब निघून जाऊ आणि जगातलं एक उत्तम शहर म्हणून, सांस्कृतिक उत्तम शहर म्हणून नाव मिळवू. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवण्यासाठी आपण परत परत भेटलं पाहिजे. हा एक निमित्त आहे की आपण विचारांचं आदान प्रदान करतोय, पण असं काहीतरी ठोस करूया. आणि आता इथं ग्रुप आहे आपला हेरिटेज वॉकचा, त्यांच्याबद्दल पण त्यांनी तो उपक्रम चालू ठेवला, ते त्याच ठिकाणी गेले जिथं त्याला साप चावला होता, आणि तिथून त्यांनी परत हेरिटेज वॉकची सुरुवात केली. मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जिथं त्या कल्पना थांबल्या किंवा थांबतील असं वाटत होतं, तिथे जाऊन त्यांनी परत एकदा त्या कल्पनांना एक प्रोत्साहित केलेलं आहे, त्याचं पुनरुज्जीवन केलं, त्याच्यावर प्रेम करणारे आपण सर्वांनी भूषण नावाच्या धाग्याने आपल्याला बांधलेलं आहे. तर आपण असंच यापुढेही एकत्रित राहून या गावासाठी चांगलं काम करूया, विधायक काम करूया. डिफरन्सेस सगळे असतातच कुठल्याही समाजात, ते बाजूला ठेवू, आणि विधायक 4 गोष्टी कशा एकत्र करता येतील त्यावर आपण फोकस करू. इथे भूषणची आई आहे, आणि इथे भूषणचा मुलगा मोहित पण आलेला आहे, त्यांची भूषणची सून ऋतुजा पण आलेली आहे, त्याची मावशी शोभनाताई वारिंबे पण आलेले आहेत, आणि म्हणजे या सगळ्या लोकांनी पण खूप धीरोदात्तता दाखवली. म्हणजे त्याला जेव्हा आता तो जेव्हा त्याचं ब्रेन काम नाही करत आहे असं जेव्हा लक्षात आलं, तर आईने सांगितलं की आता त्याला जास्त त्रास देण्यात अर्थ नाही आणि त्याचं कार्य पुढे घेऊन गेलं पाहिजे. हे बोलणारी लोकंसुद्धा अशी 9 वर्षी पार केलेली त्याची आई आहे, पण त्यांच्या सगळ्यांची पण भावना तीच की आता तो त्याच्या कार्याच्या रूपाने जिवंत आहे आणि त्याला तसंच जिवंत ठेवलं पाहिजे, कारण कोणताच माणूस अमर पट्ट्या घेऊन येत नाही, सगळ्यांना जायचं आहे, पण आपण कार्य, विचार, आपल्या जो आपली जी स्वप्न आहे ती जिवंत ठेवली पाहिजेत. तर आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून मी त्यांच्याही वतीनं, कुटुंबियांच्या वतीनं सुद्धा आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आणि भूषण हा आपल्यापैकी प्रत्येकाचं सतत नाव घेत होता, कसा माणूस होता बरं तो त्याला म्हटलं अरे फार भयंकर झालं भूषण, साप चावलं, तुझ्या लक्षात नाही का आलं काय कसं झालं, तर तो काय म्हणला, तो म्हणला अरे बाबा ते मला साप चावलं बरं झालं, जे लोक बाहेरून बघायला आले त्यांना चावलं असतं तर काय झालं असतं. हा होता भूषण. धन्यवाद.
1: खरंच भूषण सर आपण आठवणी खूप सांगितल्या, या आठवणींचं खरं तर एक पुस्तक होईल आणि ते तुम्ही नक्की लिहावं अशी मी या व्यासपीठातर्फे विनंती करतो. आता गिरीश सर सांगताना फक्त एकच बोलले की पत्रकारांनी परत परत भेटलं पाहिजे, हे त्यांनी आता वाक्य उच्चारलं. हेच वाक्य भूषण सरांनी उच्चारलं होतं 6 जानेवारी 2024 मनसूरभाई शेख यांच्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा होत होता आणि त्यावेळेस भूषण सर म्हणले की सर्व पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, शहराच्या विकासावर मंथन चिंतन केलं पाहिजे. आणि त्यावेळी मग लंकेसाहेब, विजयसिंह होलम, विठ्ठल लांडगे साहेब, सतीश कुलकर्णी सर यांनी सगळ्यांनी आणि मनसूरभाई शेख सगळ्यांनी एकत्र येऊन पत्रकार कट्टा उपक्रम केला आणि गेले 4 पत्रकार कट्टे झाले. या पुढचा कट्टा भूषण सरांसोबत हेरिटेज वॉक करण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केलेला होता, परंतु हाच पत्रकार कट्टा भूषण सरांच्या श्रद्धांजली सभेसाठी व्हावा ही खरंच दुर्दैवी वेळ आपल्यावर आली आहे, त्याबद्दल खरंच अत्यंत दुःख होत आहे. परत आपण व्यासपीठाकडे येऊया. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करतो माजी आमदार, ज्येष्ठ कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री लहू कानडे साहेब यांना.
2: स्वर्गीय भूषणवर प्रेम करणारे सर्व दुःखांकित भावांना आणि भगिनी, खरं तर भूषणचं अकाली जाणं हे आपल्या सर्वांनाच अत्यंत वेदना आणि दुःख देऊन गेलेलं आहे. मला वाटतं मी सर्व चेहरे बघतो सारे मित्र आहेत आणि भूषणचा याने सर्वांचा वाटतं मागील 25-30 काहींचा 40-50 वर्षापासूनचा संबंध. मी शहरामध्ये 1988 राहिला होतो. पत्रकारितेमध्ये माझा सर्वात जवळचा मित्र महादेव कुलकर्णी, महादेवला आणि मला नगरमध्ये येता येता औरंगाबादची पार्श्वभूमी, आम्ही दोघंही तिकडचं काही घेऊन आलेलो. नंतर भूषणचा परिचय झाला. भूषण जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा एक जाणवलं का या माणसामध्ये कमालीची गुणग्राहकता आहे. जो जो गुणी माणूस असेल, जो जो काहीतरी धडपडणारा माणूस असेल, त्या प्रत्येकाच्या बद्दल आत्यंतिक जिव्हाळा भूषणकडे होता. त्या माणसाशी मैत्री झाली पाहिजे, त्याच्याशी संवाद झाला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, हे भूषणचं होतं. खरं तर खूप आठवणी आहेत, खूप सांगण्याजोगं आहे, फार सांगत नाही, फक्त 2 आठवणी सांगतो. भूषणचं या शहरावर आणि या शहरातल्या ऐतिहासिक वास्तूवर विलक्षण प्रेम होते, हे तर आपल्या सर्वांना माहीत. परंतु माझे मित्र जेव्हा इतिहास संशोधक सुरेश जोशी गेले, त्यानंतर सर्वांच्या पुढचा एक प्रश्न होता की आता जोशी सरानंतर कोण. जोशी एक असं व्यक्तिमत्व होतं का, मी तेव्हा शेवगावला प्राध्यापक होतो, मला आठवतंय, त्यांना थोडस जरी सांगितलं का इथे इथं असा असा ऐतिहासिक संदर्भ आहे तो जरा बघायला पाहिजे. जोशी सर त्याही वयामध्ये धडपडत त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचे, म्हणजे त्यांना इतिहासाबद्दल काही मिळेल असं जाणवलं तर थकणं, कष्ट, धडपड याच कशाचंही स्वैर्य सुतक नसायचं. मला वाटतं तो वारसा भूषणनं नगरच्या इतिहासाबद्दल अत्यंत समर्थपणे पेरला. भूषणला जेव्हा कळालं तर मी आणि डॉक्टर पी आंबलगण नंदुरबारला एकत्र काम करत होतो. मी नंदुरबारला डेप्युटी शोध प्रशासन होतो आणि आंबलगण माझे सीओ होते. आंबलगणची मला वाटतं IAS नंतरचं पहिलं पोस्ट मोठं. दाक्षिणात्य मराठीचे प्रॉब्लेम, डेप्युटी शो ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि सीओचं तसं नवरा बायकोसारखं नातं असतं, त्यामुळे आमचं मैत्री होतं. ते झालं, आम्ही दोघांनी तिथे जवळपास 2.5-3 वर्षे एकत्र काढली. योग असे आले का माझी बदली नगरला झाली आणि आलबलगण ही नंदुरबारहून कलेक्टर नगर म्हणून आले. आमचं घरी येणं, एकमेकाकडे जाणं येणं असायचं. एक दिवस भूषण माझ्याकडे आला आणि भूषणनं मला सांगितलं या आनबनगणला, आपल्याला आनबनगणला भेटलं पाहिजे, आम्ही केव्हा यावर. म्हटलं काय विषय काय आहे. त्याने ह्या भुईकोट किल्ल्याच्या बद्दल काहीतरी केलं पाहिजे. भुईकोट किल्ला हा भूषणचा मला वाटतं अत्यंत वीक पॉइंट होता, टोकाचा वीक पॉइंट. मी भूषणला म्हटलं भूषण भेटायचं राहू देत, पण मी एकदा डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टर आंबलगण हे पशुसंवर्धनचे BBSC MBBS झालेले. मी सरांशी बोललो मला आनंदलग्न याच्यासाठी आवडतात का त्या माणसाने एकदा शब्द दिला का ते कसं बसवायचं चाकोरीमध्ये हे त्या प्रशासकाकडून शिकावं एवढा चांगुलपणा त्या माणसामध्ये आहे. आज इथे उद्योग खात्याचे प्रधान सचिव आहे. भूषणला एवढा आनंद झाला या सर्व गोष्टीचा आणि मी साक्षीदार आहे. खरोखर आनबलगांच्याच काळामध्ये भुईकोट किल्ल्याचं काम मार्गी लागलं. तो खंदक बिंदक ते सर्व त्याच्यामध्ये काय अधिक उत्तम केलं पाहिजे. डॉक्टर आनबलगन आपलं IAS पद बाजूला ठेवून अत्यंत विद्यार्थी होऊन भूषण सराकडून ऐकताना मी बघितलेला. हे प्रशासक म्हणून त्यांचंही मोठेपण होतं आणि हे उत्तम होण्यासाठी म्हणून सर्व संदर्भ कष्टपूर्वक मिळवून देणं हे काम भूषणनं त्या काळामध्ये केलं. एक सोपी आठवण आहे. मी एक दिवस पत्रकार परिषद घेतली. इथला जिल्हा पंचायत अधिकारी होतो डेप्युटी शिवाय ग्राम पंचायत. मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती होती 3 जून. काही पत्रकार मित्र बोलवले. मला वाटतं महादेव कुलकर्णी त्यात होते आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लेखी एक निवेदन दिलं की हा जिल्हा हागणदारी मुक्त करणार आहोत. हा शब्द नवाच होता. आमच्या साऱ्या मित्रांना लेखी प्रेस नोट दिलेली असून देखील दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या की आम्ही ठरवलंय सर्वत्र शौचालय बांधायची. महादेवला आठवत की मला माहीत नाही. मी महादेवला फोन करून विचारलं. अरे म्हटलं मी लेखक आहे, शब्दांचं वजन मलाही समजतं. जर मी स्वतः होऊन हागणदारी मुक्त करायचंय असं म्हटलंय तर तुम्हाला काय रे संकोच वाटला, तुम्ही तो शब्द कोणीच वापरला नाही. मला भूषणचा फोन आला. महादेव म्हटला ते फार कसतरी शब्द यार. नंतर सर्वांनी वापरायला सुरुवात केली. हा भाग वेगळा. अर्थात ती टर्म वापरण्यासाठी माझ्या वरिष्ठापासून तर सरकारपर्यंत सर्वांनी टोकाचा विरोध केला. मी संघर्ष करून शासनात GR काढायला लावला हे खरं आहे. परंतु भूषण एकमेव माणूस होता का हा जर शब्द आपल्या दैनंदिन जगण्यातला आहे. मगाशी मला वाटतं कुलकर्णींनी सांगता सांगता भूषणच्या बाजार बघण्याच्या गोष्टीबद्दल सांगितलं. मला वाटतं भूषण एक असा इतिहासकार होता का ज्या समाजाला इतिहास लेखनाची परंपराच नव्हती आणि इकडून तिकडून लिहिला तो फक्त राजा रजवाड्यांचा आणि सरदारांचा लिहिला. भूषण येथील सर्वसामान्य माणसांचा इतिहास लिहिला जावा, त्या माणसांच्या बद्दल कुठेतरी नोंदलं जावं यासाठी अविरत कष्ट करायचा. अगदी अलीकडे अलीकडे 1.5 महिन्यापूर्वी एक दिवस माझ्याकडे प्राध्यापक बापू चंदनसिवे आले आणि भूषणचा फोन आला आणि बापूला पाठवलं होतं की लवजींना म्हणावं एक मुलाखत आमच्या नगर रेडिओसाठी दे. मी म्हटलं भूषण आता काय म्हणजे नियो म्हणजे आत्ता निमित्त काय आहे. त्याने काही निमित्त नाही, तुम्ही नगरमध्ये राहायला आलात, तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये आहात हे मला माहीत आहे, परंतु एकदा या सद्यस्थितीबद्दल तुम्ही मोकळेपणाने बोलावं अशी माझी इच्छा आहे म्हणून बापूला पाठवलं. शेवटी बापू दुसऱ्या दिवशी मला ओढत त्यांनी तिथे नेलं. मुलाखत झाली ती. त्या दिवशी एकच दुःख झालं, भूषण तिथे नव्हता. म्हटलं काय झालंय, ते म्हणे ते कामानिमित्त नाही. आणि नंतर मात्र दुर्दैवाने मी परदेशात असताना काल परवा भूषण गेल्याची बातमी आली. हे अत्यंत दुःखद होतं. भूषणच्या स्मृती या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या स्मृती आहेत. भूषणच्या स्मृती आजच्या या अत्यंत उठवळ आणि संवेदनाशून्य समाजामध्ये, आजचा कालखंड हा विधिनिषेध शून्य समाजाचा आहे. खरं तर याच्यापेक्षा अधिक वाईट शब्द माझ्याकडे आहेत, परंतु या अशा कालखंडामध्ये विवेक स्वत्व आणि सत्याची बाजू घेऊन प्रामाणिकपणे जगणाऱ्या समाजासाठी धडपडणाऱ्या माणसांच्या स्मृती आहेत. त्या आपण सर्वांनी जतन करणं आवश्यक आहे. आत्ताच गिरीश भैयाने सांगितलं त्याप्रमाणे भूषणच्या स्मृती खातर जे जे काही होणार असेल त्याला मी माझा उद्योग समूह माझं लोकहक्क फाउंडेशन सक्रियपणे त्यासोबत राहू. पैशाची गरज लागली ते मी आजच जाहीर करतो, मी देखील 1,00,000 रुपये त्या फंडासाठी देईल एवढं आवर्जून सांगतो. परंतु आपण सर्वांनी मिळून भूषणच्या स्मृती जपूया एवढीच आदरांजली भूषणला वाहतो आणि थांबतो. धन्यवाद.
1: धन्यवाद कानडे सर.
3: म्हणजे आपण सर्वजण आज या सभागृहामध्ये भूषणला आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आले. खरं म्हणजे भूषणला आदरांजली अर्पण करणं हे आपण सर्वांना सुद्धा खूप वेदनादायी असं आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व जे कालपर्यंत आपल्यात होतं अचानक गेलं असं समजलं, पण आजही वाटत नाही की भूषण आपल्यात नाही आहे. प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे अनुभव, माझे अनुभव केडगावपासून क्रिकेटच्या मैदानापासून होते. सरपंचाची गोष्ट वेगळी, कारण भूषण रवी देशपांडे काही त्या ठिकाणी महेंद्र कुलकर्णी आम्ही दर रविवारी त्या गोडाऊनवर कुठतरी खेळायला असायचो. म्हणजे हा सगळा प्रसंग पाहिला आणि गावात गेल्यानंतर त्यातले एक साक्षीदार इथं बसलेले आहे सतीश कुलकर्णी, केडगावच्या इंडस्ट्रियल एरियात केसरीचा ऑफिस होता आणि तिथे सायकलवरती बाळबोटे हिरे बाजारलाल तीन फोटो काढून आणला होता. त्याची बातमी भूषणने लिहिली आणि ती बातमी डिटेक्ट करून कशी छापायची ही सतीशने डिझाईन करून दिली होती. सतीश बरोबर, म्हणजे तेव्हापासूनचा तो प्रसंग होता. आणि कालचा गेल्या वर्षी ज्यावेळेस माझ्या मुलाचं लग्न झालं, त्या लग्नाला दुपारच्या वेळेस आपल्या आर्मर्ड कोरचे मेजर जनरल विक्रम वर्मा सर आले होते. जवळ 2-2.5 तास ते दुपारी लग्नामध्ये तेथे होते. आणि प्रसंग असा होता की अगोदर गेल्या वर्षी त्यांनी घरी जेवणासाठी बोलवलं होतं आणि जेवण केलं आणि नंतर त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांच्या घराजवळ एक झेंडा आहे आणि एक मोठं सागवणाचं कुठलं लाकूड आहे माहीत नाही, ते खूप उंचीचं आहे. ते मला म्हणजे पोपटराव मला तिथं घेऊन गेले. आपको पता आहे की हे खंबाकी आहे? म्हटलं काय कल्पना नाही. म्हणजे या ठिकाणी कारण मला वाटतं कर 80 का 90 वर्ष त्या घराला झाले होते. त्यांचे पहिले ब्रिगेडर जे सिंधुदुर्ग तिकडे होते आणि छत्रपती शिवाजी राजांच्या त्या जहाजाच्या शिळाचं ते एक याचं ना लाकूड ते मोठं ते होतं. तो ब्रिटिश कमांडंट ज्यावेळेस बदलून नगरला आला ते त्या बांगल्यावर आणि तो येताना त्या छत्रपतींच्या प्रेरणे पायी तो खांब घेऊन आला होता आणि तो आजही त्यांच्या घरासमोर आहे. म्हणजे एवढी मोठी गोष्ट तुम्ही नगरकरांना झाकून का ठेवली, खरं सांगायला पाहिजे होत. आणि ज्यावेळेस याच्यावरती चर्चा आम्ही भूषणशी आणि चर्चा मला 1-2 व्यासपीठावर सुद्धा नगरमध्ये ही गोष्ट मी बोललो की तुम्ही नगरच्या काही सहलींना परवानगी दिली पाहिजे, त्या खांबाला हात लावणं सुद्धा किती मोठी प्रेरणा आहे. आणि ज्यावेळेस ते सगळं पाहिलं आम्ही चर्चा केली ते म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने ते थोडं अवघड आहे, शक्य होणार नाही. आणि मग भूषण बरोबर त्यांची भेट घालून दिली तिथं आणि इतकं जवळ 1/2 पाऊण तास त्यांची चर्चा होती. तर भूषणला या गोष्टी, कारण भूषण हा निवळ पत्रकार नव्हता पण पत्रकारितेचं डिझाईन जे अंतर्मनात त्याचं होतं ना, ते नगर शहराचा इतिहास, संस्कृती, सभ्यता या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या बोलण्यातून नेहमी असायचं की शिर्डीला एवढी गर्दी असेल, राळेगंज सिद्धी लोक येतात, हिवरे बाजारला लोक येतात, शनी शिंगणापूरला जातात, लोक वळून का येत नाही इकडे. किल्ला एवढं मोठं वैभव आहे आणि कोणी बी तिथे स्नेहालयला आलं, काही फॉरेनचे काही डेलिगेट्स आले किंवा कुठले आले का भूषण त्यांना घेऊन तिथं मला फोन यायचा की कुठे आहेत, म्हटलं आहे गावात, काही नाही काही पाहुणे आले त्यांना घेऊन यायचे. मग त्याच्या डोक्यामध्ये भूषणचं नेहमी असायचं नगरमध्ये जे काही चांगल्या गोष्टी चालल्यात त्या बाहेर गेल्या पाहिजे, त्या समजल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस मध्यंतरी आम्ही शाळेच्या मुलांना पाठवायचं भूषणला, म्हटलं कोणतरी त्या बरोबर, भूषण म्हणला नाही मी स्वतः जाईन. त्या 2 बसमध्ये स्वतः भूषणी शाळेच्या मुलांना अख्खा दिवस घालवला, मुलांबरोबर जेवण केलं. म्हणजे त्याच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट एवढी बिंबलेली असायची की नाही लोकांपर्यंत गेली पाहिजे, लोकांना समजली पाहिजे. ज्यावेळेस आता गिरीशने पण सांगितलं आणि आता लव कानडे साहेब पण या ठिकाणी बोलले ते की जुनं महानगरपालिका आपलं नगरपालिका तिथले जुने फोटो आणि तो इतिहास होता यावर तर भूषण कायम बोलायचे. काही गोष्टी इथे कशा असल्या पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी कशी. आता प्रमोद जे गेले मला वाटतं आता इथं या वेमलेंद्र शरणसाहेब नगरला जिल्हाधिकारी होते आणि त्यावेळे मेजर जनरल रंधावा म्हणून नगरला होते आरमडकोरला आणि 5 कोटी रुपये त्यांच्याकडे त्या कामासाठी आलेले होते की के रेंज आणि निंबोडीचा सगळा कॅम्पस वृक्षारोपण करायचे आणि त्यावेळेस त्यांची कुठेतरी नगर क्लबला चर्चा झाली हे सगळं करायचं. मग मला विमलन चरण साहेबांचा फोन आला की कुठं आहात उद्या तुम्ही आपल्याला एक ठिकाणी चहाला जायचं येताल का. म्हणलं हो येतो आणि आम्ही रंधावा साहेबांकडे गेलो आणि विषय होता का त्या एरियाचं सगळं प्लांटेशनचं काम तुम्ही करून द्या म्हणून. म्हटलं भाऊ मी पैसे आणि हे मी स्वतः करत नाही कधी मी तुम्हाला माणूस देतो. आणि मग आपले त्यावेळी लव कानडे साहेब DRDOला PD होते आणि DPAPचे कार्यक्रम जोरात चालू होते आणि त्यावेळी आपले दूध संघाचे सचिव होते श्रीगोंद्यावाले. मग तो प्रकल्प त्यांच्याकडे दिला आणि तिथं सगळं प्लांटेशन करण्यापासून त्यांनी त्यांचे लोक आपल्याकडे पाठवले कुठले झाडं कुठं लावायचे. आणि त्यावेळेला कर्नल रामसिंग म्हणून केंद्रीय मंत्री होते आणि ते उद्घाटनाला आले होते. त्यावेळेला भूषणसुद्धा तिथे त्या निंबोडीचं जे नारायणडोर रोडला जातो ते जे प्लांटेशन आहे तिथं ते एक चर्चा आणि त्यातून विमलेंद्र शरण साहेबांबरोबर आम्ही ती चर्चा करून एक विषय आला की भिंगार नाला जो इनलेट आउटलेट इथे काय करता येईल आणि इथे आपल्याला वेगळं करता येईल का. त्यामुळे सावंत म्हणून कर्नल होते इथे. मग त्यांची टीम आमच्याकडे आली आणि आपण इनलेट आउटलेट जेवढं आहे भिंगार नाल्याचं अख्खं वरपासून खालपर्यंत फिरलो होतो आम्ही. म्हणजे कुठे दरेवाडी रोडचं जे तिथं ब्रिजपाशी येतं अख्खं फिरून काढलं आणि 2 बंधाऱ्यांची इस्टिमेट करून देण्यासहित त्यावेळी डेप्युटी इंजिनियर गाडवे साहेब इथं होते त्यांना घेऊन आम्ही 4 दिवसा इस्टिमेट सगळे वेड्या बाबळी काढून त्या लकडी पुलापासून ते कसं करायचं आणि त्यातून पहिले 2 गजरात द्यायचे आणि CSR नव्हता त्यावेळेस. आज आपल्या प्रदीप शेठ गांधी नाही आहेत कोहिनूरवर. त्यावेळेस पहिल्यांदा आणि प्रमोदजीला सांगून 2 जे हत्ती बसले आणि त्याच वेळेस विजन 2020 चर्चा सुरू झाली होती आणि ते बदलून गेले आणि टेंडर झालं अन्मलगन साहेबांच्या काळात आणि इम्प्लिमेंटिंगचा स्टेज आली त्यावेळेस दांगड साहेब आलेले होते. म्हणजे या सगळ्या ज्यावेळेस पाहिल्या आणि या सगळ्या प्रक्रियेत भूषण पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होता आणि म्हणून जॉगिंग पार्क म्हणून किल्ल्याला डिझाईन करता येईल का इथपासून तर दुर्दैवाने कालच्या घटनेपर्यंत भूषण त्यामध्ये होता. आणि कधी आलं की चर्चा म्हणजे पत्रकारितेच्या पलीकडची विचारधारा भूषणची होती आणि एक मित्र म्हणून भूषणकडे खूप वेगळं ज्यावेळेस मला समजलं त्या दिवशी सचिन पारखी होते आम्ही तिथे गेलो आपलं केडगावला 1 तासभर तिथं गप्पा मारल्या. मग एवढी चर्चा त्यांचा भाचा त्या दिवशी होता एवढं झालं म्हणला नाही नाही तुम्ही जेवण केले नसेल तुम्ही जेवण करा. म्हणलं भूषण जेवण करूनच मी घरातून बाहेर पडतो. आणि इतक्या वेळ चर्चा आणि ते गिरीशनी सांगितलं तसं की तोही प्रश्न आम्ही आपण प्रत्येकजण विचारतोच. ज्यावेळी भूषणला विचारलं की हे झालं ते करताना पण ते बरं झालं की तो मला चावला आणि एवढ्या मोठ्या पाहुण्यांना मी ती माहिती देत होतो तिथं घडलं असं तर आपला मेसेज किती वाईट गेला असं. म्हणजे विचार करा एवढं घडवून त्या दिवशी सकाळी ज्यावेळेस स्वास्थ्य हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या दिवशी गेलो खूप पण ते चेहरा भूषणचा पाहिल्यानंतर म्हणजे एवढं वाईट वाटलं की आता ही नगरची जी परंपरा आहे सांस्कृतिक ही सगळ्या गोष्टी ही इतक्या तन्मयतेने कोण मांडणार आहे. आणि म्हणून जो विचार आता गिरीशने या ठिकाणी मांडला की जसं नवी दिल्ली जुनी दिल्ली नवी मुंबई जुनी मुंबई तसं नवनगर जुनं नगर असा प्रकार आहे आणि वैभव सगळं जुन्या नगरमध्ये आहे आणि जुन्या नगरचं वैभव जे आहे तिथं आज सगळे कोणीच जात नाही जुन्या नगरपालिकेत. आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला मला वाटतं इथं बसले सगळे चेहरे हे राजकारणाच्या पलीकडचे विचार असलेले आहेत. आपण सर्वजण आपण त्याच विचाराने एक सुरुवात केली तर नगरमध्ये त्या जुन्या नगरपालिकेमध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि यावेळी गिरीशने सांगितलं की आम्ही एक 10 लाख रुपये किंवा आता कानडे साहेब पण म्हणले. मला असं वाटतं आजही नगर करामध्ये ती उर्मी आहे. एक आव्हानकरमध्ये ज्यावेळेस सेना नदीच्या घटना घडायच्या त्यावेळी एकच थोडीशी बातमी दिली होती की लोकसहभागातून सेनेवरचा पूल तयार करू आपण. आजही नगरकर वर्गणी करू शकतात भूषणच्या विचारावर असं माझं निश्चित मत आहे. आणि आपण कोणाला मागायला जाण्यापेक्षा नगरमध्ये फक्त सगळे मिळून एक पत्रक काढू आणि असं असं नगरचं वैभव या रूपाने भूषणच्या रूपाने पुन्हा आपल्याला पुनरुज्जीवित करायचं त्यासाठी मदतीची गरज आहे. तुम्हाला सांगतो लोक झोळ्यासुद्धा कमी पडतील एवढं निश्चित होईल. आणि त्याच लोकसहभागातून आपण हे सगळं करू. आजही देणारे खूप लोक आहेत. निवळ नाव घेतलं चर्चा केली तरी खूप काही घडल. आणि एक छान आणि चांगले आर्किटेक्ट आपल्याकडे आहेत. एक छान डिझाईन त्याचं करून घेऊ आपण आणि त्या डिझाईनप्रमाणे आपण ते असं करू का पुन्हा भविष्यकाळामध्ये अनेक वर्ष त्याला मेंटेनन्स येता कामा नये. आज नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा आपण उपयोग करून घेऊ. खरं म्हणजे भूषणचं जाणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप वेदनादायक असं आहे. तर तो पत्रकारच्या ज्यावेळी लोकसत्तामध्ये औरंगाबादच्या आला गेलो तेव्हा टाईम मिळायचा. भूषण शिल्पा पण या ठिकाणी आहे. चर्चा बातमी वेगळ्या असायचं नाही. आणि मध्यंतरी कोविडच्या काळात तो लढतो काहीच करत नाही गरीसनं माहिती आलं नाही म्हणले मला एक 2 दिवस तू जे केलं फक्त रेकॉर्ड करायचे. तसं आजही आमचं पुस्तक नाही एवढे बाजारवर. म्हटलं बघ त्या अजून काय इच्छा वाटत नाही त्यावर करावं काही नाही. म्हटलं मग माझी एक विनंती आहे हिवरे बाजार जे काय केलंय का आपण रेकॉर्डिंग करू. आणि सगळं युनिट घेऊन 3 दिवस भूषण रेकॉर्ड करत होता कंटिन्यू 3 दिवस. आता ते सगळं जतन करून ठेवलेलं असेल. बस म्हणले हे एवढं झालं ना तरी खूप झालेलं आहे. आणि मध्यंतरी आपला अजय आजू धोपावकर आता आजूला दिसत नाही तरी भूषणचा मला फोन आला की अजय धोपावकरला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा रेडिओसाठी मग कधी येता येईल. त्या दिवशी तिथं बसून म्हणजे असे असे खूप चर्चा आहेत विचार आहेत. आणि भूषण जवळ बसलं ना की जगाच्या पाठीवरच्या अनेक गोष्टी नवीन नाविन्यपूर्ण अशा आपल्याला समजत असायच्या. म्हणून मी या ठिकाणी जास्त काही न बोलता आपण सगळेजण मिळून आपण एक छान आणि चांगलं स्मारक आणि त्यासाठी जेवढा वेळ लागेल जेवढं आपल्या नगरमध्ये फिरावं लागेल तेवढं आपण फिरू चर्चा करू. आणि खऱ्या अर्थाने एक पत्रकार म्हणून एक पत्रकारितेतला साहित्यिक म्हणून एक इतिहास तज्ज्ञ म्हणून या सगळ्या अँगलने आपण त्या ठिकाणी त्या प्रकारे डिझाईन करू. म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या सर्व हिवरे बाजार परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आणि या ठिकाणी भूषणला आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.
1: धन्यवाद पवार सर. मी जास्त वेळ न घेता निमसे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
4: आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखद अंतकरणाने कैलासवासी भूषण देशमुख यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित आहोत. मोठ्या प्रमाणात वेळ झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी नगरचे नागरिक शोकसभेसाठी हजर आहेत. खरं म्हणजे शनिवारी रात्री मी शेतावरनं रात्री 9:30 घरी आलो. समाचार वाचला तर समाचारमध्ये पहिल्याच पाहणार होतं की भूषण देशमुख यांचं निधन. मला वाटलं हार्ट अटॅक वगैरे काही असलं. मला आधीचा इतिहास काहीच माहीत नव्हता. मी थोडं डिटेल वाचलं मग सरपद विषय वगैरे आलं आणि मला माझे खूप असोसिएशन असल्याने मला धक्का बसला. दुसरी सकाळी मी गिरीशला फोन केला आणि हे नेमकं काय झालं त्यांनी पूर्ण डिटेल्स सांगितलं मला की हेरिटेज वॉकला किल्ल्यात गेले मिलिटरीचे ऑफिसर होते बरोबर त्या दरम्यान झाला त्यांच्याबरोबर मी हेरिटेज वॉकला मी सुद्धा एकदा गेलो होतो. आणि आमचं शेवट त्यांनी जागेदार बिल्डिंग आहे तिथे स्टँड जवळची तिथे केला होता. तर असं माझा जवळून संबंध आणि जेवणी हेरिटेज वॉक हा त्यांच्या जीवनाचा एक भाग होता. ते कार्य करत असताना त्यांना दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपण सर्वच त्या निमित्ताने दुःखी आहोत. नगरकर सर्व दुःखी आहे. माझा मी फक्त 2 प्रसंग गणिताचा अभ्यासक असल्याने कमीत कमी शब्दात सांगेल. मी नगरला 75 सालापासून निवासला होतो आणि शेवटची 4 वर्षे प्राचार्य असताना भूषणचं नाव ऐकलं होतं. पण असं आमची इंटरॅक्शन तशी फार 33 वर्षात फार कमी झाली. फक्त नाव होते भूषण एक पत्रकार आहे माझे मित्र गोपाळराव मिरीकंडर त्यांचं नाव ऐकायचं आणि थोडंफार माहिती होती की भूषण एक अभ्यासक पण आहेत आणि पत्रकार पण आहेत. नंतर मी नांदेडला कुलगुरू असताना आम्ही एक तिथं अनुदानित पदव्युत्तर मास मीडियाचा कोर्स सुरू केला. तर मी गोपाळराव मिरकांना सांगितलं काही चांगले लोक मला पाहिजेत फुल टाईम लेक्चर, अनुदानित कोर्स आहे. मग ते म्हणले मी भूषणला विचारतो. तेव्हा नंतर कळलं की भूषणला याच्यातला अभ्यास चांगला दिसतो. नंतर पुढे मी माझ्याबद्दल सांगत नाही, मला ते कनेक्ट करायचं आहे. लखनौला कुलगुरू 2013 गेल्यानंतर असा काही एक विषय निघाला की तो भूषणला अत्यंत जवळचा, म्हणजे नगरचा किल्ला. कधीही माणूस नगरहून मी लखनौसारख्या 100 वर्ष जुन्या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून गेलो, स्वागत समारंभात आपण काहीतरी कनेक्ट झाला पाहिजे लखनौशी म्हणून मी विचार केला. तर मी 2 गोष्टी सांगितल्या की ह्या विद्यापीठाचे 1932 ते 1938 रँगले परांजपे कुलगुरू होते, ते महाराष्ट्रीयन होते, ते प्रिन्सिपल होते, मी पण प्रिन्सिपल आहे, आणि ते गणितज्ञ होते, मी गणितज्ञ आहे. आणि दुसरा सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 नगर किल्ल्यावर झेंडा आचार्य नरेंद्रदेवांनी फडकवला. 15 ऑगस्ट 1947 आणि त्यांच्याबरोबर रावसाहेब पटवर्धन दोघेच होते. दोघांचा फोटो मिळाल्यानंतर आणि ते आचार्य नरेंद्र 15 ऑगस्ट 1947 नगरच्या किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानंतर नेहरूंच्या आज्ञेनुसार सप्टेंबरमध्ये लखनौ विद्यापीठाचे पुढच्या महिन्यात कुलगुरू झाले. एक भावनिक संबंध लोकांशी मी जोडला गेलो आणि मी थोडंफार अधिक बोललो. त्यांनी जे आचार्य नरेंद्रमांनी एक प्रदीर्घ इंग्लिशमध्ये बुद्धिझम जो ग्रंथ लिहिला, जगातला सर्वात मोठा ग्रंथ तो पाहिला, नंतर खूप लिखाण झालं, त्याबद्दल माहिती सांगितली. हे कोणाकडनं तरी भूषणला माहीत झालं आणि त्याने आमच्या ॲडव्होकेट भोरमार्फत पाठपुरा सुरू केला, मला तो ग्रंथ पाहिजे. जसं नेहरूंच्या केबी रूममध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया आहे, तसंच आचार्य नरेंद्रजी सेल आहे, जे रूम आहे तिथं आपल्याला बुद्धिझमवरचा ग्रंथ ठेवायचा. माझी नाव ऐकून होतं, जास्त ओळख नव्हती. अनेक वेळा त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आमच्या लायब्ररीतलं पुस्तक जीर्ण झालेलं होतं, ते येणं शक्य नव्हतं. सुदैवाने

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगी या कार्यक्रमात स्वागत करते आहे, अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. आणि आज आहे 10 जून 2024, आजची तारीख. आणि आज आहे अर्थात वार बुधवार. दिवसाला छान प्रसन्न सुरुवात झाली. आपण आपलं सगळेजण रुटीन फॉलो करत आहोत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत, बऱ्याच घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत. सध्या नगरबद्दल बोलायचं झालं तर नगरचं आजचं तापमान 39° अंश सेल्सिअस एवढं आहे आणि हवामानामध्ये थोडीशी उष्णता जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. नगरकर जेवढे मे महिन्यामध्ये उकाड्यानं हैराण होते तेवढे सध्या हैराण होत नाही आहेत. वातावरण हळूहळू कमी होताना दिसतं आहे, पण तरीसुद्धा मान्सून मात्र अजूनही ॲक्टिव्ह इथे झालेलं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जर म्हणाल तर अजूनही महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं नाही आहे. दक्षिण कोकणामध्ये ते झालेलं आहे, पण तरीसुद्धा महाराष्ट्रात मात्र अजूनही मान्सूनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. उकाडा थोड्याफार फरकानं होतो आहे, पण तरीसुद्धा पाऊस मात्र अजूनही नगरमध्ये नाही आहे, नगर जिल्ह्यात नाही आहे, परिसरामध्ये नाही आहे. सो आपण चातकासारखी या मान्सूनची वाट पाहतो आहोतच. आणि लवकरच 15 जूनला शाळा सुरू होत आहेत. येस, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. आणि सध्या ना आपण पाहतो आहोत की बाजारपेठेमध्ये जिथे स्टेशनरीची दुकानं आहेत, वह्या पुस्तकांची दुकानं आहेत ना, तिथे छान वेगवेगळ्या पद्धतीचे दप्तर्स असतील, बॅग्स असतील, काही छान छान वॉटर बॉटल्स असतील, काही टिफिनचे डबे असतील, अशा छान गोष्टी आकर्षक पद्धतीनं सध्या मांडलेल्या दिसत आहेत. आणि सगळी स्टेशनरीची दुकानं सध्या छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेशनरी मटेरियलसह सज्ज झालेली आहेत. लवकरच म्हणजे 15 जूनपासून शाळा सुरू होते आणि 15 जूनला पाठ्यपुस्तकं, मोफत पाठ्यपुस्तकं जे सरकारच्या वतीनं, शासनाच्या वतीनं देण्यात येतात, ती सुद्धा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तकं जी आहेत ती विद्यार्थ्यांसाठी आलेली आहेत. सो शाळांमध्ये ज्या शाळा सरकारी आहेत, काही खाजगी अनुदानित शाळा आहेत, सगळ्याच विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकं जी आहेत ती दिली जाणार आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग करते आहे पुन्हा एकदा. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की भारतानं 12 अण्वस्त्र तैनात केली आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात SIPRI यानुसार भारतानं इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा रेकॉर्ड मोडलाय ज्यामध्ये 12 अण्वस्त्र तैनात केली आहेत. हे त्यांच्या अण्वस्त्र धोरणातील एक महत्त्वपूर्ण बदल आहे. भारत सामान्यतः अण्वस्त्र आणि त्यांच्या वितरण प्रणाली वेगवेगळ्या साठवणूक ठिकाणी ठेवतो, पण भारतानं काही अण्वस्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीवर तैनात केली आहेत असं दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत। श्रोते हो, MMRDC नं पावसाळ्यामध्ये अखंड रेल्वे सेवा सुरू राहावी यासाठी काही गोष्टी आणि काही तंत्रज्ञानाची जोड घेऊन काही आराखडे तयार केले आहेत। लवकरच मान्सून सुरू होणार आहे आणि मुंबईमधला पाऊस आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सो पावसाळ्यामध्ये अखंडित प्रवास मेट्रोचा राहावा यासाठी MSRDC नं 2, 7, आणि 9 यावर तंत्रज्ञानाची जोड घेऊन पावसाळी आराखडा अर्थात एक प्लॅनिंग लागू केलं आहे। या अंतर्गत 2496 CCTV कॅमेऱ्यांचं व्यापक जाळ, 24 तास देखरेखीमध्ये असणारे CCTV कॅमेरेज बसवले जाणार आहेत। ज्या धावत्या गाड्या आहेत मेट्रोमधून त्या गाड्यांवर पेंटोग्राफची रिअल टाईम तपासणी करण्यासाठी AI आधारित किंवा AI बेस असणारं पेंटोग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा ॲक्टिव्ह करण्यात येणार आहे, सक्रिय करण्यात येणार आहे। यामुळे प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे सगळ्यात मोठी आणि आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा ही भूमिका नक्की सक्षम ठरणार आहे, महत्त्वाची ठरणार आहे। कुठलीही आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये हा खूप मोठा पुरावा असू शकतो किंवा ही यंत्रणा खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. जागतिक काही महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये POK वाढतं आंदोलनाचं स्वरूप बघायला मिळत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी, ज्याला JAAC असं म्हणतात, या चार प्रमुख नेत्यांवर, शौकत नवाज, मीर उमर नजीर काश्मीरी, ख्वाजा मेहरान अर्शद आणि सरदार अमान खान यांना 1 कोटी PKR म्हणजे पाकिस्तानी रुपया याचं बक्षीस जाहीर केलंय. ज्या चेहऱ्यांना पाकिस्तान धोका म्हणत होतं, ते चेहरे आता सामान्य लोकांच्या हक्कासाठी आवाज बनत आहेत. त्यामुळे हे जे चार क्रांतिकारक आहेत, या चार क्रांतिकारकांसाठी 1 कोटीचं बक्षीस पाकिस्तान प्रशासनानं ठेवलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. सध्या अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी अनेक जण भेट देतात. अनेक जण या दिवसामध्ये दर्शन घेतात आणि या दिवसामध्ये दर्शन घेणं आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय चांगलं आहे. बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि इथे 50 अधिक भाविक असलेली बोट क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्यानं उलटली आहे. हा अपघात पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी झाला. बोट नदीपात्रात पूर्णपणे जाण्याआधी नदी किनारी हा अपघात घडल्यानं बचाव कार्य राबवलं होतं आणि त्यामुळे सर्व भाविक सुखरूप आहेत. पण अधिक मासानिमित्त इथे दर्शनासाठी मोठी गर्दी संपूर्ण महिनावर आहे. दरम्यान बोट चालक प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे आरोप सुद्धा नागरिकांनी केले. त्यामुळे इथे जे बोट प्रवास देणारे जे चालक आहेत, बोट चालक आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टींची नोंद घेणं अनिवार्य आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात। जम्मू काश्मीरमध्ये जी उरीमध्ये मोठी दुर्घटना घडली, ग्रेनेडच्या स्फोटामध्ये महाराष्ट्रातले दोन सुपुत्र शहीद झालेत। जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी या सेक्टरमध्ये मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ LOC ग्रेनेडचा स्फोट झाला। यामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झालेत। या घटनेमध्ये महाराष्ट्रातील हे दोन सुपुत्र होते। महाराष्ट्रातल्या ठाणे आणि सातारामध्ये हे रहिवासी असलेले जवान होते, ज्यांची ओळख अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण अशी आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की सध्या या घटनेची संपूर्ण चौकशी सुरू आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग श्रोते. हो, पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये एक असा मेल आला की पुणे आणि नागपूर हादरले. पुणे महापौर कार्यालयामध्ये आणि नागपूरमधल्या RSS मुख्यालयाला खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावानं एक ईमेल आला, ज्या ईमेलमध्ये बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा हा ईमेल होता आणि त्यामुळे पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार मनपाची पुणे मनपाची मुख्य इमारत तातडीनं खाली करण्यात आली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक इथे कसून तपासणी करत आहेत. शोधकार्य पूर्ण होईपर्यंत मनपामध्ये प्रवेशसुद्धा बंद करण्यात आला होता. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाहीये. परिसरामध्ये मात्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंगी. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. पाकिस्ताननं रात्रीच्या अंधारामध्ये अफगाणिस्तानावर हल्ले केले आहेत आणि या हल्ल्यामध्ये 11 मुलांसह 13 जण ठार झालेत. तालिबाननं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं रात्रभरामध्ये अफगाणिस्तानवर अनेक हवाई किल्ले. प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद म्हणाले आहेत की पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा अफगाण हवाई हद्दीचं उल्लंघन केलं आहे आणि नागरिकांच्या घरावर बॉम्बफेक केल्यामुळे 11 मुलांसह 13 जण अफगाणिस्तानमध्ये ठार झालेत. या हल्ल्यामध्ये 11 मुलं होती, एक महिला आणि एक वृद्ध व्यक्ती ठार झाल्याचा समावेश आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77 727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. आणि आपल्या भारताचे PM अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात जास्त काळ निर्वाचित पंतप्रधान राहण्याचा जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड सुद्धा मोडलाय. आज म्हणजे 10 जूनला हा रेकॉर्ड मोडण्यात आला आणि भारताचे सगळ्यात जास्त काळ सलग निर्वाचित पंतप्रधान ते बनले आहेत. 4,399 दिवसांपर्यंतचा हा सलग त्यांचा PM पदावर राहण्याचा रेकॉर्ड आहे. तर नेहरू सलग 4,398 दिवसांपर्यंत पदावर राहिले होते आणि हा रेकॉर्ड मात्र आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता आणि तेव्हापासून पंतप्रधान मोदींचा हा सलग 3रा कार्यकाळ आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

ಮಹಿಮೈನಾ ಕರುಣ ಕೋಟಯ್ಯ ಯಾರಿಷ್ಟ.

चोरीचा मामला मराठी गाणी तुम्ही ऐकता यावर मध्ये आणि ऑलमोस्ट 6 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ म्हणत अनु आहे तुमच्या सोबत. आणि मुंबईकरांसाठी आता सध्या पाण्याचा प्रश्न जो आहे, वापराच्या पाण्याचा असेल, पिण्याच्या वापराचा असेल, तर हा प्रश्न अजून कठीण होत चाललाय. म्हणजे ओटीपी द्या आणि पाणी घ्या अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये बघायला मिळते. मुंबईमध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बीएमसीनं पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवस्थेसाठी एक नवीन डिजिटल धोरण अवलंबलं आहे. त्याला जल टँकर धोरण असं नावही दिलंय. मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीनंतर ही प्रणाली लवकरच लागू होणार आहे. आणि अतिरिक्त आयुक्त यांनीही सांगितलंय की ग्राहकांच्या ओटीपीच्या आधारेच त्यांना टँकरनं पाणी उचलण्याची परवानगी मिळणार आहे. अनधिकृत पाणी उपसा कुठेतरी त्यामुळे थांबू शकतो. आणि अनधिकृतरित्या कोणी पाणी वापरत असेल, कोणाच्या तरी हक्काचं पाणी वापरत असेल, तर त्यासाठी मात्र ही डिजिटल सिस्टीम नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू शकते. सो बीएमसीनं स्वतंत्र डिजिटल पोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे आणि लवकरच हे अद्ययावत सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी मुंबईकरांना ओटीपी दिल्यानंतरच पाणी त्यांच्या हक्काचं पाणी मिळणार आहे. मंडळी मराठी गाण्यांचा आस्वाद घेत आहे सांज ये गोकुळी. हे गाणं तुमच्यासाठी प्ले करते, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4. 6:12
1: झालेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग मनापासून. आणि तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम. आपल्या भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी फार अभिमानाची गोष्ट ही आहे, आणि आपल्या अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. भारत इस्रायल संबंधांना एक नवा उजाळा देत इस्रायलमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवला जाणार आहे. शेकडो वर्ष झाली असलेल्या गोष्टीला, घटनेला, की शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आश्रय घेतलेल्या एका मराठी ज्यू समुदायातील योद्ध्यांनी, ज्यांचं नाव होतं बेने इस्रायल, शिवरायांच्या सैन्यामध्ये आणि आरामारामध्ये मोठं शौर्य त्यांनी गाजवलं होतं. स्वतंत्र इस्रायलच्या निर्मितीवर तिथे स्थानिक झालेल्या या समुदायाच्या ऐतिहासिक निष्ठेचा गौरव म्हणून हा पुतळा लवकरच उभारलेला आपल्याला दिसणार आहे. इस्रायलच्या भूमीवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खरंतर उभारला जाणार आहे ही आपल्या सगळ्या महाराष्ट्रवासियांसाठी, आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि यांचा पुतळा इस्रायलमध्ये आता असणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: सहा वाजून 27 मिनिटं झालेत. एक्झॅक्टली. आणि सुंदर असं भक्तिगीत आपण ऐकलंय. संध्याकाळची वेळ आहे. गुड इव्हनिंग करते आहे पुन्हा एकदा सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि श्रोते हो, खूप महत्वाच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत. आणि आजचा दिवस ना आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खूप परिवर्तनशील नेतृत्वाचा दिवस आहे. म्हणजे जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं, अवघ्या 401 दिवसांमध्ये त्यांनी डिजिटल इंडियाची सुरुवात केली. 102 कोटींहून अधिक इंटरनेट जोडणी असेल, डिजिटल पेमेंट्स असतील, तंत्रज्ञाना आधारित काही प्रशासनाची भारताची काम करण्याची पद्धत असेल, शिकण्याची व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये जे काही आमूलाग्र बदल झाले ते हे सरकार आल्यापासून. आणि आजचा दिवस इतिहासामधला सगळ्यात सुवर्ण अक्षरांचा दिवस आहे, कारण आज आपल्या भारताचे नरेंद्र मोदी यांना या सरकार स्थापन झाल्यापासून, म्हणजे मोदी सरकार स्थापन झाल्यापासूनचा आजचा त्यांचा 4399वा दिवस आहे. आणि त्यांनी आपलं जे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्ड मोडलंय. त्यांचं रेकॉर्ड 4392 दिवसांचं होतं आणि हे रेकॉर्ड मोडलंय, त्यामुळे इतिहासामध्ये एक सुवर्ण अध्यायानी आजचा दिवस जो आहे तो नक्कीच नोंदवला गेला जाणार आहे. अशाच महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: असू दे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: कार्बन एकता स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज अनु आहे तुमच्या सोबत नगरकरांसाठी आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये अनेक महत्वाच्या घटनांपैकी सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा जी आहे जी दरवर्षी राज्यामधून होत असते आणि या राज्यामध्ये अनेक जण खरं तर स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आपल्या नगरमधलाच रेसिडेन्शियल माध्यमिक विद्यालयाचा 5वी मधला एक विद्यार्थी आहे श्लोक संतोष दोमल. यानं 100 पैकी 96 गुण मिळवलेत आणि राज्यामध्ये 3रा क्रमांक त्याने मिळवलेला आहे. नक्कीच आपल्या नगरकरांसाठी शहरासाठी फार महत्वाची ही गोष्ट आहे. तो इस्रो सहलीसाठी सुद्धा पात्र झालाय आणि त्याच्या मेहनतीचं जिद्दीचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. सो सध्या नगरमधून सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेमधून राज्यामध्ये तो 3रा आलाय. या पॉझिटिव्ह गोष्टीसोबत पुढे जाऊया थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

स्नेहा लाडचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुरभी हॉस्पिटल आहे आणि सुरभी हॉस्पिटल ते वन विभाग कार्यालय या टप्प्यामध्ये सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत. डांबरीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे इथे ना प्रचंड वाहतूक कोंडी गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपल्याला जाणवते आहे. वाहन चालकांनी शक्यतो या रस्त्यानं जाणं टाळा, कारण इथे प्रचंड वाहतूक कोंडीचा खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. कारण छत्रपती संभाजीनगरकडून नगरमध्ये येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या स्वरूपाची आहे आणि त्याचबरोबर या सुरभी हॉस्पिटल ते वन विभाग कार्यालयामध्ये डांबरीकरणामुळे हा रस्ता जो आहे या रस्त्यावर ट्रॅफिक जाम जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सो शक्यतो या कामाच्या भागामध्ये शक्यतो तिथून वाहनं घेऊन जाऊ नका, या ट्रॅफिकमधून जाऊ नका, दुसऱ्या रस्त्याचा वापर करा, दुसऱ्या मार्गाचा वापर करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। खूप मनापासून स्वागत। आज आहे आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस, 10 जून आज आपण हा दिवस साजरा करतोय। आणि या दिवसानिमित्त आपल्या अहिल्यानगर शहरातील नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सुधा कांक्रिया आज आपल्यासोबत आहेत। बेटी बचाओ या चळवळीच्या आद्य प्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ते आपल्यासोबत आहेत। जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकित केलं गेलेलं आहे। स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळ त्यांनी 1985 सालापासून, एक खूप मोठी चळवळ, आजतागायतपणे ती अखंडपणे सुरू आहे। सामाजिक क्रांती त्या या माध्यमातून करतायत, एक खूप महत्त्वाचे बदल त्यामुळे आपल्या समाजामध्ये होत आहेत। त्याचबरोबर साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक कार्य असेल, त्यांचं अखंडपणे सुरू आहे। आज आपण आंतरराष्ट्रीय दृष्टीदाना दिवसानिमित्त त्यांच्याशी बोलणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या दानापैकी हे सुद्धा एक दान आहे। सगळ्यात आधी या शोमध्ये स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं।
3: धन्यवाद। जसं मी श्रोत्यांचंही खूप खूप स्वागत आहे आणि ताई तुमचं पण खूप स्वागत आहे।
2: नक्कीच। जसं मी आत्ता म्हणाले की आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस आज आपण साजरा करतो आहोत आणि अगदी पुराण काळापासून दानाचं महत्त्व आपल्याला संस्कृतीनं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामधलंच दृष्टीदान दिवस। आज आपण हा दिवस साजरा करतो आहोत, त्याचा मुख्य हेतू काय आहे आणि हा साजरा का करायला हवा असं तुम्हाला वाटतं?
3: सर्वांना सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवसाचे खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि हा दिवस साजरा करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दानपूर्ण अशी संस्कृती आहे, दानाला खूप महत्त्व देणारी संस्कृती आहे। दान केल्याने पुण्य मिळतं अशी आपली भावना आहे आणि तरी परंतु नेत्रदानाचं प्रमाण हे अत्यल्प आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की विज्ञानाने जितकी पण प्रगती केलेली आहे तरीसुद्धा विज्ञानाने आजपर्यंत आर्टिफिशियल कॉर्निया हा बनवलेला नाही आहे। विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल कॉर्निया निर्माण होऊ शकला नाही आहे। म्हणून ज्या पेशंटला, ज्या रुग्णाला डोळ्याला टीक पडलेली असते, अर्थात त्यांचा डोळा पांढुरका झालेला असतो, त्याला कॉर्नियल ओपेसिटी असं म्हटलं जातं, त्यांना जर परत दृष्टी मिळवून द्यायची असेल तर नेत्रदानानंतर जे नेत्ररोपण केलं जातं या ट्रीटमेंटमुळे त्यांना परत दृष्टी प्राप्त होऊ शकते। पण नेत्रदानाचं प्रमाण अत्यल्प खूपच कमी असल्यामुळे हे जे अंध बांधव आहेत त्यांची संख्या आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेली आहे आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल, खरं म्हणजे आपल्या सर्व भारतीयांची भावना ही दानाची भावना आहे, त्यागाची भावना आहे, संस्कृती त्यागाची आहे, दानाची आहे, आणि तरी परंतु आपण हे दान करण्यास कमी पडत आहोत। कारण त्याचं कारण आहे अज्ञान आणि अंधश्रद्धा। मग हे अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अशा या दिवसाच्या निमित्ताने जनमानसामध्ये याची लोकशिक्षण आणि जनजागृती व्हावी या हेतूने असे दिवस हे पाळले जातात।
2: नक्कीच। आजही आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज आहेत किंवा हे इतक्या प्रमाणामध्ये पसरलेले आहेत की नेत्रदान करण्यासाठी आजही लोक तयार होत नाहीत, तर हे गैरसमज कसे दूर करता येईल आपल्याला?
3: नक्कीच। आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी याची जी वैज्ञानिक माहिती आहे ही आपल्याला सर्वांना सांगणं आवश्यक आहे। आणि त्यासोबतच जे परंपरेने, जे अंधश्रद्धेने, जे चुकीचे गैरसमज झालेले आहेत हे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे। म्हणजे या दोन्ही पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे, ज्ञान देणं आणि अंधश्रद्धा दूर करणं। आता ज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपण ज्ञानाची माहिती घेऊया की विज्ञानाने आपल्याला कसं हेल्प केलेली आहे। तर नेत्रदान कधी आपण करू शकतो तर मरणोत्तरच नेत्रदान करायचं असतं. त्यामुळे हे जीवन संपल्यानंतर या शरीरातून आपला प्राण कडू उडून गेल्यानंतर मग त्या शरीराला वेदना जाणवायचा काही प्रश्नच नाहीये. तर मरणोत्तर हे नेत्रदान करायचं आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार आहे अशी पण काही गोष्ट नाहीये. पुढचं उलट आपण जे नेत्रदान करतील ते त्यांचे डोळे दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये जिवंत राहतील आणि त्या डोळ्यांच्या द्वारे आपण परत एकदा जग पाहू शकतो असं म्हटलं जातं की हे जे दान आहे हे जे नेत्रदान आहे हे श्रेष्ठ दान आहेच, महान दान आहेच, पुण्यकर्म आहेच. परंतु यासोबतच केल्याने दुप्पट होणार हे दान आहे. ते कसं तर एक व्यक्ती जेव्हा नेत्रदान करते तर दोन अंध बांधवांना त्याचा फायदा होतो. एका व्यक्तीला दोन डोळे असतात आणि हे दोन्ही डोळे जेव्हा दान केले जातात तर दोन अंध बांधवांच्या डोळ्यांवर नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करून त्यांना गमावलेली दृष्टी ही परत मिळवता येते. म्हणजे केल्याने दुप्पट होणारं हे दान आहे. तर हे जे विज्ञान आहे हे विज्ञानाची जी सत्य बाजू आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. कारण एकदा हे शरीर सुटलं तर या शरीराचे अंतिम संस्कार केले जातात. हे शरीर परत पंचमहाभूतामध्ये विलीन होतं आणि या पलीकडे त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु आपण योग्य वेळी निर्णय घेतलेला असेल, योग्य वेळी ही नेत्रदानाची प्रक्रिया केली असेल तर नक्कीच दोन व्यक्तींना दृष्टी देण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. आणि ज्या दोन व्यक्तींना ही दृष्टी प्राप्त झालेली असते ते दोन व्यक्ती आपल्याला आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात, दुवाये देत राहतात आणि हीच खरी श्रीमंती आहे असं मला वाटतं.
4: नक्कीच नेत्रदानाचं महत्त्व तुम्ही आणि या संकल्पनेबद्दल सांगितलं, पण जर एखाद्या व्यक्तीला किंवा जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत तर नेत्रदानाची नेमकी प्रक्रिया कशी आहे, कारण याही बाबत गैरसमज आहेत की कशा पद्धतीनं नेत्र काढले जातात किंवा कशा पद्धतीनं नेत्रदानाचा एखाद्या व्यक्तीनं जर मृत्यूच्या आधी जर अर्ज केला असेल तर त्या कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, याही बाबत अनेक प्रश्न आहेत, तर काय सांगाल?
3: नक्कीच खूप छान प्रश्न आहे. नेत्रदानाचा फॉर्म भरणे हे जनजागृतीचा लोकशिक्षणाचा एक भाग आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर नेत्रदानाचा फॉर्म भरला नसेल तरी परंतु त्याला नेत्रदान करता येतं. कशा प्रकारे? जर आपले जे सर्वात जवळचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेऊन नेत्रपिढीला फोन करायचा आहे आणि तो फोन झाल्यानंतर नेत्रपिढीची टीम येणार आहे आणि ती नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर नेत्रदान कोण करू शकतं? तर नेत्रदान कुणीही व्यक्ती करू शकतात. वय वर्ष 1 पासून वय वर्ष 90 पर्यंत कुठलाही व्यक्ती, मग तो स्त्री असो, पुरुष असो, काळा असो, गोरा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये राहणारा असो, त्याचा ब्लड ग्रुप कुठलाही असो, तो प्रत्येक व्यक्ती तो नेत्रदान करू शकतो. फक्त काही गोष्टी आहेत की ज्यांचं नेत्रदान आपल्याला स्वीकारता येऊ शकत नाही, ते पण मी आपल्याला सांगते. ते म्हणजे ज्यांचा मृत्यू हिपॅटायटिसने झालेला आहे, ज्यांचा मृत्यू पाण्यामध्ये बुडून झालेला आहे, ज्यांचा मृत्यू फाशी देऊन झालेला आहे, ज्यांचा मृत्यू कॅन्सरने झालेला आहे, ज्यांचा मृत्यू व्हायरल हिपॅटायटिस मेनिंजायटिसने झालेला आहे, अशा प्रकारच्या व्यक्तींचं नेत्रदान स्वीकारता येत नाही. कारण त्या नेत्राचा पुढे काही उपयोग होत नाही आणि म्हणून अशा व्यक्ती म्हणूनच जेव्हा नेत्रदानाचा संकल्प केलेला जातो म्हणजे नेत्रदान मरणोत्तर नेत्रदान केलं जातं तेव्हा त्यांचं डेथ सर्टिफिकेट असणं आवश्यकता असते. कारण कुठल्या कशा कुठल्या कारणामुळे हा म्हणजे मृत्यू झालेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे असं की नेत्रदान करायची इच्छा आहे आणि नेत्रचा फॉर्म भरलेला नाही तरी परंतु जेव्हा आपला एखाद्या नातेवाईक मृत झालेला आहे आणि अशा वेळेस आपण सर्वात आधी नेत्रपिढीला फोन करायचा आहे आणि नेत्रपिढीची टीम येईपर्यंत आपल्याला डोळ्यांची काळजी सुद्धा घ्यायची आहे. आणि जितक्या लवकर आपण नेत्रपिढीला कळू तितक्या लवकर त्यांची टीम येणार आहे. कारण 4 ते 6 तासाच्या आतमध्ये हे आय डोनेशनची प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तातडीने निर्णय घेणे आणि तातडीने नेत्रपिढीला कळवणे आवश्यक आहे आणि नेत्रपिढीची टीम येईपर्यंत आपण या डोळ्यांना सांभाळलं पाहिजे. तर कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे, कारण या डोळ्यांमध्ये, कारण त्याला आता सेन्सेशन नाही आहेत, त्यामुळे धूळ जाऊ शकते, माती जाऊ शकते, डोळे उघडे राहिले तर डोळे कोरडे होऊ शकतात. हे सर्व टाळायचं असेल तर आपल्याला डोळे अलगद बंद ठेवायला हवेत आणि डोळ्याचं जे मॉइश्चर आहे हे मेंटेन करण्यासाठी आपल्या घरी एखादा कॉटनचा रुमाल असतो, तो पिण्याच्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे, त्याला पिळायचा आहे, म्हणजे तो ओलसर राहतो आणि तो बंद डोळ्यांवरती ठेवायचा आहे, जेणेकरून डोळ्यांचं जे मॉइश्चर आहे, ओलावा आहे, तो टिकून राहायलाच मदत होते. त्यानंतर आपण जो फॅन लावतो तो डोक्याकडे न लावता तो पायाकडे लावायला हरकत नाही आहे. उदबत्ती जी लावतो ती पण डोक्याकडे न लावता ती पायाकडे लावावी आणि जर आपल्याला शक्य असेल तर बाजूच्या मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिकचे आय ड्रॉप्स आणून ते दोन्ही डोळ्यांमध्ये एक एक थेंब टाकावेत, म्हणजे डोळे स्वस्थ राहतील याची आपण देखभाल करू आणि ते निरोगी डोळे पुढे पेशंटला चांगल्या पद्धतीने दृष्टी देण्यासाठी मदत करतील. तर अशा पद्धतीने आपण डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. डेथ सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा डेथ सर्टिफिकेट आपण डॉक्टरांकडून आपल्याकडे घेऊन ठेवायचं आहे, त्याची एक प्रत आपल्याला नेत्रपिढीला देणं आवश्यक असते.
4: नक्कीच. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जिवंतपणी जर डोळ्यांवर काही शस्त्रक्रिया झालेल्या असतील तर ती व्यक्ती जर मरणोत्तर इच्छुक असेल नेत्रदान करण्यासाठी तर ती करू शकते का?
3: नक्कीच करू शकते. फक्त एवढंच पाहायला हवं की जो डोळ्याचा कॉर्निया आहे, ज्याला बुबुळ म्हटलं आहे, तो कॉर्निया स्वच्छ आणि निरोगी असावा. बाकी डोळ्याच्या मागच्या पडद्याचं ऑपरेशन झालं असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, काचबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, तिरळेपणाचं ऑपरेशन झालं असेल, तरी पण त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. फक्त जो कॉर्निया आहे तो क्लिअर आणि निरोगी असावा हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अगर रुग्णाला डायबिटीज आहे तरीही नेत्रदान करता येतं. त्या रुग्णाला समजा ब्लड प्रेशर आहे हाय किंवा लो अशाही व्यक्तीला नेत्रदान करता येतं. काही व्यक्तींना चष्मा असतो त्यांनाही नेत्रदान करता येतं. काही व्यक्तींना रात आंधळेपणा असतो किंवा काहींना कलर ब्लाइंडनेस असतो अशाही व्यक्तींना नेत्रदान करता येतं.
4: नक्कीच. आज आपण समाजामध्ये पाहतो, जर नगर शहराचा आपण विचार केला, जिल्ह्याचा विचार केला, ग्रामीण भागाचा विचार केला, तर आज नेत्रदानाबाबत लोक जागृत आहेत का किंवा ते कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
3: तुलनेने जर आपण विचार केला एकूण महाराष्ट्राचा तर मला सांगण्यास आनंद होत आहे की अहिल्यानगर शहरामध्ये जनजागृती आणि लोकशिक्षणाचा प्रभाव चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. इथे आय डोनेशनचं प्रमाण जास्त आहे आणि असं पाहिलं जातं की इथे जे तरुण वर्ग आहेत किंवा कॉलेजमधून आम्ही घेतलेले याविषयीचे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले प्रोग्राम्स आहेत किंवा आपल्यासारख्या मीडियानी केलेलं सहकार्य आहे किंवा यासोबतच साधू संतांनी सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे लोकशिक्षणाच्या साठी, समाज प्रबोधनासाठी आणि मनातल्या सगळ्या शंका आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. आणि आपल्या नगरमध्ये सर्वच प्रकारचे समाज इथे मोठ्या प्रमाणात आनंदाने नांदतो, त्यामध्ये जैन समाजाचा याच्यासाठी पुढाकार आहे. फक्त अहिल्यानगरमध्ये नाही तर एकूण भारतामध्येच जेव्हा आय डोनेशनचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त आय डोनेशन कुठल्या परिवाराचे झालेले आहेत तर ते जैन परिवाराचे झालेले आहेत.
4: नक्कीच. मगाशी तुम्ही नेत्रदानाची प्रक्रिया कशी आहे ते समजावून सांगितलं, पण जेव्हा नेत्रदान केलं जातं किंवा नेत्र दिले जातात त्यानंतर नेत्रपिढीचं आय बँकेचं काम कसं सुरू असतं?
3: राईट. आय बँक ही खूप महत्त्वाची एक बँक असते ज्याच्यामध्ये एक तर नेत्रदानाविषयी जनजागृती करणं, लोकशिक्षण देणं, नंबर दोन आय डोनेशन घडवून आणणं, ते डोळे कलेक्ट करणं, ते सांभाळून ठेवणं आणि नंबर तीन ज्याला ॲप्रोप्रिएट पेशंट आहेत, ॲप्रोप्रिएट पेशंट म्हणजे ज्या व्यक्तींना डोळ्याला टीक पडून आलेलं अंधत्व आहे अशा रुग्णांची एक लिस्ट, एक सूची आपल्याकडे असते आणि त्यांना जसं नेत्रदानाचा कॉल आला तसा इमिजिएट त्यांना एक नेत्रपिढीकडून कॉल जातो की आपल्याकडे नेत्र उपलब्ध होत आहेत, तर आपण नक्की इकडे नेत्रपिढीकडे यावं, आपली योग्य ती तपासणी करून योग्य ते उपचार म्हणजे नेत्ररोपणाचे ऑपरेशन आपल्यावर केले जातील आणि मग अशा पद्धतीने नेत्ररोपणाचे ऑपरेशन अशा रुग्णांवर होतात. खरं पाहिलं तर म्हणजे अंधत्व येण्याची अनेक कारणं असतात, त्याच्यामध्ये कॉर्निया जो आहे वरचं जे बुबुळ आहे जे नॉर्मली ट्रान्सपरंट असतं, ते काही म्हणजे त्याच्यावर ट्रॉमा झाल्यामुळे, काही इजा झाल्यामुळे, काही इन्फेक्शन झाल्यामुळे जर ते पांढुरकं झालं तर डोळ्याला टीक पडली असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांना अंधत्व आलेलं असतं. तर असं जे अंधत्व आहे, हे टीक पडलेला जो कॉर्निया आहे, जो पांढरा झालेला कॉर्निया आहे, तो काढून टाकला जातो आणि नेत्रदान केलेला जो निरोगी ट्रान्सपरंट कॉर्निया आहे तो जागे त्या जागी बसवला जातो. याला कॉर्नियल ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं, केराटोप्लास्टी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मग पेशंटला ह्या ट्रीटमेंटनंतर चांगल्या प्रकारे दिसायला लागतं. म्हणजे जे त्याचं असे पण काही म्हणजे आपल्यामध्ये खेडेगावामध्ये जर आपण पाहिलं तर पान खाणे, त्याच्यानंतर चुना वगैरे वगैरे खाणे, तर याच्यामध्ये असे अनेक पेशंट, असे रुग्ण असे अनेक पाहिलेले आहेत की जे चुनाचा जी पुडी आहे ती अचानक फाटते आणि ते जी चुना आहे डोळ्यामध्ये जातो आणि जो कॉर्निया आहे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते आणि तो कारण कॉर्निया पांढुरका होतो. आणि खेडेगावामध्ये किंवा शेतीवर्गामध्ये झाडपाल्यापासून झालेली इजा असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यांचे इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना डोळ्यामध्ये गेलेल्या काही म्हणजे कण असतील, मग ते फॅक्टरीमध्ये असतील किंवा धुळीचे असतील किंवा ते घातक असतील किंवा रासायनिक ज्या प्रक्रिया होतात रासायनिक केमिकल फॅक्टरीजमध्ये, त्यामुळे झालेली इजा असेल किंवा बॉल खेळताना मुलांना लागलेली इजा झाली असेल किंवा रामायणामध्ये ते बाणबाण खेळतात लहान मुलं, त्यामुळे झालेला ट्रॉमा असेल किंवा होळीमध्ये रंगपंचमीला खेळलेले ते खेळ असतील, ते रंग असतील किंवा दिवाळीमध्ये फटाके उडवतो त्यामुळे झालेली इजा असेल, या ना अशा अनेक कारणामुळे डोळ्यांना इजा होते, इन्फेक्शन होतं, डोळा पांढुरका होतो, डोळ्यांना टीक पडते आणि मग ते अंधत्व येतं. असं जे अंधत्व आलेलं आहे ते या नेत्ररोपणाने आपल्याला परत एकदा त्यांना दृष्टी देण्याचं पवित्र कार्य करता येतं.
4: नक्कीच. आपल्या अनुभवामध्ये अशी एखादी प्रेरणादायी नेत्रदानाची घटना किंवा प्रक्रिया सांगाल का?
3: नक्कीच. दोन घटना मी आपल्याला इथे सांगू इच्छिते. एक तर नवीन नेत्रपिढी आपली सुरू झाली होती 25 वर्षापूर्वी. महाराष्ट्रातील प्रायव्हेट असलेली ही आपली पहिली नेत्रपिढी आहे आणि जेव्हा नेत्रपिढी सुरू झाली तर तेव्हा आमची प्रॅक्टिसेस सायमल्टेनियसली सुरू होती, आमची ओपीडी चालू होती. इतक्यात एक नेत्रदानाविषयी कॉल आला, त्या कॉलवर मी एकाशी बोलत होते, समोर एक पेशंट बसलेला होता. पेशंटमध्ये एक 10-12 वर्षाची मुलगी होती, तिला चष्मा होता आणि तिच्यासोबत तिची आई होती आणि मी फोनवर बोलत होते. मी त्यांना सांगत होते की असं असं नेत्रदान, अच्छा ते मला सांगत होते की नेत्रदान करायचं, मी त्यांना सांगत होते डोळे बंद ठेवा वगैरे असं असं तसं. आणि याच्यामध्ये 5-7 मिनिटं गेले, ते माझं फोनवरचं जे काही इंटरॅक्शन आहे त्या मुलीने आणि तिच्या आईने ऐकलं आणि त्यांनी मला विचारलं की हे काय आहे, तर मी त्यांना ते नेत्रदान काय असतं, कसं असतं वगैरे त्या वेळेस समजावून सांगितलं. तर ती एक छोटीशी मुलगी जी 10-12 वर्षाची होती एकदम बोलून गेली की आई मला पण नेत्रदान करायचं, बरं का, मला नक्की नेत्रदान करायचं. आणि ही घटना घडली आणि गेल्या त्यानंतरच्या 8-10 दिवसामध्ये की एक खूप वाईट ॲक्सिडेंट झाला आणि ती चिमुकली जी आहे ती त्या ॲक्सिडेंटमध्ये ती संपून गेली. तर तिच्या आईने ताबडतोब फोन करून सांगितलं, म्हणजे इतकी दुःखाचा प्रसंग आहे पण त्या दुःखाच्या प्रसंगावर हृदयावर दगड ठेवून तिने फोन केला आणि ती म्हणाली की या नेहा होतं तिचं नाव, या नेहाचं असं असं झालेलं आहे आणि नेत्रदान करायचं आहे. आणि खरोखरच त्या माऊलीचं मला खूप कौतुक वाटलं. ती एक प्रेरणादायक घटना होती की म्हणजे इतकी तरुण मुलगी अशी आपल्याला अचानक सोडून गेली, हे दुःख असताना सुद्धा एक समाजसेवेचं, एक नेत्रदानाचं पवित्रता तिची ज्योत तिच्या मनामध्ये प्रज्वलित झाली आणि तिने हे पवित्र कार्य केलं. खरं सलाम आहे त्या मातेला आणि त्या चिमुकलीला सुद्धा. ही एक अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. याच्यावरून आपण स्वतःही प्रेरणा घेऊ शकतो आणि नेत्रदान करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. दुसरी आणखीन एक घटना मला सांगायची आहे की आमच्या आदरणीय सासरे कन्हैयालालजी कांकरिया यांचं दुःखद निधन झालं. हार्ट अटॅक आला होता त्यांना, कार्डिअक अरेस्ट झाली होती. आणि अशा वेळेस आपल्याकडेच म्हणजे आपल्याकडेच डोळ्यांचं हॉस्पिटल आहे, पण अशा वेळेस मोठं दुःख डॉक्टर प्रकाश म्हणजे माझे पती आणि त्यांचे चिरंजीव यांनी दुःख असताना सुद्धा तत्परतेने त्यांचं आय डोनेशन करवलं, स्वतःच आपल्या वडिलांचं आय डोनेशन करवलं. आणि जो कॉर्निया कलेक्ट झाला त्यातून दोन व्यक्तींना केराटोप्लास्टी कॉर्नेल ग्राफ्टिंगचंही ऑपरेशन त्यांनी स्वतःच केलं. म्हणजे इतकी हिम्मत आणि इतकं धैर्य त्यांनी दाखवलं. या दोन घटना खरोखरच प्रेरणादायक आहेत आणि त्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.
4: नक्कीच नक्कीच. गेल्या काही वर्षांपूर्वी कोविडचा काळ आला होता. या काळामध्ये नेत्रदान ही सगळी प्रक्रिया सुरू होती, ही चळवळ सुरू होती का, किंवा या पॅन्डेमिकचा काही परिणाम या चळवळीवर झाला का?
3: नक्कीच. जेव्हा कोविडने मृत्यू होतो तर कोविड हे कारण जर असेल मृत्यूचं तर त्यांचं परत नेत्रदान स्वीकारता येत नाही, कारण ते त्यासाठी योग्य नसतं. त्यामुळे तो प्रश्न नाही. पण कोरोना व्यतिरिक्त जर कार्डिअक अरेस्ट म्हणा किंवा आणखीन काही कारणाने मृत्यू झाला असेल तर मग ते नेत्रदान स्वीकारता येतं. तो काळ कठीणच होता आणि मेजॉरिटी मृत्यूची संख्या ही जास्त करून कोरोनाची होती. असे काही जरी डेथ झाले असतील तर त्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जी भीती होती आणि त्या भीतीपोटी जे काही नेत्रदानाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं होतं.
4: नक्कीच. जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये पुढे यावं अवेअरनेससाठी, हे नक्कीच गरजेचं आहे आणि त्यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावर सुद्धा प्रयत्न केले जातात. पण अवेअरनेससाठी या दिवसानिमित्त आपण बोलत आहोत तर अजून काय प्रयत्न या समाजासाठी करायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
3: यामध्ये जे अज्ञान आहे की जे लोकांना असं वाटतं की बापरे डोळे काढले जाणार, मग ते डोळे ते पूर्ण डोळे काढणार, मग ते पूर्ण बसवणार का वगैरे वगैरे, हे जे काही त्यांच्या क्वेरी आहेत, तर हे सत्य जे काही ज्ञान आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे, याचा आम्ही एक खूप छानसं एक डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे आणि स्लाईड शो पण आहे. याविषयी मी एक दृष्टी नावाचं पुस्तकही स्वतः लिहिलेलं आहे. याविषयीची माहिती पत्रिका पण उपलब्ध आहे. याविषयीच्या काही रील्स पण आपण उपलब्ध केलेल्या आहेत. काही प्रश्न उत्तराचे काही चर्चासत्रही आपण घेत आलेलो आहोत, जेणेकरून जनमानसामध्ये हे जे अज्ञान आहे अज्ञान दूर व्हावं आणि दुसरं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे की बाबा हे डोळे आज या जन्मामध्ये आपण दिले तर पुढच्या जन्मात आपल्याला डोळे राहतील का नाही हा खूप मोठा अंधश्रद्धेचा प्रश्न आहे. त्या अंधश्रद्धा सुद्धा आपल्याला या निमित्ताने दूर करण्यासाठी आपल्याला व्यापक समाज जागृती करणं आवश्यक आहे. यासाठी सगळ्या लहान थोरापासून मोठ्यांपासून सगळ्याच संघटनेने एकत्र येऊन या निमित्ताने एक सामूहिक शपथ नेत्रदानाची घेणं आवश्यक आहे. अनेक अनेक संस्था आता पुढे आलेल्या आहेत, जसं काही महावीर इंटरनॅशनल असेल किंवा रोटरी असेल, लायन्स असेल, अनेक संस्था पुढे आलेल्या आहेत. त्यांनी एक गुगल फॉर्म वगैरे सुद्धा निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पण पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याविषयी संकल्प प्रतिज्ञा करावी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. याच्यावर एक छोटीशी फिल्म सुद्धा आम्ही बनवलेली आहे मानकन्हैया आमच्या नेत्रपिढीच्या वतीने. ती सुद्धा आम्ही वारंवार अनेक ठिकाणी दाखवत असतो.
4: नक्कीच. आता वेगवेगळ्या संस्थांचा उल्लेख निघाला, सरकार असेल, प्रशासन असेल, शासन असेल किंवा काही एनजीओज असतील, यांची या कामासाठी मदत होते का?
3: हो, नक्कीच होते. आता म्हणजे अनेक संघटना

0: ते असे लाखोच्या संख्येने फॉर्म भरून घेणार आहेत आणि त्याविषयीची जनजागृती मीडियाच्या माध्यमातून ते करणार आहेत. अशा प्रकारचा संकल्प लायन्स रोटरीने पण केलेला आहे. अशा प्रकारचा संकल्पासाठी अनेक तरुण वर्गसुद्धा पुढे येत आहे आणि अशा प्रकारच्या संकल्पासाठी म्हणजे शासनसुद्धा त्याला सपोर्ट करत आहे, त्यामुळे ही चळवळ आणखीन पुढे जाईल असं मला वाटतं. परंतु मला सांगण्यास थोडंसं खेद वाटतो की आपल्या भारतामध्ये नेत्रदानाची जी काही संख्या आहे ती अत्यंत कमी आहे आणि इतर देशामध्ये जर पाहिलं त्यातल्या त्यात मी उदाहरण सांगेल श्रीलंकेचं. श्रीलंका हा आपल्यापेक्षा छोटा देश आहे पण त्यांच्याकडे जो काही म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर 99% त्या व्यक्तीचं नेत्रदान केलं जातं. म्हणजे जितके मृत्यू होतात त्याच्यामध्ये मेजॉरिटी व्यक्तींचं नेत्रदान घडवून आणलं जातं. आणि हेच म्हणजे श्रीलंका आहे की ज्या श्रीलंकेमधून हा श्रीलंका सगळ्या विश्वाला जगातल्या सगळ्या देशांना कॉर्निया सप्लाय करतात. म्हणजे असं एक रेकॉर्ड आहे की मागच्याच काही महिन्यांपूर्वी त्यांनी 58 देशांना त्यांच्याकडे कलेक्ट झालेल्या कॉर्निया सप्लाय केलेल्या आहेत. कारण इतर देशांमध्ये ही जनजागृती हे अवेअरनेस नाही आहे, तो कमी पडतो आहे. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा त्यांच्याकडून डोळे इथे येतात. म्हणजे खरं म्हणजे आपला भारत देशामध्ये त्यागाची भूमिका दानाची भूमिका उत्तम आहे, तरी परंतु नेत्रदानाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांकडून डोळे घ्यावे लागतात. मग याविषयी खरोखरच म्हणजे चिंता वाटते. आता तरी आपण जागं झालं पाहिजे आणि आपल्या भारताची लोकसंख्या अधिक आहे, आपला देश मोठा आहे, आपल्याकडे त्यागाची दानाची भावना आहे, आपल्याकडे मृत्यूची संख्या सुद्धा अधिक आहे, तर जास्तीत जास्त नेत्रदान आपल्या देशामध्ये घडावेत आणि एक काळ असा यावा की आपल्या देशामधून सगळ्या जगाला हे डोळे हे कॉर्निया सप्लाय व्हावेत.
1: नक्कीच, मृत्यूनंतर दृष्टी देणं ही संकल्पना खरंच खूप छान आहे आणि आज आंतरराष्ट्रीय दृष्टीदानानिमित्त अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत, तर या निमित्तानं ही खूप चांगली संकल्पना आणि या निमित्तानं काय संदेश तुम्ही द्याल?
0: नक्कीच, म्हणजे माझी एक कविता मी इथे सादर करू इच्छिते आणि याच्यावर मी जे दृष्टी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक संपूर्ण माहिती आणि काही कवितासुद्धा आपल्याला पाहता येतील. एक कविता छोटीशी आहे आणि कवितेचं टायटलच आहे नेत्रदान. कविता अशी आहे, नेत्रदानाचा संदेश हृदयात जागवूया, नेत्रदानाचा संदेश हृदयात जागवूया, संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब, डोळ्यांच्या आकाशात अंतकरणातले प्रतिबिंब, प्रतिबिंबात साकारले नवीन जीवन स्वप्न, जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया, जीवनात मांगल्याची प्रतिष्ठापना करूया, संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया. शेवटचं आणि महत्वाचं कडवं आहे, दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा, दोन श्वासातले अंतर जीवन मरणाचा हा फेरा, थांबले श्वास संपले जीवन, थांबले श्वास संपले जीवन, मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया, मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया, संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया, मरणोत्तर नेत्रदान करूया.
1: नक्कीच, आज तुम्ही स्नेहालय संचलित रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय. मला खरोखर स्नेहालय परिवाराचं अभिनंदन करायचं आहे. खरोखरच जे स्नेह जे प्रेम एकंदरीत सर्वांना आवश्यक आहे आणि एक जीवन जगण्याचं टॉनिक म्हणजे स्नेह असतं आणि अशा टॉनिकनी परिपूर्ण असं हे स्नेहालय आहे आणि त्यामुळे मी सुद्धा स्नेहालय परिवाराची एक सदस्य आहे याचा मला आनंद वाटत आहे. आणि या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती लोकशिक्षण आज होत आहे, खरोखरच अभिनंदन आहे स्नेहालय रेडिओचं खरोखरच आवाज, तुमचा खरोखरच आवाज आहे

0: सर्वांचा आवाज म्हणजे स्नेहाल रेडिओ आहे.
1: नक्कीच. यानिमित्तानं तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडीचं गीत तुम्ही इथे ऐकाल?
0: नक्कीच. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
1: नक्कीच. हे प्रेरणा देणारं आणि अजून आपल्याला एनर्जी देणारं आणि आपल्या देशाप्रती असणारं हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या दिवसानिमित्त अवेअरनेसचा भाग म्हणून आज अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू ताई, थँक्यू. आणि सर्व श्रोत्यांनाही थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. आपण नेत्रदानाची चळवळ पुढे नेऊया आणि सगळ्या जगाला दृष्टी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील राहू द्या.
1: श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन दिवस आणि या दिवसानिमित्त आपल्यासोबत होत्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ आणि बेटी बचाओ या चळवळीच्या आद्य प्रवर्तिका डॉक्टर सुधा कांक्रिया. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. आपण भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी पर्या आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी। आजचा शो खूप खूप खूप खास आहे। आज आपण अशा एका मखमली व्यक्तीचा प्रवास ऐकणार आहोत, ज्याने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने केवळ बॉलिवूडच नाही तर जगातील लाखो लोकांची मन जिंकली आहेत। होय, आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या महाराष्ट्राची शान, धक धक गर्ल माधुरीजी दीक्षित। प्रवास सुरू होतो 15 मे 1967 पासून मुंबईतल्या एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत मराठी कुटुंबात माधुरीजींचा जन्म झाला। वडील शंकरजी दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षित घरात गायनाचं आणि अभ्यासाचं अतिशय शिस्तबद्ध वातावरण होतं। माधुरीजी अवघ्या 3 वर्षाच्या असताना त्यांच्या पायातील ताल त्यांच्या आईने ओळखला। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी शास्त्रीय नृत्य म्हणजेच कथ्थक रीतसर शिक्षण घेऊन त्यांनी त्यात स्कॉलरशिपही मिळवली होती। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला अभिनयाच्या दुनियेत यायचंच नव्हतं। त्यांना विज्ञानाची प्रचंड आवड होती। त्यांनी मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन BSc शिक्षण सुरू केलं होतं। त्यांना लॅबमध्ये संशोधन करायचं होतं, पण नशिबाच्या या वहीत नक्षत्रासाठी ग्लॅमरच्या जगातील एक वेगळंच पान लिहून ठेवलं होतं। तर आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर, पण त्याआधी डोला रे डोला हे गाणं देवदास या चित्रपटातील एक गाणं आहे। गायक कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि KKG, संगीतकार इस्माईल दरबार, गीतकार नुरसज्जी भद्र। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, कॉलेजमध्ये असताना राजेश्री प्रोडक्शनच्या एका कर्मचाऱ्याची नजर माधुरीजींवर पडली. तिथे त्यांचे डोळे आणि तेच हसू पाहून त्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली. घरच्यांनी आधी नकार दिला, पण नंतर केवळ अनुभव म्हणून चित्रपटात काम करायला परवानगी दिली आणि अवघ्या 17व्या वर्षी माधुरीजींचा पहिला चित्रपट आला अभूत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर स्पेशल अपयशी ठरला. त्यानंतरचा काळ माधुरीजींसाठी सोपा नव्हता. त्यांनी आवारा बाप, स्वाती, हिफाजत असे एका पाठोपाठ एक चित्रपट केले, पण यश त्यांच्यापासून दूरच होतं. त्या काळात चित्रपट सृष्टीला त्यांना फ्लॉप हिरोईन म्हणून हिरवून जाऊ लागलं होतं. एका मोठ्या दिग्दर्शकाने तर त्यांच्या सावळ्या रंगामुळे आणि तुझ्यात हिरोईन बनायचे एकही गुण नाहीत असं म्हणून नाकारलं होतं. पण माधुरीजी खचल्या नाहीत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यांची आई, वडील आणि त्यांच्या नृत्याची साधना. अखेर त्यांच्यातली जिद्द पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर कर्मा या चित्रपटात त्यांना एक छोट्या गाण्यात संधी दिली. त्यातूनच बॉलिवूडला कळून चुकलं की या मुलीमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल हे गाणं लज्जा या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक अलका याज्ञिकजी, संगीतकार अनुजी मल्लिक, गीतकार समीरजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, वर्ष उजाडलं 1978 साली. दिग्दर्शक एन चंद्र एक चित्रपट बनवत होते, तेजाब. या चित्रपटात त्यांनी माधुरीजींना मुख्य भूमिका दिली. चित्रपटात एक गाणं होतं ज्यासाठी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी माधुरीजीकडून तब्बल 17 दिवस रात्र सराव करून घेतला होता. आणि जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला, पडद्यावर जेव्हा माधुरीजी मोहिनी बनून आल्या, तेव्हा थिएटरमध्ये लोकांनी नाणी आणि नोटा उधळायला सुरुवात केली. एका रात्रीतच माधुरीजी स्टार बनल्या. पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले. तेजाब सुपरहिट ठरला आणि माधुरीजींना आयुष्यात पहिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये माधुरीजींचा पर्व सुरू झाला. 1990 मध्ये आलेल्या आमिर खान सोबत दिल चित्रपटात असो किंवा सलमान खान सोबत साजन या चित्रपटात असो, माधुरीजींची जादू चालली होती. त्यांनी सिद्ध केलं की त्या फक्त सुंदर दिसत नाही तर त्यांच्या अभिनयातही प्रचंड ताकद आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी घर मोरे परदेसिया हे गाणं आपण ऐकणार आहोत. कलंक या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक श्रेयाजी घोषाल, वैशाली महाडे, संगीतकार प्रीतम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, 1992 मध्ये आलेला बेटा चित्रपट, या चित्रपटात धक धक करणे लगा हे गाणं भारतीय चित्रपट सृष्टीतलं सर्वात सेन्सनेशनल गाणं म्हटलं जातं. ह्या गाण्यातील त्यांच्या हालचाली आणि त्यांचे हावभाव पाहून संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांना नाव मिळालं धक धक गर्ल. 90 दशकात माधुरीजींना लेडी अभिनेता म्हटलं जाऊ लागलं. त्या काळात चित्रपटांच्या पोस्टरवर हिरोपेक्षाही जास्ती माधुरीजींचे चेहरे असायचे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1993 मध्ये जेव्हा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा चित्रपट आला तो म्हणजे हम आपके कौन है. या चित्रपटासाठी माधुरीजींना को स्टार सलमान खान पेक्षाही खूप जास्त मानधन मिळालं होतं. निशाची भूमिका आणि ती जांभळी साडी, या काळात ती साडी लग्नाचा ट्रेंड बनली होती. त्यानंतर खलनायक मधील चोली के पीछे, अंजाम मधील त्यांची सायकोची भूमिका, त्यानंतर मृत्यूदंड मधील महिला संघर्षाचा अंदाज, आपल्याला माधुरीजी वेगवेगळ्या भूमिकेत दिसल्या आहेत. आपण अशाच काही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी किसी दिन बनूंगी मैं राजा की राणी हे गाणं राजा या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक उदित जी नारायण आणि अलकाजी याज्ञिक, संगीतकार नदम जी श्रावण, गीतकार समीर जी, कलाकार माधुरी जी आणि संजय जी कपूर. तर एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, 2007 मध्ये माधुरजींनी आजा नचले या गाण्यातून बॉलिवूडमध्ये दिमागदार कमबॅक केला. त्यानंतर 2011 त्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह कायमचे भारतामध्ये परतले. त्याआधी ते अमेरिकेमध्ये होते. भारतात आल्यावर त्यांनी केवळ चित्रपट केले नाहीत तर टीव्ही रियालिटी शो झलक दिखला जा आणि डान्स दिवानू चे जज बनून त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली जादू पसरवली. आज सोशल मीडियावर ज्या OTTचा जमाना आहे, पण माधुरीजी इथेही मागे नाही. द फेम गेम यासारख्या आणि उठकच नाही तर त्यांनी आपल्या आठी चित्रपटात ठेवलं व हे त्यांच्या फिटनेस नृत्याप्रती निष्ठेने दाखवून दिलं. जेव्हा त्या हसतात तेव्हा असं वाटतं की काळ थांबला आहे. आणि आपण आत्ता ऐकलं माधुरीजींची जीवनगाथा, त्यांचा संपूर्ण प्रवास. आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण त्याआधी देखा हे गाणं साजन याचे गायक सुब्रमण्यम आणि अलकाजी याज्ञिक, संगीतकार नदीश जी श्रावण, गीतकार समीरजी, कलाकार माधुरीजी दीक्षित आणि सलमान खान. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, बालकांना सुरक्षा आणि नवजीवन देण्यासाठी.
0: अत्याचारग्रस्त संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.